ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तिरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज. भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

समर्थ छंद यात भाग घेणारे कलाकार रवींद्र साठे, श्रीकांत पारगावकर, शरद जांभेकर, शिवानंद पाटील, उपेंद्र भट्ट, अनुराधा मराठे आणि उत्तरा केळकर. सहगायक राम दीक्षित, भगवंत कुलकर्णी, हेमंत कुलकर्णी, राहुल चिटणीस, स्मिता वाळके, अंजली पोहनकर आणि नीना चिटणीस. वादक पखवाज अर्जुन शेजवळ, तबला माधव पवार, पूरक तालवाद्य दीपक बोरकर आणि विजय जाधव, व्हायब्रोफोन राजेश देव, इलेक्ट्रिक सिंथेसायझर उज्ज्वल वढावकर, सतार शशांक कट्टी, बासरी सुधीर खांडेकर, ऑर्गन मकरंद कुंडले, वाद्य संचालन उज्ज्वल वढावकर, ध्वनिमुद्रण अविनाशोक वेस्टर्न आउटडोर, संकलन आणि संगीत दिग्दर्शन सुधीर मोघे आणि निर्माता अरुण गोडबोले.

मन एक प्रार्थना, एकच तोही आपलासा, त्याच्यासाठी, त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेना 90.

0: फोर एफ एम आपली माणसं आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि आयुष्याच्या आता अशा वळणावर असतात की त्यांनी आयुष्यामध्ये यश मिळवलेलं असतं, पुढे मार्गक्रमण केलेलं असतं आणि त्यांचा हा यशाचा जो मार्ग असतो तो आपल्यासाठी प्रेरणादायक असतो। याच पद्धतीनं आपण आज रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे श्री अमोल काकासाहेब गंगणे यांना। ते राहणारे मोरडा येथील आहेत, तालुका तुळजापूर, आणि 2012 ते 2016 दरम्यान त्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून ETC या ब्रँचमधून शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि 2016 ते रिलायन्स जिओ या कंपनीमध्ये कार्यरत आहेत आणि त्यांच्या समवेताच योगायोगाने दोघंही बॅचमेंट आणि क्लासमेंट आहेत असे श्री पवनराजे ठोंबळ हे पण आज रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आहेत। ते मूळता धाराशिवचे राहणारे आहेत आणि 2012 ते 2016 दरम्यानच ETC या ब्रँचमधून त्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि आता जवळपास 5 वर्ष झाले ते रिलायन्स जिओ या कंपनीमध्ये तेही कार्यरत आहेत। तेव्हा दोघं जणही आज तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॅम्पसला भेट दिलेले आहेत आणि आपण जाणून घेणार आहोत त्यांचा जीवन प्रवास। मी तुमच्या दोघांचंही स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये। तर पहिला प्रश्न तर मी अमोल आपणास विचारतो की 2012 ते 2016 म्हणजे तुमच्या दोघांसाठी सुद्धा हा प्रश्न असेल की म्हणजे धाराशिव मध्येच तुम्ही जॉब करत असल्यामुळे धाराशिवच्या परिसरात तुमचं कॉलेजमध्ये येणं जाणं असेलच?
1: हो,
0: दोघांचं
1: हो नक्कीच। कामानिमित्त इकडे येणं होतं, त्यामुळे कॉलेजला कॉलेजचा कॅम्पस तर अगोदरच माहिती होता, त्यानंतर कॉलेजला ऍडमिशन घेतल्यानंतर पूर्ण कॉलेजचं इंटरनल माहिती वगैरे अनुभव नंतर आला।
0: आणि तुम्हाला कसा अनुभव आहे अमोल कॉलेजचा, म्हणजे कॉलेजच्या परिसराचा?
2: कॉलेजचा म्हणजे लहानपणापासूनच इच्छा होती इंजिनिअरिंग करायची आणि इंजिनिअरिंग कुठं करायची तर धाराशिव किंवा तुळजापूर या दोन ठिकाणी करायची होती, कारण जवळ जे आपलं त्याच्यामुळं। आणि तेरणा कॉलेज पहिल्यापासूनच चांगलं कॉलेज आहे आणि वडिलांची पण इच्छा तेरणालाच कर,
0: बरोबर,
2: त्याच्यामुळे तेरणा कॉलेजला मी इंजिनिअरिंग।
0: आणि विशेष म्हणजे तर म्हणजे तुम्ही दोघ जण पण धाराशिव मध्येच कार्यरत असल्यामुळे इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्यानंतर सुद्धा कॅम्पस कसा कसा बदलत जातो हे पण तुमच्या दररोज निदर्शनास येत असणार आहे। म्हणजे त्यावेळेस तुम्ही 2012 ते 2016 मध्ये असतानाचा कॉलेजचा परिसर आणि आताचा परिसर काय, तुम्हाला काय काय चेंजेस जाणवत आहेत?
1: कॅम्पस मध्ये बराचसा बदल झालेला आहे, इन्फ्रास्ट्रक्चर नवीन झालेला आहे आमची, आता आमचंच बघितलं तर ETC बिल्डिंग होती त्याच्यामध्ये बरेचसे चेंजेस झालेले आहे, मोठे झालेले आहे, रोड वगैरे बाकी एन्व्हायरमेंट बदललेलं आहे। आमच्या वेळेस फार्मसीचं डिपार्टमेंट इकडे नव्हतं तर ते चालू झालेलं आहे, त्याच्यामुळे पण इकडे जास्त हे वाढलेलं आहे, काय म्हणतात त्याला, विद्यार्थ्यांचं रश आहे जास्त।
2: म्हणजे ETC बिल्डिंग म्हणजे फक्त आमची होती,
1: हा,
2: त्यावेळेस ऑर्डर कोणतीकडे येत नव्हतं, फक्त ETC म्हणजे ETC होतं, आम्ही मेन बिल्डिंगला येत नव्हतो, ऑफिशियली येत होतो, त्याच्यामुळे आमचं त्या बिल्डिंग विषयी भरपूर प्रेम होतं।
0: अच्छा,
2: ती आमचीच बिल्डिंग आहे, हक्काची होती।
0: अच्छा, आणि त्याच्यामध्ये आता चेंजेस झाले,
2: आता चेंजेस दिसायला लागले, ते बिल्डिंगचं स्वरूप वाढले, विद्यार्थी वाढलेत।
0: हा हा हा। तर तुम्ही 2012 मध्ये दोघांनीही तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाला ऍडमिशन घेतलं होतं, त्याच्या अगोदरची तुमची मैत्री होती का तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात आल्यानंतर?
1: इथं तेरणा अभियांत्रिकी कॉलेजला आल्यानंतर आमची ओळख झाली, त्याच्यानंतरची आमची मैत्री।
0: मग तुम्ही दोघांनी पण कसं ठरवलेलं होतं की तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातच तुम्हाला घ्यायचं, त्यावेळेस असं MSc CET होती की डायरेक्ट पर्सेंटेजवर ऍडमिशन मिळायचं?
2: CET परीक्षा पास होऊन चालेल।
0: अच्छा, म्हणजे त्यावेळेस MSc CET होती। अच्छा, CET होती।
1: माझं अगोदर मी 10वीच्या नंतर डिप्लोमा केला, 3 वर्षाचा डिप्लोमा केला, 2013 पास आउट झाल्याच्या नंतर 13 मी डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घेतलं।
0: अच्छा, म्हणजे तुम्ही पॉलिटेक्निक करून आला तुम्ही 12th नंतर?
2: नाही नाही, गव्हर्नमेंट कॉलेजला धाराशिव मध्येच मी पण केले।
0: म्हणजे दोघ जण पण पॉलिटेक्निकला होता
2: पण त्यानं औरंगाबादला होता।
0: अच्छा अच्छा,
1: मी औरंगाबादला डिप्लोमा केला।
0: बरोबर,
2: मी डायरेक्ट सेकंड इयरला आलो।
0: म्हणजे तुम्ही दोघ जण पण सेकंड इयरला आलात, मग मी अगोदर 2012 म्हटल्यामुळे मला काय वाटलं की आफ्टर 12th तुम्ही आलेला आहात काही?
1: नाही, 2013 आमचं ऍडमिशन झालेलं डायरेक्ट सेकंड इयर।
0: अच्छा, म्हणजे पॉलिटेक्निक ETC मध्ये झालं, डायरेक्ट सेकंड इयरला इथे ऍडमिशन घेतलेलं। अच्छा, मग हे पॉलिटेक्निक धाराशिवचं असेल किंवा संभाजीनगरचं असेल, तर ह्या दोन्ही पॉलिटेक्निकचं तुमचं 3 वर्षाचं एज्युकेशन, ज्यावेळेस तुम्ही इथं सेकंड इयरला ऍडमिशन घेतलं, मग दोघांची ओळख झाली, तर तिथून पुढचं मग 3 वर्षाचं अकॅडमिक आणि पाठीमागले 3 वर्षाचा अनुभव कसा होता? म्हणजे तुमच्याकडे खूप जास्त काही असं नॉलेज तुम्हाला मिळालं होतं, इथं कमी होतं किंवा इथं जास्त होतं, काय नेमकं तुमच्या दोघांचं कसं राहिलं ते सांग।
2: म्हणजे गव्हर्नमेंटला तर नॉलेज
0: धाराशिवला होतं,
2: इंजिनिअरिंगला पाहिजे ते नॉलेज तिकडे पण भेटलं होतं, प्लस इकडे आल्यानंतर
0: त्याच्यामध्ये वाढ दिसून। नाही, पण मला मूळतः विचारायचं की धाराशिव मध्ये तुम्ही पॉलिटेक्निकला असताना इथलं आणि तुमचं संभाजीनगरचं पॉलिटेक्निक, या दोघांच्या शिकवण्याच्या पद्धतीमध्ये म्हणा, हे तुमच्या दोघांचं काय असं काय कॉन्व्हर्सेशन व्हायचं का? की तिथली शिकवण्याची पद्धत असेल इथे धाराशिवची असेल, मेनली आपण पॉलिटेक्निकवर फोकस केलं तर
1: नाही, अगोदर शिकवण्याच्या पद्धतीबद्दल अशी आमची काही जास्त चर्चा नाही झाली. परंतु आमचं माझं प्रायव्हेट कॉलेज होतं औरंगाबादला असताना, तर डिप्लोमा म्हणजे थोडीशी बेसिक लेवल येते, थोडंसं बेसिक लेवलचं नॉलेज, बेसिक लेवलचं शिक्षण हे आम्ही तिथं अनुभवलं. त्याच्यानंतर ज्यावेळेस तेरणा कॉलेजचं वातावरण आम्हाला अगोदरपासूनच माहिती होतं. इंजिनिअरिंगला मला इथंच ऍडमिशन घ्यायचं हे माझं अगोदरपासूनच फिक्स होतं, पण डिप्लोमाला नंबर इथं नाही लागल्यामुळे मी औरंगाबादला गेलो. त्याच्यानंतर इंजिनिअरिंगला मी तेरणा कॉलेजला ऍडमिशन घेतलं. इथं आल्याच्या नंतर हा पूर्ण कॅम्पस आणि इथलं वातावरण आणि ते शिक्षकांचं त्याच्यामध्ये खूप मोठा हात आहे की आम्हाला पूर्ण ऍडव्हान्स त्यांनी बनवलं.
0: बर मित्रांनो, आपण जे चर्चा करत आहोत ते तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अल्युमिनी आहेत या ठिकाणी. अमोल काकासाहेब गंगणे आणि पवनराजे ठोंबळ हे दोघंही 2016 पास आउट आहेत. आता जसं आपल्याला लक्षात आलं की ते दोघंही पॉलिटेक्निक करून डायरेक्ट सेकंड इयरला तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात आले होते. तर इथलं 3 वर्षाचं जे होतं ते तुम्हाला किती म्हणजे प्रॅक्टिकल ओरिएंटेड किंवा त्या 2000 साधारणतः 13 ते 16 जर ह्या 3 वर्षाचा कालावधी जर आठवला तर मग अकॅडमिक्स कसं असायचं, दिवसभराची तुमच्या अभ्यासाची प्रक्रिया कशी असायची, म्हणजे जे ह्या अनुषंगाने मी हा प्रश्न विचारतोय की सध्या जे मोबाईलचं युग आहे सगळं आणि इंटरनेटचं एक्सपोजर जास्त झालेलं आहे, तर त्या तुलनेमध्ये तुम्ही 2013 ते 16 कशा पद्धतीने बघता. आता स्वतः तुम्ही रिलायन्स जिओ नेटवर्कमध्ये आहे त्यामुळे कनेक्टिव्हिटी इंटरनेटची तुम्हाला जास्त माहिती आहे, तर त्या दृष्टिकोनातून काय सांगता दोघा जणांनी पण सांगा.
2: त्यावेळेस मोबाईलचं काही एवढं जास्त वेळ नव्हतं, आम्ही दिवसभर कॉलेज करायचं, संध्याकाळी हॉस्टेलला जायचो. मी मोबाईलचं आता जेवढं विद्यार्थ्यांना फॅड आहे की रील्स बघणं हे त्यावेळेस नव्हतं असं काहीच. कंटिन्यू अभ्यास क्लासेस याच्यामध्येच आम्ही
0: क्लासेस म्हणजे फिजिकल क्लासेस
2: जसे की ट्युशन वगैरे M3 M2 ट्युशन असं.
0: ट्युशन पण तुम्ही करायचं?
2: हा ट्युशन पण करायचं
1: आमच्या वेळेस. त्यावेळेस हे मोबाईल इंटरनेटचं होतं पण थोडंसं कमी वातावरण होतं, एवढं सुविधा उपलब्ध नव्हतं. तर आम्ही आता आम्हाला एक्स्ट्रा नॉलेज प्रोजेक्टसाठी वगैरे जे काही नॉलेज आम्हाला गरजेचं होतं जे आता सहजगत्या उपलब्ध आहे किंवा मोबाईलवरून, तसं त्यावेळेस थोडंसं अवघड होतं. मग त्यावेळेस आम्ही लायब्ररी आपली मोठी असल्यामुळं रेफरन्स बुक वगैरे युज करायचो आणि रेफरन्स बुक मधून आम्ही माहिती मिळवायचो आणि त्याच्यानंतर मग आणि सरांचं पण त्याच्यामध्ये बरस
0: इंटरॅक्शनचा जो पॅटर्न होता तुमचा त्या काळातला, जसं तुम्ही म्हणतायत की लायब्ररीचा उपयोग करणं, बाकीचं समजा एकमेकांशी ह्या सगळ्या गोष्टी करणं. आता ज्यावेळेस तुम्ही घराघरामध्ये नेटवर्क पोहोचवत आहात रिलायन्सच्या माध्यमातून किंवा जे तुम्ही ज्या ठिकाणी आता तुमच्या जॉब प्रोफाईल आहे त्याच्यावर येणारच आहोत आपण, तर आताची सध्याची जी पद्धत आहे ते तुम्हाला कसं वाटतं, म्हणजे एवढं इंटरॅक्टिव्ह आहे नाही काय नेमकं कसं वाटतं तुम्हाला? म्हणजे
1: नक्की 100% सोयीचं झालेलं आहे, कारण त्यावेळेस काही अडचणी होत्या किंवा जो आमचा इन्फॉर्मेशन सोर्स आहे तो लिमिटेड होता. बुक मध्ये आहे, बुक ही जुनी असायची, रेफरन्स बुक ही त्याच्यावरच आम्ही अवलंबून. पण आता हे इंटरनेटचा युग आल्यामुळं लाईव्ह माहिती मिळते, टेक्नॉलॉजी सध्या चालू काय आहे आणि अपडेटेड इन्फॉर्मेशन रोजच्या रोज मिळत राहते.
0: बरोबर,
1: तो एक महत्वाचा फायद्याचा मुद्दा आहे सध्यासाठी.
0: आणि अमोल तुम्ही तर म्हणजे एकदम ग्रामीण भागातून आला होता, समजा पवनराज यांचं जे आहे ते धाराशिव मध्ये तुमचं मूळता शिक्षण वगैरे झालेलं असतं किंवा पॉलिटेक्निकचा जो विषय तो संभाजीनगरला पण झाला होता. तुम्ही मोरड्याहून तुमची पोहोच आली ते शेवटी धाराशिव पर्यंत आणि पॉलिटेक्निकला आले, तर तुमचा कसा त्यावेळेस विजन होता ते सांगा. ह्या 3 वर्षात मूळता म्हणजे इथं इंजिनिअरिंगला आल्यानंतरचा कसा?
2: मी सुरुवातीचे 2 वर्ष अपडाऊन केलो, कारण मी ग्रामीण भागात असल्यामुळे अपडाऊन करत. लास्ट इयरला मी हॉस्टेलला राहिलो, पण त्या 3 वर्षामध्ये अपडाऊन मध्ये कसं डेली सकाळी उठायचं, एसटीनं आपलं कॉलेजला यायचं, दिवसभर कॉलेज करायचं, ही रुटीन माझा असायचा.
0: बरोबर आहे. आणि अभ्यासाचं रुटीन कसं असायचं मग ह्या 2 वर्षाच्या अपडाऊन मध्ये?
2: अभ्यासाचं रुटीन सर आम्हाला नाईट पूर्ण अभ्यास करावा लागायचा असत, कारण ही इंजिनिअरिंग इतकं स्ट्रिक्ट आहे आणि भयानक हार्ड आहे.
0: बरं, आणि तुमच्या दोघांचं कसं एकमेकांसोबत समन्वय राहायचा त्या काळामध्ये?
2: आमचा हा गावात असल्यामुळे जास्त काही संबंध येत नव्हता. लास्ट इयरला आमचा संबंध,
0: लास्ट इयरला जास्त आला म्हणजे तोपर्यंत एकत्र क्लासमध्ये असताना एवढा
2: नाही, कारण आम्ही बाहेरचे अपडाऊन करणारे म्हणले की जास्त आमचा कॉन्टॅक्ट येत नव्हता.
0: अच्छा, मग त्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला असं काही जाणवत होता का की इन फ्युचर मध्ये, म्हणजे तुमचं 3 वर्षाचं एज्युकेशन संपल्यानंतर, कारण आपल्याला जॉब प्रोफाईलवर यायचं, पण त्यावेळेस तुम्ही ऍक्च्युली क्लासमध्ये असताना 2016 दरम्यानच्या, तुम्हाला असं काही त्यावेळेस वाटायचं का की इन फ्युचर मध्ये ETCला काय स्कोप असू शकणार आहे, त्या बाबतीत सर्चिंग करणं किंवा गायडन्स मिळवणं असं काही विषय?
2: सर मी ज्यावेळेस BE च्या 3rd इयरला होतो, डिग्रीच्या 3rd इयरला, त्यावेळेस पासून मी आयडियामध्ये कामाला जात होतो. आयडिया नेटवर्किंग मध्ये बीएसएस काय करतात म्हणजे त्यांचे इंजिनियर काय करतात कसं काम करते डिव्हाइस कसं चेंज करतात फ्रिक्वेन्सी सेट करणं बँडविड्थ हे सगळं त्यावेळेस मी थर्ड इयर मध्ये कॉलेज कमी करायचं पण त्यांच्याकडे जास्त जायचं मी एक वर्ष पूर्ण त्यांच्यासोबत फिरलो त्याच्यामुळे नॉलेज आलं मला आणि माझी बी कम्प्लीट झाल्या मी रिलायन्स मध्ये लगेच जॉईन झालो
0: लगेच
2: त्यांनी माझा रेफरन्स दिला की आयडिया मध्ये काम केलेलं आहे
0: म्हणजे तुम्हाला पण असं नेटवर्किंगच्या क्षेत्रामध्ये ईटीसी करून जायचं असाच विषय होता
2: पहिल्यापासूनच माझं ठरलेलं होतं मला
0: नेटवर्किंग तुम्हाला पुढे पुणे मुंबई जायचं असा काही विषय
2: पुणे मुंबई नाही पण आपल्या भागात राहूनच करायचं
0: आयडिया मध्ये तुम्ही अगोदर जात असल्यामुळे तुम्हाला नॉलेज
2: नॉलेज होतं
0: तुमचं कसं होतं पाहून
1: माझं मी कॉलेज संपल्याच्या नंतर सुरुवातीला मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी केली बँकिंग एक्झाम साठी मी थोडासा काळ दिला पण त्याच्यामध्ये मला
0: बँकिंग एक्झाम साठी म्हणजे इंजिनिअरिंग करून ते पण पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग करून
1: हो पॉलिटेक्निक कारण का थोडं बँकिंग मध्ये मला जाण्याची इच्छा होती आवड असल्यामुळं डिग्री तिथं असं बी कॉमच पाहिजे असं काही नाही प्लेन कुठली डिग्री चालते त्यामुळे मला थोडी आवड असल्यामुळे मी बँकिंगची तयारी केली त्यासाठी पण मी परत संभाजीनगरलाच गेलो होतो तिथे ट्राय केलं खूप सारे एक्झाम दिल्या पण तिथं काय आपलं लक नाही चाललं मग त्यामुळे मग परत मी गावाकडे आलो आणि जॉईन झालो टेलिकॉम मध्ये नेटवर्किंग मध्ये थोडासा इंटरेस्ट होता फर्स्ट प्रेफरन्स होता की बँकिंग मध्ये जॉईन होणं पण तिथं काही म्हणजे होता आलं नाही मग त्याच्यानंतर
0: हे बँकिंग मध्ये तुम्हाला तिथं तयारी करायची आहे तिथल्या एक्झामचा तुम्हाला विचार करायचा आहे हे इंजिनिअरिंग करत असताना डोक्यात आलं का अगोदरच डोक्यात होतं असं काही विषय करायचं म्हणून
1: नाही अगोदर एवढं काही माहिती नव्हतं जास्त पण इंजिनिअरिंग करत असताना हळूहळू ज्या वेळेस बाहेर पडल्यानंतर किंवा हे जे माहिती व्हायला लागलं त्याच्यातून इंटरेस्ट वाढला की आपण बँकिंग क्षेत्राकडे वळूया मग त्याच्यामुळे मी बँकिंगची तयारी करण्यासाठी औरंगाबाद या ठिकाणी संभाजीनगर या ठिकाणी गेलो होतो मग थोडासा काळ तिथे दिला पण सक्सेस नाही भेटलं मग त्यानंतर मी परत आलो लॉकडाऊन
0: किती वेळ गेला होता
1: 3 वर्ष दिले
0: 3 वर्ष
1: हो
0: 2019 पर्यंत
1: 2018 मध्ये लॉकडाऊन पर्यंत होतो मी तिथे लॉकडाऊन मध्ये घरी आलो आणि मग त्याच्यानंतर मग मी जिओ जॉईन केलं
0: बरं
1: टेलिकॉम जॉईन केलं
0: कधी जॉईन केलं जिओ
1: 2019 मध्ये जॉईन केलं
0: बरं मग तुम्हाला माहित होता का की अमोल अगोदरपासून जिओ मध्ये आहे
1: नाही ते नव्हतं माहिती तो एक
0: तुम्ही एवढे क्लासमेट बॅचमेट असताना असा कसा विषय होता की तो जिओ मध्ये
1: नाही मी परत एक्झामला गेलो आणि याचा जॉब टेलिकॉम मध्ये चालू होता अजून मधून कॉन्टॅक्ट असायचा पण मी आल्यानंतर
2: टेलिकॉम मध्ये भरपूर पोरं आम्ही घेतले सर
0: नाही तुम्ही घेतल्यानंतर पण मला आता कसं होतं तुम्ही दोघ जण पण क्लासमेट ना मग माझ्या डोक्यामध्ये एक असा विषय टीम लाईन सुरू झाली की तुम्ही दोघ जण मित्र मग छोटी हे परत आल्यानंतर कॉन्टॅक्ट मध्ये असणार बाबा ठीक आहे तिकडे जॉबचं काय नाही मिळालं तर रिलायन्स
1: तो एक गमतीशीर किस्सा आहे की जिओ मध्ये ज्यावेळेस आम्ही इनिशियली जॉईन झालो एक थर्ड पार्टी कंपनी होती त्यावेळेस जॉईन झालो मग आमच्या सिनियर हा वेगळ्या टीम मध्ये होता मी वेगळ्या टीम मध्ये आमच्या सिनियर कडून नाव ऐकायला मिळालं की अमोल गंगणे जॉईन झालेला आहे अमोल गंगणे एक असा मुलगा आहे अमोल गंगणे काम करतोय मग मी विचार करतो अमोल गंगणे कुठला अमोल गंगणे वगैरे मग मी त्यांना विचारलं कुठला अमोल गंगणे आहे त्यांनी सांगितलं मला तुळजापूरचा आहे मी म्हणलं त्याला फोटो दाखवा मला फोटो दाखवा त्यांचा मग त्यांनी मला फोटो दाखवला म्हणलं हा मित्र आहे त्याच्यानंतर मी ह्याला कॉन्टॅक्ट केला
0: बरं म्हणजे तुमचं असं एका ठिकाणी ऑफिस नसतं का म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी असतं
2: सुरुवातीला थर्ड पार्टी मध्ये सर्व वेगवेगळे
0: डिपार्टमेंट
1: त्याच्यानंतर
0: आता तुम्ही थर्ड पार्टी होऊन
2: आता मेंटेनन्स मध्ये
0: अच्छा दोघ जण पण आता एका चला ठीक आहे म्हणजे पॉलिटेक्निक तुमचं जसं धाराशिवला झालं तुमचं संभाजीनगरला झालं पुन्हा एकत्र इंजिनिअरिंगला आलात पुन्हा त्याच्यानंतर तुमच्या वाटा वेगळा झाल्या आणि आता परत एकत्र
2: परत एकत्र
0: तर तुमचं मग आता हे जसं यांनी पवनने सांगितलं की त्यांच्या नेमका बँकिंगचं पुन्हा त्याच्यानंतरचं लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये इथं आले आणि पुन्हा मग रिलायन्सला जॉईन झाले थर्ड पार्टी झाले पुन्हा आता मेन स्ट्रीम मध्ये आले तुमचा कसा विषय झाला ते सांगा म्हणजे आयडियाचा करता करता लगेच लकीली तुम्हाला रिलायन्स मिळालं का त्यासाठी काय स्ट्रगल
2: नाही सर आयडिया मध्ये मी करत होतो त्यावेळेसच मला जिओ मध्ये जायचं होतं कारण आपलं जे रिलायन्स जिओ त्यावेळेस नवीन होतं मला नवीन प्रोजेक्ट मध्ये यायचं होतं आयडियाच एक वर्ष केल्यानंतर डिग्री कम्प्लीट झाली की मी थर्ड पार्टी मध्ये जॉईन झालो लगेच जॉईन झालो
0: लगेच कारण बीएसएस काय करावं लागलं
2: सर शिवाजी सुरेश आमचे बीएसएस होते आयडिया मध्ये त्यांनी लगेच माझा रेफरन्स लावला मला इकडे त्यांनी
0: अच्छा म्हणजे त्यांच्या
2: थ्रू मला लावलं होतं कारण रेफरन्स शिवाय तर घेत नव्हते कोणाच्या हाताखाली काम केले हे अगोदर बघत होते आणि ते एकदम सिनियर इंजिनियर होते त्यांच्यासोबत मी राहिलो होतो इकडे आल्यानंतर मग परत माझे जेवढे मित्र आहेत किंवा आमच्या गावातल्या आसपास पोर आहेत आयटीआय झालेले सगळे मी सर जॉईन केले जवळपास 10-15 मित्र मी टेलिकॉम मध्ये
0: त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह
2: आता गावातले आता पण 3-4 माझ्या गावातले टेक्निशियन रिगर म्हणून काम करतात.
0: बर बर.
2: जे फील्ड मध्ये नसताना पण त्यांना फील्ड मध्ये आणून त्यांचं स्टेबल केलेले सर, असे बरेचसे आहेत.
0: बर बर. मग तुमच्या दोघांचा पण आता थोडक्या अर्थानं सांगा की जॉब प्रोफाईल नेमका काय असतो, म्हणजे तुम्ही काम काय करता आता, पण तुमचा जॉब प्रोफाईल कसा आहे ते सांग.
1: आता आम्ही आमच्याकडे जिओचे एक चार प्रोजेक्ट आहेत. चार प्रोजेक्ट मध्ये मेन प्रोजेक्ट असा आहे की यूबीआरचा प्रोजेक्ट आहे एंटरप्राइज लिंक. त्याच्यामध्ये जिओ आपल्या बँकांना आणि काही प्रायव्हेट संस्थांना इंटरनेट कनेक्शन देते. त्याच्यासाठी त्यांचे आकारणी पैशाचे वेगळे आहे, पण ते यूबीआर थ्रू कनेक्शन देते. मग ते कनेक्शन दिलेले त्यांचा मेंटेनन्स आमच्याकडे आहे की ज्यावेळेस त्या कनेक्शनमध्ये फॉल्ट येईल किंवा काही प्रॉब्लेम येईल किंवा कस्टमरला चालत नाही इंटरनेट, किंवा कधी कधी आपण ऐकतो बँकेत गेलं की सर्व्हर डाऊन आहे, ज्यावेळेस सर्व्हर डाऊन असतं त्यावेळेस मागच्या बाजूला आमचं काम चालू असतं, त्यावेळेस आम्ही तिथे असतो. मग तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देणे असं आमचं मेन काम आहे. आणि त्याच्यासोबतच आता जिओचा नवीन प्रोजेक्ट आलेला आहे एअर फायबर म्हणून, सगळ्यांना माहिती असेल घरोघरी कनेक्शन त्याचे देत आहेत. तर त्या एअर फायबरचं एक एक एंड आहे आपलं कस्टमरचं घर आणि दुसरं एंड आहे टावर. तर टावर साईडला जो एअर फायबर काम करतं तर त्याच्यावर पण आम्ही काम करतो, त्याचा मेंटेनन्स आम्ही करतो, ते रेग्युलर चालू ठेवणं हे आमचं काम आहे, आमची जबाबदारी.
0: आणि तुमचं काम कसं आहे आता जे आहे ते तसं, म्हणजे तुमचं पण काम सेम आहे?
2: सेम आहे दोघं.
0: पण तुमचं सुरुवातीपासूनच सेमच काम होतं की काही चेंज
2: नाही? मी अगोदर मायक्रो मध्ये होतो.
0: बर.
2: हा, जे वायरलेस आपण ह्याच्यामध्ये कसं आहे, दोन एक वायरलेस आणि विथ वायर आहे कनेक्शन आहे. मग ती मायक्रोवेव्ह मध्ये मी अगोदर एक दोन वर्ष काम केलं.
0: बर.
2: त्याच्यानंतर मी यूबीआर मध्ये आलो, म्हणजे आता जे आम्ही एंटरप्राइज बघतो पूर्ण जिल्ह्याचं, त्याच्यामध्ये आम्ही आता दोघं सोबत ते करायला.
0: बर बर.
2: जसं की एअर फायबर आहे, एंटरप्राइज लिंक आहेत.
0: बर. आणि हे टावर वगैरे जे उभा केलेले असतात म्हणजे नेटवर्किंगसाठी, तर त्याच्याशी तुमचं काही कनेक्शन असतं का?
1: असतं कनेक्शन. असतं
0: कनेक्शन म्हणजे या अर्थाने की तुम्हाला तिथं जाऊन काही काम करावं लागतं का असं काय?
1: हो हो, करावं लागतं कनेक्शन. आता कसं आहे, एक ते टावर म्हणजे एक युनिट झालं, त्या युनिटवर काम करणाऱ्या बऱ्याचशा वेगवेगळ्या टीम असतात. एक टावरची कन्स्ट्रक्शन टीम असते, त्याच्यानंतर युटिलिटी टीम असते जी पॉवर सप्लाय देते, त्याच्यानंतर एक फायबर टीम असते जी फायबर कनेक्शन देते, परत मायक्रोवेव्हची वेगळी असते, आणि यूबीआरची टीम म्हणजे आमची टीम झाली. अशा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या टीम त्या साईडवर काम करतात.
0: एकाच टावरच्या पाठीमागे सुद्धा एवढ्या टीम काम?
1: हो, एवढ्या टीम काम करतात. आणि जेव्हा त्यांचं कोऑर्डिनेशन होतं त्यावेळेस हे सगळं नेटवर्क व्यवस्थित चालतं. मग आता आमचं डिव्हाइस यूबीआर पण लागलेला असतो आणि एअर फायबरचा डिव्हाइस पण लागलेला असतो, दोन डिव्हाइस तिकडे असतात. तर त्या दोन्हीचं काम आम्ही तिथे जाऊन करतो टावरला. आमच्यासोबत आमची टीम असते, ती टीम काम करते, असं आहे आमचं काम.
0: आता तुम्ही दोघं जण इंजिनियर म्हणून विचारतो, माझ्या डोक्यातला मन हा थोडासा क्युरिओसिटीचा प्रश्न आहे की मेनली काय होते की समजा आपल्याकडे जर इलेक्ट्रिसिटी गेली तर लगेच लाईट बंद पडतात, मग वाट बघावं लागते 10-15-20 मिनिट अर्धा तास. आपल्याकडे खूप असं रेअरली होतं की मोबाईलची रेंज गेली नाही का अर्धा पाऊन तास, एक तास दोन तास गेली, असं खूप रेअरली होतं. पण मूळ तास जर पाहायला गेलं तर असं मोबाईल नेटवर्कमध्ये असं कधी खूप प्रॉब्लेम झालेत असं लक्षात येत नाही, म्हणजे की 2-3 दिवस मोबाईल बंद आहेत किंवा इंटरनेटच येत नाहीये किंवा असं काही होत नाही. तर याच्या पाठी म्हटलं लॉजिक काय असतं नेमकं, ही ही इफिशियन्सी जी आहे ती कशामुळे असते, काय सांगू शकतो?
1: त्याच्या पाठीमागे नेटवर्क मेंटेन केलं जातं मेनली आपल्या इलेक्ट्रिक कनेक्शनवर, लाईटवर.
0: बरोबर.
1: लाईटचं कनेक्शन तिथं सेपरेट घेतलेलं असतं. तर ज्यावेळेस लाईट आपली ब्रेक होईल किंवा फॉल्ट येईल किंवा लाईट बंद होईल, लाईट जाते, तर त्यावेळेस तिथं बॅटरी बॅकअप पण ठेवलेला असतो. लाईट गेल्यानंतर बॅकअपवर ते साईट चालते, म्हणजे तरी आपलं इंटरनेट डाऊन होत नाही. आणि बॅटरी पण त्याला पण लाईफ आहे, बॅटरीची चार्जिंग पण संपणार आहे. तर बॅटरी संपल्याच्या नंतर पण तिथं एक जनरेटर ठेवलेला असतो. हा, डीजे ठेवलेला असतो, तो चालू होतो, ऑटो मोडवर असतो, तो चालू होतो आणि परत ती साईड वर्किंग मध्ये असते. एवढं त्याचा बॅकअप असतो. आणि काही काही वेळेस असं होतं की मोठा फॉल्ट होतो, डीजे पण काम करत नाही, बॅकअप पण संपतो, अशा वेळेस मोबाईल डीजे मागवला जातो, दुसऱ्या गाडीमध्ये डीजे मागवला जातो, तो जोडला जातो आणि मग परत ते साईट काम करते.
0: मी हे याच्यासाठी विचारलं की कुठल्याही एखाद्या कंपनीच्या किंवा त्या नेटवर्कच्या पाठीमागे, यशाच्या पाठीमागे काय काय नेमकं काम करतं, हे पण सर्वसामान्यपणे जे आता इंजिनियर होऊ घातलेले आहेत की जे आता इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन करतायत किंवा वेगवेगळ्या स्ट्रीममध्ये काम करतायत, पण त्यांना पण हे लक्षात आलं पाहिजे की माइंडसेट काय असलं पाहिजे. म्हणजे आज तुम्ही 10 वर्ष झाल्या या क्षेत्रात काम करत असताना तुम्हाला लक्षात येतं की काय काय करावं लागतं, आणि त्याच्यामुळे तुमच्याकडे एक ते युनिक असा एक्सपिरियन्स आलेला आहे आणि त्याच्या आधारे सगळं होत आहे. पण हे नवीन जे इंजिनियर घडत आहेत त्यांना पण ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे, जेणेकरून त्यांना जॉब सर्च करण्यामध्ये किंवा जॉब मिळवण्यामध्ये इझी पडावं. तर यासोबत तुम्ही आता काय सांगू शकता? मी परत एकदा ओळख करून देतो की आपण जी चर्चा करत आहोत ते अमोल काकासाहेब गंगणे यांच्याशी. ते मोरडा येथील राहणारे आहेत, धाराशिव इथे सध्या कार्यरत आहेत रिलायन्स जिओ मध्ये. 2016 पासआउट आहेत आणि पवनराजे ठोंबळे जे धाराशिवचेच आहेत आणि तेही 2016 पासआउट आहेत. दोघेही सध्या रिलायन्स जिओमध्ये नेटवर्किंगमध्ये काम करत आहेत. तर तुम्ही काय सांगू इच्छिता की जसं आता हे जॉब सिकिंग बऱ्याच गोष्टी येतात, म्हणजे आजच्या इंजिनिअरिंग करणाऱ्या स्टुडंटला लगेचच फायनल इयरमध्ये असतानाच कॅम्पसमधून सिलेक्शन झालं पाहिजे, जॉब प्रोफाईल मोठी असली पाहिजे, पेमेंटचा क्रायटेरिया मोठा असला पाहिजे, तर ह्या सगळ्या गोष्टीचा ते विचार करतात. तुम्हाला काय वाटतं की दोघांना पण, की तुम्ही पॉलिटेक्निकच्या बेसमधून आलात, पुन्हा इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेलं आहे, तुम्ही तर बँकिंगच्या सेक्टरसाठी स्ट्रगल केलं पवन, तुम्ही तर लगेचच जॉईन झालेला होता, तर 10 वर्षाचा आता तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे थोड्याशा वेगवेगळ्या अंतरानं 2016 त्याच्या अगोदरचा पण, तर कसं सांगू शकाल की काय करावं लागेल?
2: नाही, हार्डवर्क सर सगळ्यात महत्वाचं आहे सर.
0: हार्डवर्क म्हणजे कसं? हार्डवर्क
2: म्हणजे आपल्याला
0: करतात, येतात कॉलेजमध्ये दिवसभर कॅन्टीन मध्ये बसतात, असं काहीतरी विषय. हार्डवर्क म्हणजे नेमकं काय?
2: इंजिनियर झालो म्हणजे काय मेंटेनन्स फक्त बघायचं नाही, तर पूर्ण टावर वरती पण जाऊन बघता आलं पाहिजे एवढी तयारी लागते इंजिनियरची.
0: बरोबर.
2: कारण वरती रिगर काय करायला आहे, टेक्निशियन काय करायला आहे, हे थोडंच आपल्याला करणार आहे. स्वतः इंजिनियरनी वर जाऊन चेक केलं पाहिजे की नेमकं काय होतंय, डिव्हाइस त्यानं प्रॉपर बसवलंय का, त्याचं ग्राउंडिंग केबल आहे का, त्याचे वेदर, हे पूर्ण आम्हाला चेक करता आलं पाहिजे आणि स्वतः केलं पाहिजे. एवढं हार्डवर्किंग पाहिजे. आणि असं नाही की डिग्री झाल्या झाल्या लगेच मला मोठं पॅकेज भेटेल. सुरुवात लहानपासूनच होती सर.
0: अच्छा, असं लगेचच पूर्ण
2: लगेच डायरेक्टच?
0: म्हणजे आज तुम्हाला जे पॅकेज आहे ते पहिल्या वर्षीच मिळणं शक्य नाही? असं
1: शक्य नाही सर. कारण कसं आहे, आता आजकालची कॉम्पिटिशन पाहता, आता आमच्या वेळेस तरी परिस्थिती वेगळी होती, कॉम्पिटिशन थोडंसं कमी होतं आजच्या मानाने, पण आजकालची परिस्थिती पाहता कॉम्पिटिशन बरंच वाढलेलं आहे. प्रत्येकाला चांगले पॅकेज पाहिजे, पण ज्यांच्याकडे स्किल्स आहेत त्यांना काही हे नाही, म्हणजे अडचण येत नाही. स्किल्स आजकाल गरजेचे आहेत. तुमचं रेग्युलर एज्युकेशन, डिग्री सोबतच तुमच्याकडे जे स्किल आहेत एक्स्ट्रा स्किल, त्याच्यावर तुमचं बरंच अवलंबून आहे जॉबचं आणि पॅकेजचं पण. परंतु आता हे सगळ्यांनाच मिळणं शक्य नाही, सगळ्यांना चांगलं.
0: फक्त आता ETC जसं तुमचं पॉलिटेक्निक झाल्यानंतर इंजिनिअरिंग झालं आणि तुम्ही इलेक्ट्रॉन त्याला सोडून दुसरा तुम्ही असला का कुठला असा कोर्स वगैरे नाही केला?
1: नाही, कोर्स नाही केला. बँकिंग सोडून आता इकडे स्ट्रीम मध्ये जॉईन
0: झाले, कोर्सेस असतात किंवा बाकीचं बरंचसं काय असतं, असं काही तुम्ही नाही केलं?
1: नाही केलं.
0: मग तुम्हाला काय वाटतं की आजच्या सिनेरिओमध्ये 2026 जर विचार करायला गेलं तर फक्त आपली एक डिग्री हातात आहे म्हणल्यानंतर सगळं होतं का, अजून काय बरंच करावं लागेल?
1: नाही, तेच मी सांगत होतो की फक्त डिग्री असून चालत नाही. कारण आमचा अनुभव आहे, आमच्याकडे नाही म्हणून मी सांगतोय की एक्स्ट्रा स्किल्स असणं गरजेचं आहे. जितके तुमच्याकडे एक्स्ट्रा स्किल्स असतील तितकं तुम्ही व्हरायटी ऑफ तुमचं हे दाखवू शकता.
0: बरोबर.
1: कामाची व्हरायटी दाखवू शकता आणि तुमच्या त्याच्यावरच तुमचं पॅकेज किंवा तुम्हाला मिळणाऱ्या संधी उपलब्ध असणार आहेत.
0: मग आपण इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनच्या पर्स्पेक्टिव्हने जर विचार करायला गेला तर तुम्हाला कुठल्या नॉलेजमध्ये अशा गोष्टी आहेत का की ज्या विद्यार्थी करू शकतात ड्युरिंग द इंजिनिअरिंगच्या अकॅडमिक्समध्ये?
1: आता सध्या IT क्षेत्रामध्ये वेगवेगळे कोर्सेसला भरपूर डिमांड आहे. सॉफ्टवेअर टेस्टिंग आहे, डेव्हलपमेंटमध्ये वेगवेगळे कोर्स आहेत भरपूर सारे. तर त्याच्यामध्ये आपलं इंजिनिअरिंग सोबतच ते कोर्स करू शकतात की त्या जेणेकरून त्यांचा फायदा होईल बाहेर पडल्यानंतर त्यांना जॉबसाठी.
0: म्हणजे IT रिलेटेड किंवा ETC करतात तुम्ही, त्या रिलेटेड नेटवर्किंग
1: हा त्या रिलेटेड कोर्सेस करायला पाहिजे.
0: मग आता परत एकदा आपण कॉलेजच्या जर्नीकडे जर आलो समजा, तर तुम्ही दोघजण पण खऱ्या अर्थानं जर पॉलिटेक्निक करून सेकंड इयरला डायरेक्ट ऍडमिशन घेतलं, पण अमोल आणि पवन तुमच्या दोघांच्याही अशा पद्धतीनं मैत्री नाही झाली होती लास्ट इयर पर्यंत, म्हणजे येणं जाणं असल्यामुळे फक्त वर्गामध्ये हा एवढं तुम्हाला माहित असणार आहे, तर फायनल इयरला तुमची म्हणजे जास्त मैत्री झाली असं म्हणतात, तर त्याविषयी थोडंसं सांगा की म्हणजे ती मैत्री कशी तुमची वाढली किंवा काय झालं आणि पुन्हा ज्यावेळेस रिलायन्सला तुम्ही एकत्र एकमेकांच्या समोर आलात त्यावेळेस काय झालं ते सांगा. थर्ड इयरचं सांगा अगोदर, कसं म्हणजे तुमचं कसं ओळख कशी झाली ते सांगा.
1: सेकंड इयर थर्ड इयर असताना आम्ही म्हणजे ओळख होती की कॉलेजमध्ये एका क्लासमध्ये आहोत, हा मुलं आहे, मी पवन आहे, अशी ओळख होती. पण जास्त संपर्क नव्हता, हे वेगवेगळे ग्रुप असायचे आपले. मी सिटीमध्ये राहणारा, माझ्यासोबत येणारे जाणारे काही पोरं त्यांचा ग्रुप वेगळा, हे बाहेरून येणारे अपडाऊन करणारे तुळजापूर त्यांचा ग्रुप वेगळा, ते आपापल्या ग्रुपमध्ये राहायचे. त्याच्यानंतर फायनल इयरला आमची जास्त ओळख झाली की प्रोजेक्टला आमचा सेम ग्रुप आला, एका ग्रुपमध्ये आम्ही होतो. हा मग प्रोजेक्टचं डिस्कशन करणं, प्रोजेक्ट बनवणं किंवा ते रिपोर्ट बनवणं, ह्याच्यामध्ये जास्त संपर्क आला, जास्त ओळख झाली आणि थोडीशी मैत्री घट्ट झाली.
2: प्रोजेक्टमुळे आम्ही जास्त एकत्र आलो.
0: प्रोजेक्टमुळे
2: आमच्यावर
1: होतं मेजॉरिटी. आमच्या क्लासमध्ये 15 मुलं होती आणि 60 बॅचमध्ये 15 मुलं आणि 45 मुली होत्या.
0: अरे बापरे,
1: एवढं असं असं होतं वातावरण. ठीक होतं ETCला, म्हणजे त्यामुळेच आम्हाला ETC हे आमचं डिपार्टमेंट आहे, बाहेरच
2: प्रोजेक्ट पार्टनर म्हणून आमच्यासोबत मुली होत्या.
0: काय असायचं मैत्रीच्या त्यावेळेस काय असायचं म्हणजे आताच्या म्हणजे सोशल मीडियाच्या काळातली मैत्री आणि त्या काळातली मैत्री मुलामुलांची असेल मुलींची असेल तुमच्यासोबत असेल काय असायचं कसा विचार
2: नाही एका घरच्या सारखं आम्ही राहायचं म्हणजे प्रोजेक्टमध्ये असताना पण मित्र जसे मित्र मित्र राहतात घरचे जसे बहीण भाऊ राहतात तसं आम्ही सोबत राहिलो प्रोजेक्ट केलो परत आपल्या आपल्या मार्गाने
0: आता आहेत कॉन्टॅक्ट मध्ये सर
2: नाही आता नाही
0: असं असं कोणी कॉन्टॅक्ट मध्ये नाही तुमचे असे अल्युमिनी मीट पण होत नाही का त्या अशा
2: सध्या नाही
0: आता आमच्याकडे 2016 बॅचची ETCचे काही जणांनी इंटरव्ह्यू दिले असेल कारण आम्ही बऱ्याच अल्युमिनीचे इंटरव्ह्यूज केलेले आहेत तर ते पण रेडिओ त्यांच्या माध्यमातून जोडलेले तर तुम्ही पण आता त्या मानानं तुमची पण आता ओळख होऊन जाईल किंवा 2016 बॅचचे होते म्हणा पुन्हा रिकनेक्ट होण्याचा पण विषय असणार आहे तर मैत्रीच्या दृष्टिकोनातून सुद्धा तुम्ही काय सांगू इच्छिता की आजच्या या सगळ्या सोशल मीडियाच्या बाकीच्या सगळ्या अनुषंगानं सध्याच्या पर्स्पेक्टिव्हनं सध्याच्या या सगळ्या इंजिनिअरिंगच्या क्षेत्रातून काय असायला पाहिजे नेमकं काय केलं पाहिजे जेणेकरून की तुम्हाला यश पण मिळेल आणि तुमची मैत्री पण कायमस्वरूपी राहू शकते
2: हार्डवर्क केल्यावर यश तर भेटणारच आहे पण आयुष्य छोटस आयुष्य आहे म्हणजे मैत्री
0: आणि ते पण जगा
2: ते पण पाहिजे सर
0: तर अमोल सारखं हार्डवर्कवर हार्डवर्कवर विषय देतो म्हणजे हार्डवर्क म्हणजे तो ग्रामीण भागातून आल्यामुळे जरा थोडस तसा विषय आहे का हार्डवर्क करणं आवश्यक आहे म्हणून
2: हो सर
0: तुमच्या फॅमिलीच्या बाबतीत मग सांगा की
2: तसं माझं बॅकग्राऊंड म्हणलं तर शेती करतात आमच्या घरचे तीन म्हणजे दोन बहिणी आणि मी असं आमचं तिघाचं बहीण भाऊ आहेत आई वडील
0: शेती करतात
2: मोठी बहीण जज आहे एक बहीण
0: अच्छा
2: बीकॉम झालेलं आहे
0: अच्छा
2: आणि माझी इंजिनिअरिंग केली
0: अच्छा
2: पण खेड्यात राहून पण आमच्या वडिलांनी शिक्षणाची
0: हाल सोडली नाही
2: खूप प्राधान्य
0: मग आता तुम्ही तर डायरेक्ट आयडियातून रिलायन्स मध्ये गेल्यामुळे नोकरीचा एक म्हणजे कंटिन्युटी तुम्हाला आली होती त्यामुळे तुमच्या घरामध्ये एवढं कसं तुमचं कसं होतं घरातलं
1: घरामध्ये माझ्या वडील शिक्षक आहेत जिल्हा परिषद ते आता रिटायर झालेत आणि माझा एक लहान भाऊ आहे तो आता MBBS करून MS ऑर्थोपेडिक्सला आहे नांदेड गव्हर्नमेंटला त्याच्यामुळं एज्युकेशनल बॅकग्राऊंड होतं हा त्यामुळे असं म्हणजे बाकीची काय अडचण आली नाही
0: पण मला तो प्रश्न विचारायचा जो मागापासून डोक्यात होता तो म्हणजे पॉलिटेक्निक संभाजीनगरला केलंय पुन्हा इकडे येऊन इंजिनिअरिंग कम्प्लीट केलंय आणि ह्या दोन्ही गोष्टी केल्यानंतर पुन्हा बँकिंगसाठी प्रयत्न करायचे मग शिक्षक असणाऱ्या वडिलांनी म्हणले नाहीत का हे काय वेगवेगळे मार्ग आहेत म्हणून
1: नाही वडिलांची शिक्षणामध्ये काय अडचण नव्हती म्हणजे त्यांना इंटरफिअरन्स कधी नव्हता की त्यांनी पहिल्यापासूनच म्हणले तुला जे करायचं ते कर तुला जे जे आवडतंय किंवा तुझ्या मनात आहे ते तू कर फक्त सक्सेस झालं पाहिजे आता ते त्याच प्रमाणे मी माझ्या मनाने बँकिंग क्षेत्राकडे वळलो होतो पण मला सक्सेस काय तिकडे मिळालं नाही काय कारण असतो
0: आता समजा 2-4 यश नाही मिळाल्यानंतर मग काय म्हणजे घरच्यांचा कसा सपोर्ट होता किंवा
1: नाही त्यांनी म्हणजे तरी पण मला काय असं डिमोटिवेट वगैरे केलं नाही ठीक आहे त्यांनी म्हणतच होते किंवा तुला जर कॉन्फिडन्स असेल तर तू प्रयत्न कर आणखी आमचा सपोर्ट आहे काय अडचण नाही वेळ जाऊ दे तू कर प्रयत्न पण मीच थोडस थांबलो मी म्हटलं नको जास्त वेळ जातोय मग त्यामुळे मी ते थांबवलं आणि मग इकडे
0: मग आता आता ज्यावेळेस तुम्ही आताच्या ज्या वळणावर आहात म्हणजे अमोल गंगणे हे मोरड्याचे आहेत धाराशिव इथे सध्या आता रिलायन्स जिओ मध्ये काम करतायत पवन आणि अमोल पण 2016 पासआउट आहेत तर आता ह्या टप्प्यावर आल्यानंतर म्हणजे आता इथून पुढे भविष्यामध्ये तुम्हाला काय वाटतं म्हणजे आता 10 अशी जर्नी तुमची होती आहे आता पुढचे 5-10 मग याच कंपनीत राहणार या क्षेत्रात काम करत राहणार की स्वतःचं काही वेगळं अस्तित्व निर्माण करण्याचं असं काय तुमच्या दोघांचा काय विचार
1: जॉब प्रायव्हेट जॉब करण्यापेक्षा माझं ओढा आता आहे की स्वतःचा बिझनेस चालू करायचा त्यासाठी माझे प्रयत्न पण चालू आहे म्हणजे एक आहे प्रगतीपथावर आहे ते होईल काही दिवसात कंटिन्युअस जॉब करणं शेवटी येतं जॉब म्हणजे आपण नोकर झालो आणि बिझनेस म्हणजे स्वतःचे मालक आणि बिझनेस हा असा आहे की जितकं तुम्ही काम करचाल तितकं तुमचा फायदा आहे किंवा तिथं तुम्हाला मोबदला भेटणार आहे जॉब मध्ये जेवढं तुम्ही काम कमी करा किंवा जास्त करा तो फिक्स मोबदला तुमचा आहे तो कुठे जाणार नाही मग बिझनेस कडे आता सध्या वळायचं माझे म्हणजे प्रयत्न चालू आहेत माझे म्हणजे आहे प्रोसेस मध्ये
0: अच्छा म्हणजे पण बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला पुढे काहीतरी भविष्य
2: मला याच्यामध्ये कंटिन्युटी करायचं आहे
0: अच्छा नाही ते तर कॉलेजमध्ये असतानाच आयडियाला जॉईन केल्यापासून
2: कारण याच्यामध्ये आणखी वरची पोस्ट कशी भेटेल याच्यावर माझा जास्त फोकस चालू आहे आणि प्रयत्न पण
0: अच्छा आता याच्यापेक्षा पुढची जी पोस्ट असते ते कशी असते म्हणजे काय असतं नेमकं म्हणजे आता सध्या काय आहे जॉब प्रोफाईलची तुमची पोस्ट आणि पुढचे काय असू शकते
2: ते एक्सपिरियन्सवर डिपेंड असतं
0: नाही पण काय असतं म्हणजे असं प्रमोशन काय आता तुम्ही जसं आपण म्हणतो की चीफ इंजिनियर असिस्टंट चीफ इंजिनियर असं काय
2: सिनियर इंजिनियर
0: आहे मग त्याच्या पुढे काय होतं
2: नाही आम्ही आता ज्युनियर इंजिनियर आहेत.
0: अच्छा, म्हणजे त्याच्यानंतर सिनियर इंजिनियर. मग ते जॉब प्रोफाईल म्हणजे फक्त प्रमोशन मिळतं का त्यासोबत मग तुमचं हे पण वाढतं?
2: इन्क्रीमेंट
0: पण होतं
2: त्याच्यासाठीच प्रयत्न.
0: अच्छा अच्छा. आणि जॉब मग इथं धाराशिव मध्येच राहणार का दुसरीकडे कुठे पाठवणार?
2: धाराशिव मध्येच आहे तसं.
0: आहे तसं. म्हणजे का तुम्हाला असं म्हणजे असं काय कंपनी म्हणते की नाही तुम्ही मुंबईला पण काम केलं पाहिजे, दिल्लीला पण काम केलं पाहिजे, असं काय? असं काही नाही. अच्छा, म्हणजे आपला तो एक चॉईस आहे की आपण कुठे काम करायचं ते. तर अमोल आणि पवन, तुम्ही खरं तर दोघ जणांनी पण एकदम फ्युचरच्या आणि बाकी सगळ्या दृष्टिकोनातून सांगितलं. सध्या तुम्ही आय थिंक सॅटिस्फाईड आहेत की तुम्ही पण एक स्वप्न पाहिलेलं आहे पवन की तुम्हाला कुठं बिझनेसमध्ये जायचं, तुम्हाला आहे त्या क्षेत्रामध्ये अजून काहीतरी म्हणजे पुढे एक्सपिरियन्स घेऊन पुढच्या पुढच्या पोस्ट पर्यंत जायचं आहे, तर आहे त्या दृष्टिकोनातून तुम्ही सध्या सॅटिस्फाईड दिसताय. तर तुमच्या ह्या यशाचे गोल्डन वर्ड्स काय असणार आहेत, एक दोन तीन शब्द जर ह्या सर्व ऐकणाऱ्या श्रोत्यांना जर सांगायचं, मित्रांना सांगायचं म्हटलं तर?
1: गोल्डन वर्ड्स म्हणून मी एवढंच सांगेन की जेथे आपण सध्या आहोत तिथे थांबणे नाही. काहीतरी स्किल रोज नवीन काहीतरी शिकलं पाहिजे, स्किल डेव्हलप केलं पाहिजे आणि पुढे चाललं पाहिजे. बिझनेस मध्ये मन लागते बिझनेस करा, नाहीतर जॉब किंवा नोकरी जे काही असेल, पण एका ठिकाणी थांबणे नाही. थांबला तर आपली प्रगती थांबते, मग तिथून पुढे आपलं मग भविष्य पण तिथंच थांबून जातं, आपली ग्रोथ तिथं काही होत नाही. मग त्या पद्धतीनं मी सांगेल की थांबणे नाही
0: म्हणजे, आणि स्वप्न नवीन बघणे.
1: नवीन स्वप्न,
0: तुम्ही पॉलिटेक्निक केलं, इंजिनिअरिंग केलं, बँकिंगच्या क्षेत्रामध्ये यश नाही मिळालं, पुन्हा येऊन मार्केटिंग मध्ये, पण आता परत बिझनेस मध्ये जायचं पण थांबायचं नाही. तुमचा अमोल,
2: जसं 2G मधून आपण 3G 5G पर्यंत आलो, तसं मला 6G मध्ये काय करिअर करता येईल याच्याकडे म्हणजे जास्त ओढ आहे.
0: म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की 6G येऊ शकतं?
2: येऊ शकतं.
0: अच्छा, आणि त्याच्यामुळे माणसाचं लाईफ कसं म्हणजे बदलेल, काय होणार नेमकं? आता 5G मुळे तर मोबाईलची स्पीड जास्त वाढलेली, इंटरनेटची म्हणा सर्फिंगची, तसं 6G 7G आल्यानंतर माणूसच तेवढ्या स्पीडनं पुढे जाणार, काय विषय होणार नेमकं? पण तुम्ही 6G प्रमाणे त्या स्पीडनं आयुष्याला पुढे जायचं असं तुम्ही म्हणतात. तर अमोल आणि पवन तुमच्या दोघांचाही मी खरं तर आभार व्यक्त करतो की तुम्ही, तुमचं लग्न झालं
1: दोघांचं?
0: ते पण नाही सांगितलं तुम्ही, फक्त घरची फॅमिली.
1: दोघांचं लग्न झालेलं आहे, मला एक मुलगी आहे 2 वर्षाची.
0: आणि वहिनी काय करतो?
1: बी फार्मसी झालेला आहे.
0: बर,
1: सध्या घरीच आहे पण तिचं मेडिकल चालू करायचा विचार आहे.
0: आणि तुमचं?
2: माझं 5 वर्षात लग्न झाले, 2 मुलं आहेत.
0: बर, आणि गृहिणी?
2: हा, गृहिणी.
0: अच्छा, बर. तर तुमच्या दोघांच्या पण या मैत्रीला आणि शेवटी जे काय तुम्ही पुढे भविष्यात करणार त्यासाठी शुभेच्छा देतो. आणि शेवटी, तुम्ही ज्यावेळेस पण कॉलेजच्या समोरून जात असाल, आज कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आलात, याच्या पण अगोदर आलात, तर त्या काळामध्ये म्हणजे तुम्ही असं काही गॅदरिंग मध्ये ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सहभाग घेत होता? काय करतो?
1: गॅदरिंग मध्ये सहभाग असायचा.
2: ट्रॅडिशनल डे मध्ये?
0: अच्छा,
2: वेगवेगळे
0: डान्स गाणे,
1: ग्रुप डान्स वगैरे असायचा.
0: ग्रुप डान्स?
1: हा, त्यावेळेस. हा,
0: तुमच्या तर क्लासमध्ये मुली भरपूर असल्यामुळे असं काय ग्रुप डान्स मध्ये पण खूप मजा येत असणार आहे.
1: हा, असायचं वातावरण चांगलं होतं, खेळीमेळीचं असायचं, ग्रुप डान्स मध्ये वगैरे भाग घ्यायचो आम्ही आणि छान व्हायचं. इथं मेन बिल्डिंगच्या प्रांगणामध्येच व्हायचं ते प्रोग्राम, आमच्या वेळेस घेत होतो आम्ही भाग, चांगले व्हायचे कार्यक्रम.
0: आणि त्यावेळेस चित्रपट पाहणे वगैरे असं काही
2: क्वचित असं?
0: मुव्हीला जायचं
1: नाही, चित्रपटाचं एवढं नव्हतं आम्हाला आवड.
0: गाणे ऐकणं?
2: हा, गाणे ऐकणं.
1: गाणे ऐकायचो.
0: त्या काळातले जे काय तुमच्या माइंड मध्ये चालणार असं कुठलं गाणं आता सध्या आठवतंय की या कॉलेजच्या कॅम्पस मध्ये आल्या आल्या जुन्या आठवणी असतील, हिरवळीच्या, वाळवंटाच्या, असं काय जे असेल ते असेल, पण कुठलं असं गाणं आहे की जे डोक्यामध्ये येत?
1: माझ्या डोक्यामध्ये एक आहे, ए जाते हुए लम्हो जरा ठहरो.
0: बर बर, क्या बात आहे. आणि अमोल,
2: देशभक्ती पर कुठलं पण?
0: अरे ज्या बॉर्डर चित्रपटातलं जाय जाते होईल मग ठहरो, त्याच बॉर्डर चित्रपटातला एखादं देशभक्तीपर गीत पण आपण तुमच्यासाठी ऐकतो. ऍक्च्युली हे देशभक्तीलाच लागून आल्यासारखं थोडंसं येतं. पण तुमच्या दोघांना परत एकदा मी शुभेच्छा देतो. अमोल काकासाहेब गंगणे जे मूळतः राहणारे मोरडा तालुका तुळजापूर येथील आहेत आणि धाराशिवमध्ये सध्या रिलायन्स जिओमध्ये कार्यरत आहेत 2016 पासून. आणि पवन राजे ठोंबळ हे सुद्धा धाराशिव येथीलच रहिवासी आहेत आणि तेही 2016 ETC पासआउट होऊन गेल्या 5 वर्षापासून रिलायन्स जिओमध्ये कार्यरत आहेत. पण आपण दोघांनीही येऊन रेडिओ तेरणाला व्हिजिट केली आणि आपले जे एक्सपिरियन्स शेअर केले त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो.
1: धन्यवाद सर.
0: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोतेव रेडिओ तेरणं ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणं हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणं ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावरला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणं. आपण http://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणं. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970509900 9970509900. ऐकत राहा, आनंदी राहा. रेडिओ तेरणं 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

0: आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीरणाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.
2: मंडळी नमस्कार. मंडळीच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतीविषयक विविध बाबी आपण जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो. मंडळी, आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये जर सगळ्यात महत्त्वाचा घटक जर आपण मानला तर तो पाणी व्यवस्थापनाच्या संदर्भात आपल्याला म्हणता येईल. आणि पाणी व्यवस्थापन जर आपल्याला व्यवस्थित करायचं असेल, आपल्याकडे जेवढं उपलब्ध पाणी आहे ते सर्व आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये वापरायचं असेल, त्याच्यापासून अधिक उत्पादन जर आपल्याला घ्यायचं असेल, तर मंडळी आपल्याला जे नवीन प्रचलित पद्धती आलेल्या आहेत त्याच्यामध्ये ठिबक असेल, तुषार असेल, या सिंचन पद्धतींचा वापर करणं खूप गरजेचं आहे. आणि नवीन जी टेक्नॉलॉजी आलेली आहे त्याचा देखील वापर आपल्या शेतकरी बांधवांनी करून घेणं खूप गरजेचं झालेलं आहे. मंडळी, सर्वसाधारणपणे आपल्या भागामध्ये जे ठिबक सिंचन वापरलं जातं ते वापरत असताना शास्त्रीयदृष्ट्या त्याचा योग्य वापर होतो आहे की नाही, आणि जर शास्त्रीयदृष्ट्या त्याचा योग्य वापर होत असेल तर त्याचे अधिकचे फायदे कसे होतात, हे आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. मंडळी, ठिबक सिंचन तंत्रज्ञान हे दाबावर चालणारे तंत्रज्ञान असून प्रत्येक ड्रिपरमधून एकसारखे पाणी मिळणे अपेक्षित आहे, परंतु शेतकरी ठिबक सिंचनाचा वापर फक्त पाणी देण्याचे एक साधन म्हणून करतात. ठिबक सिंचन संचाचे पूर्ण फायदे मिळवण्याकरता तांत्रिक पद्धतीने वापरण्याची खूप महत्त्वाची गरज सध्या वाटते आहे. ठिबक सिंचन संच बसविण्यापूर्वी सर्वात प्रथम आपल्याला शेतातील माती आणि पाण्याचे परीक्षण करून घेणं गरजेचं आहे. शेतीचे सर्वेक्षण व्यवस्थित करावे, त्यानुसार ठिबक सिंचनाचा आराखडा करावा. सर्वेक्षण म्हणजे शेताची फक्त लांबी रुंदीचे मोजमाप नव्हे तर सर्वेक्षण करताना जमिनीचा चढ उतार पाहणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. जमिनीचा प्रकार, सिंचनाचा स्रोत, पाण्याची उपलब्धता, पाण्याची खोली, गुणवत्ता तपासणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पाण्याचा स्रोत एप्रिल मे मधील उपलब्धता बघून किती क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणता येईल हे सुद्धा आपण ठरवणं खूप गरजेचं आहे. कोणत्या पिकाची लागवड करणार आहात, त्याच्या लागवडीचे अंतर काय असणार आहे, विजेची उपलब्धता कशी असणार आहे, मजुरांची उपलब्धता कशी असणार आहे, पाण्याच्या स्रोतावरील पंपाची सविस्तर माहिती सर्वेक्षण करताना आपण करून घेणं खूप गरजेचं आहे. लांबी रुंदी टेप किंवा GPS साधनाने व्यवस्थित मोजून घेणं गरजेचं आहे. हे अंदाजानं आपण ठरवू नये. सर्वसाधारणपणे सर्वेक्षणाच्या माहितीनुसार शेतामध्ये ठिबक सिंचन संच उभारण्यासाठी आराखडा तयार केला जातो. यामध्ये शेताची लांबी, रुंदीनुसार मेन लाईन, सब लाईन, लाईनची लांबी, ठिबक सिंचनाच्या इनलाईन नळीची लांबी किती हे देखील ठरवलं जातं. जमीन चढ उताराची असेल तर इनलाईन ठिबकची निवड करणं गरजेचं आहे. जो आराखडा दर्शविला जातो त्याच्यामध्ये पाईपलाईनचा आकार, लांबी, इनलाईन नळीचा आकार, लांबी याचं अंतर ठरवलं जातं. अंदाजाने इनलाईन बंडल आणून वाटेल तेवढी नळीची लांबी ठेवू नये, अन्यथा शेवटी पिकांना पाणी कमी मिळेल, सगळीकडे एक समान पाणी मिळणार नाही. डिझाईन प्रमाणे सेक्शन करून घेणं खूप गरजेचं आहे. ठिबक सिंचन संचाची आखणी आराखड्यानुसार करणं खूप गरजेचं आहे. यामध्ये कोणतीही तडजोड शेतकरी बांधवांनी करू नये. खर्च कमी यावा म्हणून तडजोड करताना महत्वाचे घटक न घेता शेतामध्ये ठिबकची उभारणी केल्यास अपेक्षेप्रमाणे फायदे मिळत नाहीत. ठिबक सिंचन हे दाबावर चालणारे असल्यामुळे प्रेशर गेज असावा. पाण्याच्या स्रोतानुसार, पाण्याच्या गुणवत्तेनुसार फिल्टरची निवड करावी. पाण्यासोबत वाळू किंवा कच येत असल्यास सँड सेपरेटर फिल्टरची निवड करावी. पाण्यासोबत गाळ शेवाळ येत असल्यास सँड फिल्टरची निवड करणं खूप गरजेचं आहे. जर पाण्यात वाळू येत नसेल, जास्त शेवाळ येत असेल तर स्क्रीन अथवा डिस्क फिल्टरची आपण निवड करणं खूप गरजेचं आहे. काही शेतकरी स्क्रीन फिल्टरची जाळी काढून ठेवतात, तसे करू नये. तसे केल्यास पाण्यातील कचरा घाण्यामुळे ड्रिपर बंद पडण्याची शक्यता असते. ठिबक सिंचन संचामधून कोणत्याही पिकास पाणी देत असाल त्या प्रत्येक वेळी ठिबक संचासोबत पाण्यात विरघळणारी खते फर्टिलायझर्स टँकद्वारे द्यावीत. ठिबक सिंचनाची उभारणी करताना प्रेशर गेज फिल्टर जवळ बसावा. आता प्रोटेम्बल प्रेशर गेज उपलब्ध झालेले आहेत. मेन आणि सबमेन लाईनसाठी लागणारे PVC पाईप 2 ते 2.5 फूट जमिनीच्या आत खोल ठेवून मातीने व्यवस्थित झाकावे. PVC पाईपवर सूर्यप्रकाश पडल्यास, संपर्क आल्यास त्याचं आयुष्यमान कमी होतं. ठिबक सिंचन संचामधील सर्वच घटक उत्तम गुणवत्तेचे असणं सुद्धा खूप गरजेचं आहे. ठिबक सिंचनात सर्वात महत्वाचा घटक आहे इनलाईन नळी. ठिबक सिंचन तंत्रामध्ये प्रत्येक ड्रिपरमधून एक समान पाणी मिळणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दोन ड्रिपरमधील अंतर सुद्धा एक समान असणं गरजेचं आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचे पाण्याचे स्रोत हे विहीर किंवा बोरवेल आहेत. ज्या शेतकऱ्याकडे पाण्याचा स्रोत विहीर आहे त्याच्याकडे फक्त स्क्रीन फिल्टर बसवलेले आहेत, कारण पाण्यात फक्त तरंगणारे पदार्थ, काडी, कचरा, पालापाचोळा येतो. म्हणून साधा स्क्रीन फिल्टर वापरत असाल तर फिल्टर कधी जाळी ठिबक सिंचन सुरू असताना ते काढून वाहत्या पाण्यात स्वच्छ धुवून परत ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. स्क्रीन फिल्टरची जाळी धुण्यासाठी किंवा स्वच्छ करण्यासाठी 5 ते 10 मिनिटे लागतात. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचा स्रोत बोरवेल असेल तर त्यांनी पाण्यासोबत वाळूचे कण किंवा कच येत असेल तर अशा वेळी सँड सेपरेटर फिल्टर बसवणं खूप गरजेचं आहे. सँड सेपरेटर खाली चेंबर आहे. त्या चेंबरमध्ये वाळू किंवा खच जमा होतो. चेंबरच्या खाली ड्रेन व्हॅल्व दिलेले आहेत. त्यात वाळू, कचरा, कच बाहेर निघून जाते. फिल्टर स्वच्छ होतो. जर पाण्याचा स्रोत नदी किंवा शेततळे किंवा धरणाच्या बॅक वॉटरवरून असेल तर पाण्यासोबत शेवाळ किंवा गाळ येतो. अशा वेळी सँड फिल्टर बसवला पाहिजे. जर सँड फिल्टर बसवला असेल तर फिल्टर नियमित बॅक वॉश करावा. म्हणजेच फिल्टरमधील वाळूच्या वरच्या थरावर जमा झालेला मातीचा गाळ, शेवाळ बॅक वॉशद्वारे बाहेर पडू शकतं. गरज असल्यास सँड फिल्टरमधील वाळूची हालचाल करावी, म्हणजे मातीयुक्त पाणी आणि शेवाळ बाहेर पडून जाऊ शकते आणि सँड फिल्टर देखील स्वच्छ होऊ शकते. इनलाईन आणि सबमेन लाईनच्या शेवटी फ्लश वाल्व असतो. पाईपलाईनमधील घाण बाहेर पडावी म्हणून 15 दिवसातून 1 वेळा फ्लश वाल्व उघडून पाण्याच्या दाबाने पाईपलाईन स्वच्छ करून घ्यावी. इनलाईन नळ्यांची शेवटची टोके एंड कॅप उघडून स्वच्छ कराव्या. एकावेळी 3 ते 4 नळ्यांची एंड कॅप उघडून नळ्या स्वच्छ कराव्यात. आता ठिबक नळीची स्वच्छता ही सुद्धा बाब खूप महत्वाची आहे. त्याच्या संदर्भात शेतकरी बांधवांना अधिक माहिती आपण करून घेऊयात. बऱ्याचदा ठिबक सिंचन संचासाठी ऍसिड प्रक्रिया करावी लागते हे माहिती नसते. शेतकरी ड्रिपरमधून पाणी येणे बंद होत नाहीत तोपर्यंत काहीच करत नाहीत. ड्रिपरमधून पाणी येणे बंद झाले किंवा पाणी येणे अतिशय कमी झाल्यास ऍसिड प्रक्रिया करतात. एका प्लॅस्टिक टबमध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड घेऊन त्याच इनलाईन नळ्यांची बंडल बुडवून घेणं गरजेचं आहे. ऍसिडमुळे नळ्यांच्या बाहेरील भाग स्वच्छ धुतला जातो आणि नळ्या चकचकीत होतात. अगदी काही प्रमाणात ऍसिड नळीच्या आत जाते. इनलाईन नळ्यांमधील ड्रिपर नळीच्या आत असल्यामुळे ऍसिड ठिबक मधून दिले पाहिजे. त्यासाठी हायड्रोक्लोरिक किंवा फॉस्फोटिक किंवा सल्फ्युरिक ऍसिडचा वापर आपण करणं खूप गरजेचं आहे. पाण्यात क्षार विरघळण्याकरिता ऍसिड किती लागते हे बघावे. वेंचुरीद्वारे ऍसिड ट्रीटमेंट करावी. ऍसिडची मात्रा टाकत

0: असताना शेवटच्या ड्रिपरमधील पाण्यात लिटमस पेपर बुडवला नंतर सामू आला पाहिजे. अंदाजे ॲसिडची मात्रा ठरवू नये. ड्रिपर बंद पडण्याची वाट न बघता पीक लावण्यापूर्वी आणि पीक काढल्यानंतर ॲसिड प्रक्रिया आपल्या ठिबक संचावर करून घेणं खूप गरजेचं आहे. ठिबकमधून नियमित पाण्यात विरघळणारी फॉस्फोरिक ॲसिडयुक्त खते सोडावीत, म्हणजे ड्रिपरमध्ये क्षार साचून बंद पडणार नाहीत, ड्रिपर स्वच्छ राहतील. ॲसिड प्रक्रिया झाल्यानंतर 24 तास ठिबक सिंचन बंद ठेवावं. नंतर दुसऱ्या दिवशी इनलाईन नळ्यांची एक वेळी 3 ते 4 टोके उघडावी, पाण्याच्या दाबाने स्वच्छ करावी, त्यानंतर पुढील 3 ते 4 नळ्यांची टोके उघडावीत. इनलाईन नळ्यांमध्ये जैविक चिकटपणा तयार झाला असेल तर ड्रिपर बंद पडण्याची शक्यता असते. त्याकरिता ब्लिचिंग पावडर प्रक्रिया करणं गरजेचं आहे. ती प्रक्रियाही आपण ॲसिड प्रक्रियेप्रमाणेच करणं गरजेचं आहे. दोन्ही प्रक्रिया एकाच वेळी करू नयेत. ॲसिड किंवा ब्लिचिंग प्रक्रियेमध्ये 1 आठवड्याचं अंतर असणं खूप गरजेचं आहे. मंडळी, बऱ्याच जणांना पिकाच्या अवस्थेनुसार पाण्याची गरज किती आणि ठिबक सिंचन संच किती वेळ चालवावा हे कळत नाही. बहुतेक शेतकऱ्यांनी विहिरींजवळ ऑटो स्विच बसवलेले आहेत. शेतामध्ये जर वाल बसवले असतील तर आम्ही सर्व वाल उघडून ठेवतो, वीज आली की पंप सुरू होतो आणि वीज गेल्यानंतर पंप आपोआप बंद होतो. जोपर्यंत वीज असते तोपर्यंत ठिबकने पिकाला पाणी देणे सुरू असते. तर मंडळी, अशा पद्धतीने सध्या तरी आपण ठिबक सिंचन तंत्राचा वापर करत आहोत. जर असा वापर होत असेल तर अत्याधुनिक ठिबक सिंचनाचे अपेक्षित फायदे आपणास मिळू शकत नाहीत. पिकाच्या गरजेनुसार ठिबक सिंचनाने पाणी देणं गरजेचं आहे. जमीन वापसा अवस्थेत राहील एवढाच वेळ ठिबक संच सुरू ठेवावा. ठिबक सिंचन सुरू असताना दाब वाढवावा. फिल्टर जवळ 1.5 ते 2 किलो, सबमेनच्या शेवटी 1 किलो, तर ड्रिपर जवळ किंवा इनलाईन नळीच्या शेवटी 0.8 ते 0.9, शेवटी 0.8 किलो चौरस. ठिबक सिंचन जर रात्रभर सुरू ठेवला तर पाट पाण्यापेक्षाही जास्त पाणी पिकाला देत आहात असा त्याचा अर्थ होतो. त्याचबरोबर दिलेली खते झिरपून वाहून जातात. पिकांच्या मुळाजवळ हवेचे संतुलन नसल्याने जमिनीत पिकांच्या मुळाजवळ जोपर्यंत वापसा स्थिती निर्माण होत नाही तोपर्यंत पिकाची मुळे अन्नद्रव्य आणि पाण्याचे शोषण करू शकणार नाहीत, म्हणजेच पिकांची वाढ होणार नाही. म्हणून जमीन वापसा स्थितीत राहील एवढाच वेळ ठिबक सिंचनाने पिकास पाणी देणं गरजेचं आहे. मधून ड्रिपरमधून सारखे पाणी पडते की नाही हे सुद्धा पाहणं खूप गरजेचं आहे. तर मंडळी, याच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जो आपण ठिबक संच वापरतो त्याचा योग्य वापर होतोय का, त्याची सफाई योग्य प्रकारे केली जाते का, या संदर्भातील माहिती आपण करून घेतलेली आहे. या माहितीचा निश्चितपणे आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये आपणास फायदा होऊ शकतो. आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणारच आहोत पुढील भागामध्ये. आपण ऐकत रहा रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

0: खानेकर, सचिन पिलगांवकर। अहो अत्रे धोत्रे मात्रे कोत्रे पाठारे महेश कोठारे, अहो सिप्पी भप्पी खोसला चोपड़ा घई देसाई,
1: जरा लक्षात ठेवा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: हाउस लिस्टिंग और हाउसिंग सेंसस यानी आपके आवास की गणना होगी। आइए अपनी भागीदारी से इसे सफल बनाएं। हर इंसान जुड़े, हर घर जुड़े और देश आगे बढ़े। सेंसस 2027, हमारी जनगणना, हमारा विकास।
1: श्रोते हो नमस्कार। आज आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकाच चित्रपटातील सगळी गीतं आपण ऐकत असतो, त्यांचा आनंद आपण घेत असतो आणि या माध्यमातून 80s असतील, 70s असतील किंवा चालू चित्रपट देखील आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याची माहिती आणि गीतं ऐकत असतो। तर याच माध्यमातून आजचा जो चित्रपट आहे तो देखील इंटरेस्टिंग असा सिनेमा आहे। या सिनेमाच्या माध्यमातून आज देखील या चित्रपटाचं जे संगीत असेल त्यावरती चर्चा केली जाते, अभिनयावरती चर्चा केली जाते आणि गेल्या काही वर्षात हा चित्रपट एक कल्ट क्लासिक बनला आहे। चित्रपटाचं नाव घेण्याच्या अगोदर 1980-82 जो काळ होता त्या काळामध्ये हिरो जबरदस्त पद्धतीनं चालत होते, त्याच्यामध्ये अमिताभ बच्चन असतील, त्याचबरोबर धर्मेंद्र जी असतील आणि इतर जे सहकलाकार त्यांचे होते, या सर्वांमध्ये एक नाव प्रामुख्यानं घेतलं गेलं ते म्हणजे अभिनेते जितेंद्र यांचं। तर कौटुंबिक पार्श्वभूमी असलेले चित्रपट त्या काळामध्ये जितेंद्र यांनी बरेचसे चित्रपट त्यांनी त्या काळामध्ये प्रदर्शित केले। तर याच मालिकेतील एक इंटरेस्टिंग त्यांचा सिनेमा होता जो कायम प्रेक्षकांच्या लक्षामध्ये राहिला असा सिनेमा होता 1980 साली प्रदर्शित झालेला चित्रपट, तो होता जे ओम प्रकाश यांचा आशा। तर या सिनेमाच्या माध्यमातून आपल्याला 1980 दशकातील जी कथानक प्रामुख्याने येत राहायची, ज्याच्यामध्ये एक ड्रामा असायचा, ज्याच्यामध्ये कथा असायची, त्याच्यामध्ये संगीत असायचं आणि वेगवेगळे प्रसंग असायचे ज्या माध्यमातून प्रेक्षकांच्या डोळ्यामध्ये पाणी आणण्याचा प्रयत्न दिग्दर्शकांद्वारे केला जायचा, या सर्वांमध्ये एक मोठं नाव होतं ते म्हणजे जे ओम प्रकाश। तर इतके सिनेमे आहेत जे ओम प्रकाश यांचे, राजेश खन्ना बरोबरचे त्यांचे सगळे जे सिनेमे आहेत ते सगळे सिनेमे, आपकी कसम असेल, बरेचसे सिनेमे आहेत जे सिल्वर जुबली इतक्या दूरपर्यंत गेलेले त्यांचे सिनेमे होते। याच मालिकेतील हा त्यांचा जो सिनेमा होता तो देखील इंटरेस्टिंग असा ठरला होता। तर आनंद घेऊयात आशा या 1980 साली प्रदर्शित झालेल्या सिनेमातील सुपरहिट गीतांचा।

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून 1980 साली प्रदर्शित झालेल्या आशा या सिनेमातील संगीताचा आनंद आपण घेत आहोत. तर त्या काळामध्ये 1980 मध्ये आशा ज्यावेळेस प्रदर्शित झाला तर बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाच्या माध्यमातून तेलुगूमध्ये अनुराधा देवथा 1982 मध्ये आणि तामिळमध्ये सुमंगली हा सिनेमा देखील पुनर्निर्मित करण्यात आला. मी जसं सुरुवातीला सांगितलं की 80 दशकामध्ये सर्वसाधारण कथानक जरी असली त्याच्यामध्ये ट्विस्ट खूप असायची, तर ही जी कथा होती जितेंद्र रीना रॉय आणि रामेश्वरी यांच्या भोवती फिरणारे ही कथानक होतं. जितेंद्र दीपक नावाने आपल्या समोर येतात आणि रीना रॉय, जसं की टायटल आहे सिनेमाचं आशा, या नावानं आपल्या समोर येत राहतात. यामध्ये पुन्हा एकदा 80s मधील ट्विस्ट येतो. दीपकचा अपघात होतो आणि सर्वांना वाटते की दीपक आता आपल्यामध्ये नाही, म्हणजे दीपकचा मृत्यू झाला आहे असं सर्वांना वाटत राहतं. आणि त्यानंतर त्याची गर्भवती पत्नी जी आहे रामेश्वरी, अर्थात त्यांचं पात्र माला या नावाने आहे, त्या देखील त्यांना घरातून काढलं जातं. त्यावेळेस त्या गर्भवती असतात आणि त्यांना एक मुलगी देखील होते. त्यानंतर जितेंद्र ज्यावेळेस परत येतात त्यावेळेस त्यांना कळतं की मालानं आत्महत्या केली आहे, त्यामुळे ते खूप निराश होतात. आणि यानंतर रीना रॉयच्या रूपानं, म्हणजे आशाच्या रूपानं, त्यांच्या आयुष्यामध्ये पुन्हा एकदा एक आशेचा किरण येतो आणि निराशावर मात करण्यास आशा त्यांना मदत करते. हे सर्व घडल्यानंतर पुन्हा एकदा माला दीपकच्या आयुष्यामध्ये येते आणि पुन्हा एकदा दीपक आणि आशा हे जे नातं होतं ते पुन्हा मैत्रीमध्ये बदललं जातं आणि आशा खूप मोठा त्याग करते आणि पुन्हा एकदा दीपकला मालाबरोबर राहण्याची संधी मिळते. असं ट्विस्ट असणारं कथानक या सिनेमामध्ये होतं आणि प्रेक्षकांना ते कथानक खूप आवडलं देखील. तेव्हा आज आपण आनंद घेतोय आशा या सिनेमातील सुपरहिट गीतांचा.

श्रोतेहो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून 1980 साली प्रदर्शित झालेल्या आशा या सिनेमातील संगीताचा आनंद आपण घेत आहोत.

श्रोते हो एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आशा या सिनेमातील गीतं आपण ऐकत आहोत. यानंतर बघणार आहोत कलाकारांच्या संदर्भामध्ये. जसं मी सांगितलं की जे ओम प्रकाश यांनी प्रथमतः जितेंद्र यांना घेऊन जे सिनेमे बनवले त्याच्यामध्ये या सिनेमाचा देखील समावेश होतो. तर या सिनेमामध्ये प्रमुख भूमिकेत आपण पाहिलं जितेंद्र, रीना रॉय, रामेश्वरी, गिरीश कार्नाड, त्याचबरोबर सुलोचना लाटकर आणि सुधीर दळवी यांचा देखील एक इंटरेस्टिंग रोल या सिनेमामध्ये आपण पाहिला होता आणि शक्ती कपूर यांची देखील छोटीशी भूमिका आपण या सिनेमामध्ये पाहिली होती. तर सर्वच कलाकारांनी उत्तम असा अभिनय या सिनेमाच्या माध्यमातून आपल्या समोर आणला. तर याच्यामध्ये विशेषतः त्या काळामध्ये 80s मध्ये जितेंद्र आणि रीना रॉय ही जोडी पडद्यावरती जबरदस्त हिट राहिली होती. त्यांच्या अर्पणा असतील किंवा आता ज्या सिनेमाची गाणी आपण ऐकत आहोत आशा असेल, त्याचबरोबर नागिन असेल, असे त्यांचे एकाहून एक असे हिट सिनेमे त्या काळामध्ये प्रदर्शित होत होते आणि त्याच माध्यमातून या सिनेमाचा देखील उल्लेख करता येईल. आणि जितेंद्र आणि रीना रॉय यांची जी केमिस्ट्री आहे ती आपल्याला पडद्यावरती अगदी आनंद देऊन जाते. त्याचबरोबर याच सिनेमाच्या माध्यमातून दाक्षिणात्य अभिनेते गिरीश कार्नाड यांचा देखील एक इंटरेस्टिंग असा रोल आपल्या सिनेमामध्ये पाहावयास मिळतो. तर एकंदरीत पाहता जी कलाकार मंडळी होती रामेश्वरी यांच्या अभिनयाचा देखील उल्लेख आपल्याला करावा लागेल. एक घरंदाज स्त्री ते एक माता ते पुन्हा एकदा एक दुःखी स्त्री असे जे एक त्या व्यक्तिरेखेमध्ये बदल होत जातात ते सगळे बदल रामेश्वरी यांनी उत्तम प्रकारे टिपलेले आपल्याला पाहावयास मिळतात.

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून 1980 साली प्रदर्शित झालेल्या आशा या सिनेमातील संगीताचा आनंद आपण घेत आहोत.

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात आशा या सिनेमातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. तर या चित्रपटाच्या संगीताबद्दल थोडस बोलूयात. काय सांगणार, आनंद बक्षी यांची गीत आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं म्युझिक असेल तर हा अल्बम हिट झाल्याशिवाय राहत नाही. तर या सिनेमासाठी 28व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून आनंद बक्षी यांना नामांकन मिळालं. गीत होतं शीशा हो या दिल हो. त्याचसोबत सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक म्हणून लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना देखील नामांकित करण्यात आलं होतं. तर सिनेमाच्या संगीताविषयी जर आपण बोललं तर त्या काळामध्ये लॉंग प्ले अर्थात लक्ष्मीकांत प्यारेलाल ही जोडी हिंदी सिनेमांमध्ये किती महत्त्वाची होती हे दिसून येतं. त्यासोबत आनंद बक्षी यांची शब्दरचना, त्या काळामध्ये त्यांनी केलेल्या काव्यपंक्ती सरळ सरळ हृदयाशी भिडतात. अशा चित्रपटातील जे एक गीत जे आत्ताच आपण ऐकलं ते म्हणजे जाने हम सडक के लोगों पर महलों वाले क्यों जलते हैं. हे जे शब्द एका गरीब ट्रक ड्रायव्हरची व्यथा मांडणारे हे शब्द, त्याच पद्धतीनं तेवढ्याच उंचीचं संगीत आणि मोहम्मद रफी साहेबांचा आवाज या गीताला लाभला. यासोबत लता मंगेशकर यांच्या फिल्मी करिअरमधील शीशा हो या दिल हो हे गीत कोण बरं विसरणार. अतिशय उंचीवर लता मंगेशकर यांच्या आवाजाने हे गीत गेलं. त्यासोबत जी इतर गीतं होती त्याच्यामध्ये मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर या युगल स्वरांनी हा संगीत अल्बम सजला आणि सुपर डुपर हिट ठरला.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे आरजी प्रगती. पुन्हा एकदा आली आहे बिग स्टार घेऊन. आजची आपली बिग स्टारची थीम काय असणार आहे याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली असणार आहे. आणि आजची आपली बिग स्टारची थीम खूप स्पेशल आहे. हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये अनेकविध प्रयोग केले गेले, परंतु 80 दशकात एक प्रयोग तुफान गाजला, तो म्हणजे कॅबरे नंबर्स, म्हणजेच आजच्या काळातील आयटम सॉन्ग. तेव्हा आज अनुभवणार आहोत याच कॅबरे सॉन्गची नशिली जादू आजच्या आपल्या बिग स्टार या कार्यक्रमातून. या प्रक्रियेत आपण या संगीत प्रकारातील सर्व बिग स्टारना देखील जाणून घेणार आहोत. तेव्हा सुरुवात करूया आजच्या आपल्या बिग स्टार शोची.

आरजे प्रगति सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि आजचा आपला बिग स्टार शो कॅब्रे सॉंग्स वरती. कॅब्रेच्या या प्रवासात प्रामुख्याने जे नाव सुरुवातीला येतं ते म्हणजे आर डी बर्मन यांचं. कॅब्रेचा जो एक फील त्यांनी आणला तो लाजवाब ठरला. त्यांनी त्या काळी वेगवेगळे वेस्टर्न वाद्य असतील किंवा भारतीय वाद्य असतील याचा अतिशय सुंदर वापर करून त्या चालींची गीतं त्यांनी आणली जी प्रेक्षकांना प्रचंड आवडली आणि संगीताचा एक प्रचंड एक नवा ट्रेंड प्रेक्षकांनीही अनुभवला.

देखो देखो वहाँ।

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजची आपली बिग स्टार शो ची थीम कॅबरे सॉन्ग. कॅबरे सॉन्गच्या जगतात आणखी एक नाव ज्यांनी कॅबरे सॉन्ग अजरामर केली ते म्हणजे आशा भोसले. आशा भोसले यांनी ज्या उंचीवर ही गीतं नेली ती उंची आजही गाठता येणं शक्य नाहीये. दम मार दम, पिया तू, जवानी जाने मन या गाण्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. आशाताईंची गाण्याची ताकद, त्यांचं प्रेझेंटेशन, आहा वा लई भारी. त्यातच त्यांच्या हरकती, आय हाय लाजवाबच. कॅबरे सॉन्ग्स मुळे आशाताईंनी एक नवा दम हिंदी सिनेमांमध्ये भरला, ज्यांच्या रिमिक्स आजही रेकॉर्ड्स तोडत असतात.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही रेडिओ तेरणा वरून आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती. माझ्यासोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो ची थीम कॅबरे सॉन्ग. आशाताईंनी गायलेली गीतं पडद्यावर सादरीकरण करणं आणि त्या प्रकाराचं नृत्य हे साधं काम नव्हतं. अगदी तोकडे कपडे घालून त्याचं सादरीकरण आणि त्यात अभिनय ही सगळी तारेवरची कसरत. पण हेलन हे असं नाव ज्यांनी यात जाणवली आणि ही गीतं अजरामर केली. हेलनजींनी तर पिया अब तू आजापासून ये मेरा दिल पर्यंत प्रेक्षकांना घायाळ करून सोडलं. परंतु आजही ही गीतं बघताना कुठेही त्यात आपल्याला वल्गॅरिटी वाटत नाही.

आरजी प्रगती सोबत आपण ऐकताय बिग स्टार शो रेडिओ 13 वरून. कॅबरे गीतांचा आनंद आपण घेतोय. कॅबरे सॉन्ग आणि सादरीकरणावर आपण बोलत आहोत. ज्यांच्यावर ही गीतं सादर झाली त्यात आणखी एक नाव म्हणजे अभिनेत्री बिंदूजी. बिंदूंनी आपल्या नृत्यासोबतच आपल्या अदांनी या गीतांना 4 चांद लावले. एकूणच या गाण्यात बिंदूजींचा वावर एक वेगळी जादू निर्माण करून जायचा. लोक केवळ एक आयटम सॉन्ग पाहण्यासाठी थिएटरमध्ये जायचे आणि म्हणूनच त्या काळात या गीतांची मागणी प्रचंड असायची.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. कॅबरे सॉंगची जादू आपण अनुभवतोय बिग स्टार या कार्यक्रमातून, आणि ही जादू निर्माण करणारे सर्वच कलाकार आहेत आजचे आपले बिग स्टार. याच नृत्य प्रकारात आणखी एक नाव प्रामुख्यानं पुढे येतं, ते म्हणजे अरुणा इराणी यांचं. अरुणाजींनी सुद्धा वॅम्प असतील किंवा असेच रोल केले, यामुळे त्याही प्रचंड लोकप्रिय झाल्या.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. आजकाल आपण बघत असतो हिट फॉर्म्युला जर करायचा असेल तर त्यामध्ये एक तरी आयटम सॉन्ग असलंच पाहिजे अशी मागणी असते. त्यासाठी लाखोंचा खर्च केला जातो. परंतु ज्या प्रकारची गाणी आणि चाली 80 दशकात निर्माण झाल्या आणि त्यांनी त्यांचा स्वतंत्र असा प्रेक्षक वर्ग तयार केला ते आता बघायला मिळणं क्वचित वाटतं.

0: बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. कॅबरे सॉंगची जादू आपण अनुभवतोय बिग स्टार या कार्यक्रमातून, आणि ही जादू निर्माण करणारे सर्वच कलाकार आहेत आजचे आपले बिग स्टार.
1: Hello.

आरजे प्रगती सोबत आपण ऐकतात बिग स्टार शो. कॅबरे सॉंगच्या जादूगिरीमध्ये झीनत अमान आणि परवीन बॉबी यांचाही उल्लेख महत्वाचा ठरतो. जी काही गीतं त्यांच्या वाट्याला आली ती त्यांनी वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली. यामध्ये आप जैसा कोई, दम मारो दम, जवानी जाने मन याचा उल्लेख प्रामुख्यानं आता करावा लागेल. या कलाकारांच्या सहभागाने ही गीतं आणखीनच धारदार होऊन हृदयात स्थान करून गेली.

संगीत आपल्याला जोडतं, संगीतामध्ये रमण्याची जादू असते आणि त्याचं सादरीकरण जर उत्तम झालं तर ते पोहोचतच. आणि त्याची वेगळी जरी रूप असली तरी कॅबरेचं हे रूप आजही आकर्षित करतं, आनंद देतं, उत्साही करतं आणि हेच कॅबरे गीतांनी सिद्ध केलं. तसंच हा ताल आतापर्यंत जे कलाकार घेऊन आले त्यांना रेडिओ तेरणाकडून आमचा सलाम. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. मी आरजे प्रगती इथेच थांबते. आजच्या आपल्या बिग स्टार शोची थीम कॅबरे होती. तर आजचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे सांगण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 99705009000. पुन्हा भेटूयात नवीन बिग स्टार सोबत. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

शुभ दुपार श्रोते हो, गुड आफ्टरनून. दुपारचे 1:05 होत आहेत. आपल्या आवडीच्या आणि लोकप्रिय कार्यक्रमामध्ये मी आरजी प्रगती पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करते. 1 ते 3 दरम्यान मी आरजी प्रगती असते आपल्यासोबत लाईव्ह, आणि या दरम्यान तुम्ही मला व्हॉट्सअप करून आपल्या आवडीचं गाणं सांगू शकताय. आणि याच नंबरवरती व्हॉइस रेकॉर्ड करत असताना पूर्ण नाव, पूर्ण पत्ता आणि गाण्याचे बोल पाठवायचे आहेत, जेणेकरून फरमाईश पूर्ण करता येईल. तसंच ज्या श्रोत्यांच्या काल फरमाईश राहिल्या असतील अशा श्रोत्यांच्या नक्कीच आज फरमाईश पूर्ण करूयात. आणि जे नवीन श्रोते आहेत अशांना देखील पुन्हा एकदा सांगावं असं वाटतं की या नंबरवरती तुम्ही मेसेज करत असताना 9970509 या क्रमांकावरती पूर्ण नाव, पूर्ण पत्ता आणि गाण्याचे बोल पाठवायचे आहेत, जेणेकरून आपली फरमाईश मला पूर्ण करता येईल. तर सुरुवात करूयात. आज सुंदर असं गीत आलं आहे, माय नेम इज खान या चित्रपटातील एक सुंदर गीत आहे, जे राहत फतेह अली खान आणि शंकर महादेवन आणि ऋचा शर्मा यांनी गायलं आहे. सुंदर असा चित्रपट होता, गाजला नाही पण गाणं मात्र फार गाजलं. सर्वांनाच ते गीत सारखं तोंडात रिंगाळतं असं म्हणता येईल. आणि शंकर एहसान लॉ यांचं म्युझिक आहे आणि गीत ऐकायचं आहे. आज बरेच दिवस झाले जे श्रोते आपले बऱ्याच दिवसानंतर मेसेज करतात असे नियमित श्रोते आहेत, ते म्हणजे अमित चौधरी सर. तर आज स्मिताताई देखील आज फरमाईशमध्ये इन्वॉल्व्ह झालेत. स्मिता अमित चौधरी, मंथन ताळलुका अरणी, जिल्हा यवतमाळ येथून. तर आज त्यांचा म्हणजेच काल त्यांचा लग्नाचा वाढदिवस होता. सर, विश यू व्हेरी हॅपी ॲनिव्हर्सरी, बी लेट असं म्हणेन पण काल नाही घेता आले, तर आज नक्कीच तुमच्या गाण्याने सुरुवात करते आजच्या आपल्या व्हॉट्सअप फरमाईशला. ऐकूयात आपले जे नियमित श्रोत आहेत अमित चौधरी सर आणि ताईंची म्हणजेच स्मिता चौधरी ताईंची देखील ही सुंदरशी व्हॉट्सअप फरमाईश.

आपण ऐकत आहात रेडिओ तीर्ण 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि सुंदर अशा गीताने सुरुवात केलेली आहे. तर पुढची देखील फरमाईश महालक्ष्मी यांच्या आवाजातील आहे. लकी अली यांनी देखील हे गीत गायलं आहे. सूर हा चित्रपट कोणीच विसरणार नाही. एक वेगळ्या थीमनुसार हा चित्रपट आला होता ज्यामध्ये लकी अली स्वतः दिसतात. आज फार ओझरते ओझरते दिसतात ते, पण त्यांचे जे अल्बम्स आहेत ते फार गाजलेले आहेत. अल्बम्समधली त्यांची गाणी खूप लोकांना आवडतात. त्यातलंच सूर या चित्रपटातील हे गीत आलेलं आहे. ते सुंदर असं गीत पाठवलं आहे. म्हणजे जे काका आपल्या सारखं पॉझिटिव्ह एनर्जी देतात, पॉझिटिव्ह सांगत राहतात की तुझ्या आयुष्यामध्ये असं काहीतरी कर किंवा तू खूप ग्रेट आहेस, असं जे सतत पॉझिटिव्हली बोलतात. अजिबात तसं मोठे पण नाही, पण नेहमी जे एक भक्कम आधार देतात ना, असे शरद वडगावकर काका आहेत जे ज्यांच्यासोबत मी काम करत असते. कुठे कार्यक्रम असलं की त्यांच्यासोबत जाणं होतं. आणि मग आज बऱ्याच दिवसानंतर काकांची फरमाईश देखील आली आहे. तर काकांना सूर या चित्रपटातील आज गीत ऐकायचं आहे आणि म्हणतात टू लाईन्स सिंगिंग प्लीज. आता काकांनी म्हटलं तर नक्कीच आपण प्रयत्न करूयात, पण मला जमेल की नाही माहिती नाही काका, पण मी ट्राय नक्कीच करते. कारण की आता तुम्ही इतक्या दिवसातून फरमाईश केली आहे म्हटल्यानंतर बरेचसे श्रोते जे असतात की दोन ओळी तुम्ही गाऊन दाखवा, असंच आज काकांनी हक्कांनी म्हटलेत की दोन लाईन तू गाऊन दाखव. तर नक्कीच काका, शरद वडगावकर काका आहेत जे धाराशिवेधून आहेत. त्याच्यातलं कडवं मी जास्त गाणं ऐकलं नाही, ओझरतं ओझरतं हे देखील गाणं मी ऐकलेलं आहे, पण ट्राय करते.

0: वेलकम बैक आरजे प्रगति सोबत तुम्ही आनंद घेत आहात व्हाट्सअप फरमाइश गाणी अगर मसा. यानंतरची फरमाइश आलेली आहे राजू बनगा जेंटलमॅन या चित्रपटातील गीत आलेलं आहे आणि मध्ये मध्यंतरी जेव्हा हे राजू बनगा जेंटलमॅन या चित्रपटातील जेव्हा गीत आलं होतं सर्वजण म्हणते म्हणजे जे गाणं आहे त्याच्यामध्ये दिसतात ते जुही चावला SRK आणि आपले मराठमोळे नाना पाटेकर आणि हे गीत जे गाजलेलं आहे खूप गाजले गीत खरं तर हे अलका याज्ञिक जॉनी मुखर्जी कुमार शानू साधना सरगम सुदेश भोसले यांनी हे गीत गायलं आहे जतीन ललित यांचा म्युझिक आणि देव कोहली यांचं गीत आहे तर हे गीत ऐकायचं आहे विजय सुरसे लोणी काळभोर पुणे यांना. तर आज बऱ्याच दिवसानंतर सरांची फरमाइश ऐकूयात विजय सरांची व्हॉट्सअप फरमाइश.
1: डफली.

चला या सुंदर अशा गीतानंतर वळूयात पुढच्या फरमाईशकडे. नियमित श्रोता आहेत पण शनिवारी त्यांची फरमाईश असते पण पूर्ण नाही झाली आहे, त्यांनी आज फरमाईश पाठवले. तथागत रेडिओ श्रोता संघ अभयखेडा तालुका मानोरा जिल्हा वाशिम येथून हिरामन खिराडे, सारिका आम्रपाली, सोनाली, आदर्श आर्यन, मंगेश तसेच त्यांचे मित्र सुरेश भट, गौरव खाडे, संतोष कोळी, अनंत कुलकर्णी, रासप्पा दुर्गे, अकबर शेख, दत्ता कदम, अमोल कांबळे, शशिकांतरी कांबळे, ओमप्रकाश गीते, मोहम्मद अत्तार, कुबेर मस्के, अशोक शिंदे, रफिक इनामदार, विकास कसबे, सचिन झेंगडे. आम्हा सर्वांना एक गीत ऐकायचं आहे, ते म्हणजे एक चित्रपट आला होता ज्यांनी एक नवीन काय म्हणतात की तीन नवीन लॉन्च केलं होतं असे ॲक्टर होते आणि तिथून त्यांची कहाणी सुरू झाली. सिद्धार्थ, आलिया आणि वरुण धवन यांचा पहिला चित्रपट होता स्टुडंट ऑफ द इयर आणि याच चित्रपटातील एक गीत आहे उदित नारायण आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजातील. तर हेच गीत त्यांना ऐकायचं आहे. ऐकूयात तथागत रेडिओ श्रोता संघ अभयखेडा तालुका मानोरा जिल्हा वाशिम येथून हिरामन खिराडे आणि त्यांच्या मित्रपरिवाराची व्हॉट्सअप फरमाईश.

0: आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: आपण एकत आहात रेडिओ उत्तीर्ण 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात यानंतरची फरमाईश खास आली आहे जखमी या चित्रपटातील गीतासाठी. अलका याज्ञिक यांचा आवाज श्रोत आहेत निशांत पाटील आणि आरोही पाटील नागपूर येथून. आणि आज त्यांना जखमी या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. सुंदर असं गीत आहे, प्रत्येक वेळेस आपण गुणगुणत असतो हे गीत देखील. तर असंच सुंदर गीत आज त्यांना ऐकायचं आहे. तर पूजा भट आणि नागार्जुन हे चित्रपटामध्ये आपल्याला दिसतात प्रमुख भूमिकेत आणि गीत फार गाजलेलं आहे. तर ऐकूयात आपले जे श्रोते नियमित श्रोत आहेत निशांत पाटील आणि आरोही पाटील नागपूर येथून यांची सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

काही गाणी सारखीच आपल्या लक्षात राहतात कारण की ते तेवढीच गोड असतात असं म्हणता येईल. एक प्रेमगीत हे गाणं होतं कलाकार या चित्रपटातील. तसंच पुढची फरमाइश देखील अशाच सुंदरशा गीतासाठी. आता हे किशोरदा आणि आशा भोसले यांचा आवाज आहे. राजेश खन्ना आणि हेमा मालिनी पडद्यावरती दिसतात. तर हे गीत ऐकायचं आहे श्रोते आहेत दत्तात्री बागल दारफळ सिडाव तालुका माढा जिल्हा सोलापूर येथून आणि त्यांच्यासोबत आहे त्यांचा मित्र शुक्राचार्य बारबोले. तर आज त्यांना रंग भरे मोसमी या चित्रपटातील हे गीत ऐकायचं आहे. तर ऐकवात पुन्हा एकदा किशोरदा आणि आशा भोसले यांच्या आवाजाची जादू.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि अनंतची फरमाईश देखील फकीरा या चित्रपटातील गीतासाठी, आणि सुंदर असं हे देखील गीत आहे आणि रवींद्र जैन यांचं म्युझिक आहे आणि गीत देखील त्यांचंच आहे, लता मंगेशकर यांचा आवाज आहे. आणि हे गीत ऐकायचं आहे, श्रोते आहेत आपले राजेंद्र बने जे आहेत मालेगाव येथून, प्रमोद गंगाधर, श्रीराम आमटे, मुकुंद केतन. ऐकवात जे आपले नियमित श्रोते आहेत मालेगाव येथून, राजेंद्र बने, प्रमोद गंगाधर, श्रीराम आमटे, मुकुंद केतन यांची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण एकदा आहात रेडिओ उत्तीर्ण 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. यानंतरची फरमाईश पहिल्यांदा आली आहे, ते म्हणतात हाय मी विजय बाशिंगे दिग्विजय लॉजिस्टिक सोलापूर येथून, पार्ले बिस्किट प्रायव्हेट लिमिटेड असं आहे आणि डेडिकेट तन्विश अन्वेषा यांच्यासाठी गाणं डेडिकेट करायचं आहे सूर्यवंशम या चित्रपटातील असं त्यांनी सांगितलं आहे. तर थँक्यू सो मच सर, तुम्ही रेडिओ तेनासोबत कनेक्ट झालात आणि ते म्हणत आहेत की त्यांचं नाव आणि ते पहिल्यांदाच रेडिओ तेनामध्ये फरमाईश पाठवतात. तर श्रोते आहे ते मी विजय असं म्हणतात. विजय सर थँक्यू सो मच, असंच ऐकत राहा रेडिओ तेना 90.4 FM. आणि सूर्यवंशम या चित्रपटातील हे सुंदरसं गीत नक्कीच अनुराधा पौडवाल आणि कुमार शानू यांच्या आवाजातील आहे. ऐकूयात विजय सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला फरमाइश घेऊयात. दत्ता कदम अहिल्यानगर इथून, तर ते म्हणतात माझे पती करोडपती या चित्रपटातील मला गीत ऐकायचं आहे. मोहन पाबळे, जनाताई पुराणे, जया बैकरे यांना आज हे गीत ऐकायचं आहे. सुंदरसं हे देखील गीत आहे अनुराधा पोवळ यांच्या आवाजातील. सचिन पिळगावकर यांचा हा चित्रपट आहे आणि ते पडद्यावरती देखील दिसतात. नवरा बायको म्हणजेच सचिन आणि सुप्रिया यांची जोडी दिसते. तर सुंदर असं गीत आहे हे देखील. तर ऐकूयात दत्ता कदम सर अहिल्यानगर येथून यांची व्हॉट्सअप फरमाइश.

आपण ऐकत आहात रेडिओ तरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. यानंतरची फरमाईश खास वाढदिवस आहे. आपले आदरणीय श्री राजेशजी देशमुख साहेब यांचं बर्थडे आहे, जे आहेत PS उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा आयुक्त महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग देवळाली तालुका धाराशिवचे भूमिपुत्र धाराशिव भूषण असं देखील आहेत ते. आणि सरांचा आज वाढदिवस आहे, तर विश मेनी मेनी हॅपी डेज ऑफ द डे सर. रेडिओ तरणाकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा सर आपल्याला. आणि तसंच शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांना सलीम नाईकवाडी यांनी, जे आहेत राहणार देवळाली तालुका धाराशिवतून. ते म्हणत आहेत, आपण आज वाढदिवसाच्या निमित्ताने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा सर. आपल्या कर्तृत्वान अभ्यासू आणि जनसामान्याशी जोडलेल्या प्रशासकीय कार्यामुळे धाराशिव जिल्ह्याचे नाव राज्यभर गौरवानं घेतलं जातं. ईश्वर चरणी प्रार्थना की आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, अखंड ऊर्जा व अधिकाधिक यश लाभो आणि आपल्या कार्यातून समाजहिताची प्रेरणादायी वाटचाल अशी सुरू राहो. आपला वाढदिवस आनंद, समाधान आणि नव्या यशाने परिपूर्ण जाओ हीच सदिच्छा सलीम नाईकवाडी सरांनी व्यक्त केली आहे. तर खास सरांसाठी एक गीत देखील त्यांनी दिलं, जे आहे किशोरदांच्या आवाजातील इम्तहान चित्रपट आहे. पडद्यावरती दिसतात विनोद खन्ना. तर पुन्हा एकदा राजेशजी सरांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. ऐकूयात खास सरांसाठी ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

चला यानंतरची फरमाइश घेऊया. दुपारचे 2:12 होत आहेत, आपण ऐकत आहात व्हॉट्सअप फरमाइश गाणी हा कार्यक्रम रेडिओ तो 90.4 FM वरती. तर यानंतरची फरमाइश आहे अकलूज माळशिरस सोलापूर येथून सोनाली धनवडे, ज्या नियमित श्रोत्या आहेत आता सध्या आपल्या, आणि त्यांना जे गीत ऐकायचं आहे हे देखील गीत म्हणजे आता एरा सुरू झाला आहे 70s 80s असा एरा सुरू झाला आहे, आणि त्यातलंच हे सुंदरसं गीत आहे क्या यह ही प्यार है. आणि या चित्रपटातील गीत हे जे गीत आहे ते लता मंगेशकर किशोरदांनी गायलेलं आहे. आर्डीनचं म्युझिक आहे, आनंद बक्षी यांचं गीत, चित्रपट आहे रॉकी. या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे, ऐकूयात सोनाली धनवडे यांची व्हॉट्सअप फरमाइश.

चला यानंतरची फरमाईश देखील सुंदर अशा गीतासाठी उत्सव हा चित्रपट आणि कॉम्बिनेशन दिसतं आवाजाचं लता मंगेशकर आणि आशा भोसले यांचं. तर हे गीत मला देखील फार आवडतं. जेव्हा केव्हा हे गाणं मी ऐकते तेव्हा आपसुक त्या गाण्यामध्ये ओझरता का होईना जाऊन बसते. आणि हे गीत आहे ते रेखांवरती चित्रित करण्यात आले आणि त्या माझ्या फेवरेट आहेत. तर त्यांना जे गीत ऐका हे गीत ज्यांना ऐकायचं आहे आपले श्रोते आहेत ते म्हणतात दीदी नमस्कार मी खूप दिवसानंतर फरमाईश पाठवत आहे. तर मुक्काम पोस्ट पडेगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी भागवतगिरी वाल्मिकी दगडे बळीराम अशोक आम्ही सर्व मित्र आनंद घेत आहोत. आमची पसंत नक्कीच पूर्ण करा. तर नक्कीच सर ते म्हणत आहेत दीदी आम्ही पण नेहमीचे श्रोते आहोत. सकाळचा कार्यक्रम 9 वाजल्यापासून तरी 5 वाजेपर्यंत पूर्ण कार्यक्रम आम्ही ऐकत असतो. थँक्यू सो मच सर. असंच प्रेम करत राहा ऐकत राहा रेडिओ 90.4 FM. ऐकूयात आपले जे श्रोते आहेत परभणी येथून यांची व्हॉट्सअप फरमाईश.

तर म्हणतात की दारफळ सिन्हाचे शिल्पकार कैलासवासी तुकाराम शिंदे यांच्या 43व्या पुण्यतिथीनिमित्त भव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं आहे दारफळमध्ये. आणि ते म्हणतात तुकाराम शिंदे दारफळ गावचे शिल्पकार यांना विनम्र अभिवादन. अण्णा होते सरपंच, गावचा मोठा प्रपंच, निवडून आणल्या 11 वाती, आज अण्णाची होती ख्याती. त्यांनी काढलेली शाळा ज्ञानाचा पिकवला, दारफळ्या गावी मळा, म्हणून तर आज मास्तर पुसतोय फळा, त्यामुळेच आली दारफळा कळा. धान्य बँकेतून केला विकास, गोरगरिबांच्या पोरींची लग्न झाली झकास. 12 मेची होती दुष्ट रात्र, झाला त्यांचा आजाराने घात, संकटाचे धुके झाले दाट, दिसेना आता कुठेच वाट, अजून पाहतोय त्यांचीच वाट, त्यांचीच पाहतोय वाट. असं सरांनी पाठवून दिलं अशोक शिंदे सर दारफळ येथून. आणि त्यांच्या स्मरणार्थ एक गीत त्यांना ऐकायचं आहे, तर नक्कीच सर त्यांच्यासाठी स्मरणार्थ एक गीत ऐकूयात खास कैलासवासी तुकाराम शिंदे सरांसाठी हे गीत.

दुपारचे 2:24 होत आहेत आणि यानंतरची फरमाईश पूजा अडसूळ यांना गीत ऐकायचं आहे ज्योतिबाच्या नावानं चांगभलं. हे गीत ऐकायचं आहे आणि सुंदर असं गीत आहे अजय अतुल्यांचं, लोकप्रिय ठरलेलं हे देखील गीत आहे. तर बऱ्याच दिवस झाले त्यांची देखील फरमाईश येऊन, तर नक्कीच ताई फरमाईश पूर्ण करते. ऐकवत पूजा अडसूळ ताईंची व्हॉट्सअप फरमाईश. तर पूजा ताई आपण ॲड्रेस नाही पाठवला आहे कुठून आहात आपण, तर नक्कीच फरमाईश ऐकून तरी तुम्ही फरमाईश तुमचा ॲड्रेस पाठवायला अशी आशा करते. ऐकवत पूजा ताईंची व्हॉट्सअप फरमाईश.

0: चला ज्योतिबाच्या नावानं चांग भलं म्हणत पुळवे वळूयात पुढच्या फरमाईशकडे. आणि ही फरमाईश खास होती पूजाताईंची आणि त्या आहेत मिरज सांगली येथून. थँक्यू सो मच ताई. आणि त्यांनी देखील मला थँक्यू सो मच म्हटलं की त्यांची फरमाईश लावली त्याबद्दल. तर असंच कनेक्टमध्ये राहत चला, फरमाईश टाकत चला. तर पुढची फरमाईश आहे ती आहे शिकार या चित्रपटातील गीत आहे, आशा भोसले यांचा आवाज आहे आणि श्रोते आहेत ते म्हणत आहेत आपला तेरणा रेडिओ, आपली माणसं आपला आवाज मी नियमित ऐकत असतो. कार्यक्रम खूप सुंदर बहारदार असतात, एकापेक्षा एक गाण्याची बरसात होत राहते. तर मी बऱ्याच दिवसानंतर फरमाईश पाठवत आहे बाळासाहेब सोलणकर सर जे नियमित श्रोते आहेत आपले, आणि आज त्यांना गीत ऐकायचं आहे
1: परदे में रहने दो पर्दा ना उठाओ.
0: हे जे गीत आहे ते ऐकायचं आहे राजवीर प्रणव मेघा राणी सिद्धू रेखाताई बाळासाहेब विठ्ठल सोलणकर गाव पांडेगाव तहसील अथणी जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटका देश येथून. तर नक्कीच सर फरमाईश पूर्ण करते ऐकूयात नियमित श्रोते बाळासाहेब सोलणकर सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला यानंतरची फरमाईश संघर्ष या चित्रपटातील गीतासाठी. आणि श्रोते जे आहेत आपले नियमित श्रोते आहेत ते देखील संभाजी लोकरे, गाव वाघाळा, तालुका पाथरी, जिल्हा परभणी येथून. मी रेडिओ तरणाचे सर्व कार्यक्रम ऐकतो, खूप छान कार्यक्रम असतात. तर आज मला संघर्ष या चित्रपटातील हे गीत ऐकायचं आहे. सोनू निगम, श्रद्धा यांचा आवाज आहे. खूप सुंदर असं हे गीत आहे. आणि काल किंवा परवा दिवशीच हे गीत आलं होतं, पण एक वेगळीच नशा या गाण्यामध्ये आहे असं म्हणता येईल. तर ऐकूयात आपले नियमित श्रोते जे आहेत संभाजी लोकरे सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला संघर्ष या चित्रपटातील फरमाईश, पुढची फरमाईश, हां मैंने भी प्यार किया है या चित्रपटातील गीत आहे आणि सर्वांनाच हा चित्रपट माहिती आहे, सर्वांनाच गाणी आवडतात या चित्रपटातील आणि खास करून आज

आणि गुरुप्रसाद, प्रेम, सुमित भालकी कर्नाटक येथून आपले नियमित श्रोता आहेत आणि खास त्यांनी भावासाठी हे गीत डेडिकेट केलं आहे. तर नक्कीच तुम्हाला खूप सारे काँग्रॅट्स रेडिओ तेरणाकडून देखील. ऐकवत खास आकाश सर आणि पूजा ताईंसाठी ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

आपण ऐकत आहात रेडिओ तेना 90.4 FM. आज आहे आपल्या नियमित श्रोत्या ज्या आहेत प्रमिलाताई बारबोले त्यांच्या लाडक्या नातीचा बर्थडे आहे. तर विश्व मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे करूयात गोड अशा त्यांच्या नातीला खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. तिचा फोटो पाठवला आहे, खूप गोड दिसते आहे ती आणि आज तिचा बर्थडे आहे. तर नक्कीच रेडिओ तेनाकडून तिला विश्व मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे करूयात. ऐकूयात खास आपल्या ज्या प्रमिलाताई मनोहर बारबोलेताई आहेत यांची व्हॉट्सअप फरमाईश. तिचं नाव आहे शिवन्या. शिवन्यासाठी खास ही व्हॉट्सअप फरमाईश.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. यानंतरची फरमाईश आपली नियमित श्रोता आहेत त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ सदस्याचे श्रुतिका प्रथमेश नामदेव, भक्तिभूषण नामदेव, आकाश कुमार, अनुराधा तुकाराम कांबळे, सौछाया कांबळे, हसद दुमाला तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर, कार्तिक अर्पित सौ, अनुराधा आकाश शिंदे, कंदलगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर. त्यांना जे गीत ऐकायचं आहे पत्थर के फूल या चित्रपटातील गीत आहे आणि खूप छान असं हे देखील गीत आहे. सलमान खान यांचं गीत आहे आणि रवीना टंडन यांचं सुपरहिट ठरेल हे गीत आहे. लता मंगेशकर गॅझबीदांचा आवाज, राम लक्ष्मण यांचं म्युझिक, रवींद्र रावल यांचं हे गीत आहे. ऐकवत ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश आपले नियमित श्रोते कोल्हापूर येथून.

अपने कहता हत रेडियो तिरणा 90.4 FM। तर वाजता आहे 3, जाता जाता सुंदर अशी फरमाईश देते आहे मोहम्मद अजीज साहेबांच्या आवाजातील आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील। एलपींचं म्युझिक आहे, फारुख यांचं गीत आहे, चित्रपट आहे हमारा खानदान या चित्रपटातील गीत आहे आणि सुंदर अशी फरमाईश खास म्हणजे दादा आज लाईव्ह आहेत, कार्यक्रम ऐकतायत आणि बरेच जण मला विचारतायत की आज तुमची तब्येत बरी नाही आहे का। थोडंसं मला देखील तसंच वाटतं, बरेच जण विचारतायत तर नक्कीच माझी तब्येत आता बहुतेक डाऊन आहे त्यामुळे आवाज थोडासा वेगळा येत असेल, तर तरी घेते काळजी असं म्हणून। उद्याचा दिवस आहेच आणखीन, तसंच दादा ऐकतात तर खास मोहम्मद अजीज साहेबांचं गीत घेऊन आजच्या कार्यक्रमाचा निरोप समारंभ करते असं म्हणता येईल आणि भेटूयात उद्या लाईव्ह 1 ते 3 दरम्यान आपल्या व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात ज्या श्रोत्यांच्या राहिल्यात उद्या भेटूयात। ऐकत रहा, आनंदी रहा, काळजी देखील घेत रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि आयुष्याच्या आता अशा वळणावर असतात की त्यांनी आयुष्यामध्ये यश मिळवलेलं असतं, पुढे मार्गक्रमण केलेलं असतं आणि त्यांचा हा यशाचा जो मार्ग असतो तो आपल्यासाठी प्रेरणादायक असतो। याच पद्धतीनं आपण आज रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे श्री अमोल काकासाहेब गंगणे यांना। ते राहणारे मोरडा येथील आहेत, तालुका तुळजापूर, आणि 2012 ते 2016 दरम्यान त्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून ETC या ब्रँचमधून शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि 2016 ते रिलायन्स जिओ या कंपनीमध्ये कार्यरत आहेत आणि त्यांच्या समवेताचे योगायोगाने दोघंही बॅचमेंट आणि क्लासमेंट आहेत असे श्री पवनराजे ठोंबळ हे पण आज रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आहेत। ते मूळता धाराशिवचे राहणारे आहेत आणि 2012 ते 2016 दरम्यानच ETC या ब्रँचमधून त्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि आता जवळपास 5 वर्ष झाले ते रिलायन्स जिओ या कंपनीमध्ये तेही कार्यरत आहेत। तेव्हा दोघं जणही आज तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॅम्पसला भेट दिलेले आहेत आणि आपण जाणून घेणार आहोत त्यांचा जीवन प्रवास। मी तुमच्या दोघांचंही स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये। तर पहिला प्रश्न तर मी अमोल आपणास विचारतो की 2012 ते 2016 म्हणजे तुमच्या दोघांसाठी सुद्धा हा प्रश्न असेल की म्हणजे धाराशिवमध्येच तुम्ही जॉब करत असल्यामुळे धाराशिवच्या परिसरात तुमचं कॉलेजमध्ये येणं जाणं असेलच?
2: हो,
1: दोघांचं?
2: हो हो, नक्कीच। कामानिमित्त इकडे येणं होतं, त्यामुळे कॉलेजला, कॉलेजचा कॅम्पस तर अगोदरच माहिती होता, त्यानंतर कॉलेजला ऍडमिशन घेतल्यानंतर पूर्ण कॉलेजचं इंटरनल माहिती वगैरे अनुभव नंतर आला।
1: आणि तुम्हाला कसा अनुभव आहे अमोल कॉलेजचा, म्हणजे कॉलेजच्या परिसराचा?
3: कॉलेजचा म्हणजे लहानपणापासूनच इच्छा होती इंजिनिअरिंग करायची आणि इंजिनिअरिंग कुठं करायची तर धाराशिव किंवा तुळजापूर या दोन ठिकाणी करायची होती, कारण जवळ जे आपलं त्याच्यामुळे। आणि तेरणा कॉलेज पहिल्यापासूनच चांगलं कॉलेज आहे आणि वडिलांची पण इच्छा तेरणालाच कर,
1: बरोबर,
3: त्याच्यामुळे तेरणा कॉलेजला मी इंजिनिअरिंग।
1: आणि विशेष म्हणजे तर म्हणजे तुम्ही दोघ जण पण धाराशिव मध्येच कार्यरत असल्यामुळे इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्यानंतर सुद्धा कॅम्पस कसा कसा बदलत जातो हे पण तुमच्या दररोज निदर्शनास येत असणार आहे। त्यावेळेस तुम्ही 2012 ते 2016 मध्ये असतानाचा कॉलेजचा परिसर आणि आताचा परिसर काय, तुम्हाला काय काय चेंजेस जाणवतात?
2: कॅम्पसमध्ये बराचसा बदल झालेला आहे, इन्फ्रास्ट्रक्चर नवीन झालेला आहे आमची। आता आमचंच बघितलं तर ETC बिल्डिंग होती, त्याच्यामध्ये बरेचसे चेंजेस झालेले आहे, मोठे झालेले आहे, रोड वगैरे, बाकी एन्व्हायरमेंट बदललेलं आहे। आमच्या वेळेस फार्मसीचं डिपार्टमेंट इकडे नव्हतं, तर ते चालू झालेलं आहे, त्याच्यामुळे पण इकडे जास्त हे वाढलेलं आहे, काय म्हणतात त्याला, विद्यार्थ्यांचं रश आहे जास्त।
3: म्हणजे ETC बिल्डिंग म्हणजे फक्त आमची होती, त्यावेळेस ऑर्डर कोणतीकडे येत नव्हतं, फक्त ETC म्हणजे ETC होतं। आम्ही मेन बिल्डिंगला येत नव्हतो, ऑफिशियल येत होतो, त्याच्यामुळे आमचं त्या बिल्डिंग विषयी भरपूर प्रेम होतं।
1: अच्छा,
3: ती आमचीच बिल्डिंग आहे होती।
1: अच्छा, आणि त्याच्यामध्ये आता चेंजेस झाले,
3: आता चेंजेस दिसायला लागले, ते बिल्डिंगचं स्वरूप वाढले, विद्यार्थी वाढलेत।
1: हा हा हा। तर तुम्ही 2012 मध्ये दोघांनीही तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाला ऍडमिशन घेतलं होतं, त्याच्या अगोदरची तुमची मैत्री होती का तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात आल्यानंतर?
2: इथं तेरणा अभियांत्रिकी कॉलेजला आल्यानंतर आमची ओळख झाली, त्याच्यानंतरची आमची मैत्री।
1: मग तुम्ही दोघांनी पण कसं ठरवलेलं होतं की तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातच तुम्हाला घ्यायचं, त्यावेळेस असं MSc CET होती की डायरेक्ट पर्सेंटेजवर ऍडमिशन मिळायचं?
3: CET परीक्षा पास सुद्धा झालेली।
1: अच्छा, म्हणजे त्यावेळेस MSc CET होती। अच्छा, CET होती।
2: हा, माझं अगोदर मी 10वीच्या नंतर डिप्लोमा केला, 3 वर्षाचा डिप्लोमा केला, 2013 पास आउट झाल्याच्या नंतर 13 मी डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घेतलं।
1: अच्छा, म्हणजे तुम्ही पॉलिटेक्निक करून आला, तुम्ही 12th नंतर?
3: नाही नाही, गव्हर्नमेंट कॉलेजला धाराशिव मध्येच मी पण केले।
1: म्हणजे दोघ जण पण पॉलिटेक्निकला होता,
3: पण त्यानं औरंगाबादला होता।
1: अच्छा अच्छा,
2: मी औरंगाबादला डिप्लोमा केला।
1: बरोबर,
3: मी डायरेक्ट सेकंड इयरला आलो।
1: म्हणजे तुम्ही दोघ जण पण सेकंड इयरला आलात, मग मी अगोदर 2012 म्हटल्यामुळे मला काय वाटलं की आफ्टर 12th तुम्ही आलेला आहात काही?
2: नाही, 2013 आमचं ऍडमिशन झालेलं डायरेक्ट सेकंड इयर।
1: अच्छा, म्हणजे पॉलिटेक्निक ETC मध्ये झालं, डायरेक्ट सेकंड इयरला इथे ऍडमिशन घेतलेलं। अच्छा, मग हे पॉलिटेक्निक धाराशिवचं असेल किंवा संभाजीनगरचं असेल, तर ह्या दोन्ही पॉलिटेक्निकचं तुमचं 3 वर्षाचं एज्युकेशन, आणि ज्यावेळेस तुम्ही इथं सेकंडरीला ऍडमिशन घेतलं, मग दोघांची ओळख झाली, तर तिथून पुढचं मग 3 वर्षाचं अकॅडमिक आणि पाठिंबातले 3 वर्षाचा अनुभव कसा होता? म्हणजे तुमच्याकडे खूप जास्त काही असं नॉलेज तुम्हाला मिळालं होतं, इथं कमी होतं किंवा इथं जास्त होतं, काय नेमकं तुमच्या दोघांचं कसं राहिलं ते सांग.
3: म्हणजे गव्हर्नमेंटला तर नॉलेज
1: धाराशिवला होतं, हा
3: ते इंजिनिअरिंगला पाहिजे ते नॉलेज तिकडे पण भेटलं होतं, प्लस इकडे आल्यानंतर
1: त्याच्यामध्ये वाढ. नाही पण मला मूळतः विचारायचं की धाराशिव मध्ये तुम्ही पॉलिटेक्निकला असताना इथलं आणि तुमचं संभाजीनगरचं पॉलिटेक्निक, या दोघांच्या शिकवण्याच्या पद्धतीमध्ये म्हणा हे तुमच्या दोघांचं काय असं काय कॉन्व्हर्सेशन व्हायचं का, की तिथली शिकवण्याची पद्धत असेल इथे धाराशिवची असेल, मेनली आपण पॉलिटेक्निकवर फोकस केलं तर?
2: नाही, अगोदर शिकवण्याच्या पद्धतीबद्दल अशी आमची काही जास्त चर्चा नाही झाली, परंतु आमचं माझं प्रायव्हेट कॉलेज होतं औरंगाबादला असताना, तर डिप्लोमा म्हणजे थोडीशी बेसिक लेवल येते, थोडंसं बेसिक लेवलचं नॉलेज, बेसिक लेवलचं शिक्षण हे आम्ही तिथं अनुभवलं. त्याच्यानंतर ज्यावेळेस तेरणा कॉलेजचं वातावरण आम्हाला अगोदरपासूनच माहिती होतं, इंजिनिअरिंगला मला इथंच ऍडमिशन घ्यायचं हे माझं अगोदरपासूनच फिक्स होतं, पण डिप्लोमाला नंबर इथं नाही लागल्यामुळे मी औरंगाबादला गेलो. त्याच्यानंतर इंजिनिअरिंगला मी तेरणा कॉलेजला ऍडमिशन घेतलं. इथं आल्याच्या नंतर हा पूर्ण कॅम्पस आणि इथलं वातावरण आणि ते शिक्षकांचं त्याच्यामध्ये खूप मोठा हात आहे की आम्हाला पूर्ण ऍडव्हान्स त्यांनी बनवलं.
1: बर, मित्रांनो आपण जी चर्चा करत आहोत ते तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अल्युमिनी आहेत, या ठिकाणी अमोल काकासाहेब गंगणे आणि पवनराजे ठोंबळ हे दोघंही 2016 पास आउट आहेत, आणि आता जसं आपल्याला लक्षात आलं की ते दोघंही पॉलिटेक्निक करून डायरेक्ट सेकंड इयरला तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात आले होते. तर इथलं 3 वर्षाचं जे होतं ते तुम्हाला किती म्हणजे प्रॅक्टिकल ओरिएंटेड किंवा त्या 2000 साधारणतः 13 ते 16 जर ह्या 3 वर्षाचा कालावधी जर आठवला तर मग अकॅडमिक्स कसं असायचं, दिवसभराची तुमच्या अभ्यासाची प्रक्रिया कशी असायची? म्हणजे जे ह्या अनुषंगाने मी हा प्रश्न विचारतोय की सध्या जे मोबाईलचं युग आहे सगळं आणि इंटरनेटचं एक्सपोजर जास्त झालेलं आहे, तर त्या तुलनेमध्ये तुम्ही 2013 ते 16 कशा पद्धतीने बघता? आणि आता स्वतः तुम्ही जिल्हा रिलायन्स जिओ नेटवर्कमध्ये आहे त्यामुळे कनेक्टिव्हिटी इंटरनेटची तुम्हाला जास्त माहिती आहे, तर त्या दृष्टिकोनातून काय सांगता येईल दोघांना पण सांगा.
3: त्यावेळेस मोबाईलचं काही एवढं जास्त वेळ नव्हतं, आम्ही दिवसभर कॉलेज करायचं, संध्याकाळी हॉस्टेलला जायचो. आणि मोबाईलचं आता जेवढं विद्यार्थ्यांना फॅड आहे की रील्स बघणं हे, त्यावेळेस नव्हतं असं काहीच. कंटिन्यू अभ्यास क्लासेस याच्यामध्येच आम्ही,
1: क्लासेस म्हणजे फिजिकल क्लासेस,
3: फिजिकल क्लासेस.
1: अच्छा,
3: जसे की ट्युशन वगैरे M3 M2 ट्युशन असत.
1: बर, ते ट्युशन पण तुम्ही करायचं?
3: हा, ट्युशन पण करायचं.
2: आमच्या वेळेस त्यावेळेस हे मोबाईल इंटरनेटचं होतं पण थोडस कमी वातावरण होतं, एवढं सुविधा उपलब्ध नव्हतं. तर आम्ही आता आम्हाला एक्स्ट्रा नॉलेज प्रोजेक्टसाठी वगैरे जे काही नॉलेज आम्हाला गरजेचं होतं जे आता सहजगत्या उपलब्ध आहे किंवा मोबाईलवरून, तसं त्यावेळेस थोडस अवघड होतं. मग त्यावेळेस आम्ही लायब्ररी आपली मोठी असल्यामुळं रेफरन्स बुक वगैरे युज करायचो आणि रेफरन्स बुक मधून आम्ही माहिती मिळवायचो. आणि त्याच्यानंतर मग आणि सरांचं पण त्याच्यामध्ये बरस
1: इंटरॅक्शनचा जो पॅटर्न होता तुमचा त्या काळातला, जसं तुम्ही म्हणतायत की लायब्ररीचा उपयोग करणं, बाकीचं समजा एकमेकांशी ह्या सगळ्या गोष्टी करणं, आता ज्यावेळेस तुम्ही घराघरामध्ये नेटवर्क पोहोचवत आहात रिलायन्सच्या माध्यमातून किंवा जे तुम्ही ज्या ठिकाणी आता तुमच्या जॉब प्रोफाईल आहे त्याच्यावर येणारच आहोत आपण, तर आताची सध्याची जी पद्धत आहे ते तुम्हाला कसं वाटतं, म्हणजे एवढं इंटरॅक्टिव्ह आहे नाही, काय नेमकं कसं वाटतं तुम्हाला? म्हणजे
2: नक्की 100% सोयीचं झालेलं आहे, कारण त्यावेळेस काही अडचणी होत्या किंवा जो आमचा इन्फॉर्मेशन सोर्स आहे तो लिमिटेड होता, बुक मध्ये आहे, बुक ही जुनी असायची, रेफरन्स बुक ही, त्याच्यावरच आम्ही अवलंबून. पण आता हे इंटरनेटचा युग आल्यामुळं लाईव्ह माहिती मिळते, टेक्नॉलॉजी सध्या चालू काय आहे आणि अपडेटेड इन्फॉर्मेशन रोजच्या रोज मिळत राहते, तो एक महत्वाचा फायद्याचा मुद्दा आहे सध्यासाठी.
1: आणि अमोल तुम्ही तर म्हणजे एकदम ग्रामीण भागातून आला होता, समजा पवनराज यांचं जे आहे ते धाराशिव मध्ये तुमचं मूळतः शिक्षण वगैरे झालेलं असणार किंवा पॉलिटेक्निकचा जो विषय आहे तो संभाजीनगरला पण झाला होता, तुम्ही मोरड्याहून तुमची पोहोच आली ते शेवटी धाराशिव पर्यंत आणि पॉलिटेक्निकला आले, तर तुमचा कसा त्यावेळेसचं व्हिजन होता ते सांगा, ह्या 3 वर्षात मूळतः म्हणजे इथं इंजिनिअरिंगला आल्यानंतरचा कसा?
3: मी सुरुवातीचे 2 वर्ष अपडाऊन केलो, कारण मी ग्रामीण भागातला असल्यामुळे अपडाऊन करत, लास्ट इयरला मी हॉस्टेलला राहिलो, पण त्या 3 वर्षामध्ये अपडाऊन मध्ये कसं डेली सकाळी उठायचं, एसटीनं आपलं कॉलेजला यायचं, दिवसभर कॉलेज करायचं, ही रुटीन माझं असं.
1: बरोबर आहे. आणि अभ्यासाचं रुटीन कसं असायचं मग ह्या 2 वर्षाच्या अपडाऊन मध्ये?
3: अभ्यासाचं रुटीन सर आम्हाला नाईट पूर्ण अभ्यास करावा लागायचा असं, कारण ही इंजिनिअरिंग इतकं स्ट्रिक्ट आहे आणि भयानक हार्ड आहे.
1: आणि तुमच्या दोघांचं कसं एकमेकांसोबत समन्वय राहायचा त्या काळामध्ये?
3: आमचा हा गावात असल्यामुळे जास्त काय संबंध येत नव्हता. लास्ट इयरला आमचा
4: लास्ट इयरला जास्त आला म्हणजे
3: तोपर्यंत
4: एकत्र क्लास मध्ये असताना एवढा
3: संबंध नाही, कारण आम्ही बाहेरचे अप डाऊन करणारे म्हणले की जास्त आमचा कॉन्टॅक्ट येत नव्हता.
4: अच्छा, मग त्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला असं काही जाणवत होता का की इन फ्युचर मध्ये म्हणजे तुमचं तीन वर्षाचं एज्युकेशन संपल्यानंतर, कारण आपल्याला जॉब प्रोफाईलवर यायचं, पण त्यावेळेस तुम्ही ऍक्च्युली क्लास मध्ये असताना 2016 दरम्यानच्या, तुम्हाला असं काही त्यावेळेस वाटायचं का की इन फ्युचर मध्ये ETCला काय स्कोप असू शकणार आहे, त्या बाबतीत सर्चिंग करणं किंवा गायडन्स मिळवणं असं काही विषय?
3: सर, मी ज्यावेळेस बीईच्या थर्ड इयरला होतो, डिग्रीच्या थर्ड इयरला, त्यावेळेसपासून मी आयडियामध्ये कामाला जात होतो.
4: बरं,
3: आयडिया नेटवर्किंग मध्ये BSS काय करतात, म्हणजे त्यांचे इंजिनियर काय करतात, कसं काम करते, डिव्हाइस कसं चेंज करतात, फ्रिक्वेन्सी सेट करणं, बँडविड्थ, हे सगळं त्यावेळेस मी थर्ड इयर मध्ये कॉलेज कमी करायचं पण त्यांच्याकडे जास्त जायचं. मी एक वर्ष पूर्ण त्यांच्यासोबत फिरलो, त्याच्यामुळे नॉलेज आलं मला. आणि माझी बीई कम्प्लीट झाल्या मी रिलायन्स मध्ये लगेच जॉईन झालो.
4: लगेच
3: त्यांनी माझा रेफरन्स दिला की आयडिया मध्ये काम केलेलं आहे.
4: म्हणजे तुम्हाला पण असं नेटवर्किंगच्या क्षेत्रामध्ये ETC करून जायचा असाच विषय होता?
3: पहिल्यापासूनच माझं ठरलेलं होतं मला
4: नेटवर्किंग. तुम्हाला पुढे पुणे मुंबई जायचं असा काही विषय?
3: पुणे मुंबई नाही, पण आपल्या भागात राहूनच
4: करायचं. आयडिया मध्ये तुम्ही अगोदर जात असल्यामुळे तुम्हाला नॉलेज आहे.
3: हां, नॉलेज होतं.
4: तुमचं कसं होतं पाहून?
2: माझं, मी कॉलेज संपल्याच्या नंतर सुरुवातीला मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी केली. बँकिंग एक्झाम साठी मी थोडासा काळ दिला.
4: बर,
2: पण त्याच्यामध्ये मला
4: बँकिंग एक्झाम साठी ETC म्हणजे इंजिनिअरिंग करून, ते पण पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग करून?
2: हो, पॉलिटेक्निक, कारण का थोडं बँकिंग मध्ये मला जाण्याची इच्छा होती.
4: बर,
2: आवड असल्यामुळं डिग्री तिथं असं BCOMच पाहिजे असं काही नाही आहे. प्लेन कुठली डिग्री चालते, त्यामुळे मला थोडी आवड असल्यामुळे मी बँकिंगची तयारी केली. त्यासाठी पण मी परत संभाजीनगरलाच गेलो होतो. तिथे ट्राय केलं, खूप सारे एक्झाम दिल्या, पण तिथं काय आपलं लक नाही चाललं. मग त्यामुळे मग परत मी गावाकडे आलो आणि जॉईन झालो टेलिकॉम मध्ये. नेटवर्किंग मध्ये थोडासा इंटरेस्ट होता. फर्स्ट प्रेफरन्स होता की बँकिंग मध्ये जॉईन होणं, पण तिथं काही म्हणजे होता आलं नाही. मग त्याच्यानंतर
4: हे बँकिंग मध्ये तुम्हाला तिथं तयारी करायची आहे, तिथल्या एक्झामचा तुम्हाला विचार करायचा आहे, हे इंजिनिअरिंग करत असताना डोक्यात आलं का अगोदरच डोक्यात होता असं काही विषय करायचं म्हणून?
2: नाही, अगोदर एवढं काही माहिती नव्हतं जास्त, पण इंजिनिअरिंग करत असताना हळूहळू ज्यावेळेस बाहेर पडल्यानंतर किंवा हे जे माहिती व्हायला लागलं त्याच्यातून इंटरेस्ट वाढला की आपण बँकिंग क्षेत्राकडे वळूया. मग त्याच्यामुळे मी बँकिंगची तयारी करण्यासाठी औरंगाबाद या ठिकाणी, संभाजीनगर या ठिकाणी गेलो होतो.
4: बर बर,
2: मग थोडासा काळ तिथे दिला पण सक्सेस नाही भेटलं. मग त्यानंतर मी परत आलो. लॉकडाऊन
4: किती वेळ गेला होता?
2: 3 वर्ष दिले.
4: 3 वर्ष?
2: हो,
4: 3 वर्ष. 2019 पर्यंत?
2: हो हो, 2018 मध्ये लॉकडाऊन पर्यंत होतो मी तिथे. लॉकडाऊन मध्ये घरी आलो आणि मग त्याच्यानंतर मग मी Jio जॉईन केलं.
4: बरं,
2: टेलिकॉम जॉईन केलं.
4: कधी जॉईन केलं Jio?
2: 2019 मध्ये जॉईन केलं.
4: बरं, मग तुम्हाला माहित होतं का की अमोल अगोदरपासून Jio मध्ये आहे?
2: नाही, ते नव्हतं माहिती. तो एक
4: तुम्ही एवढे क्लासमेट बॅचमेट असताना असा कसा विषय होता की तो Jio मध्ये?
2: नाही, मी परत एक्झामला गेलो आणि याचा जॉब टेलिकॉम मध्ये चालू होता. अजून मधून कॉन्टॅक्ट असायचा, पण मी आल्यानंतर
3: टेलिकॉम मध्ये भरपूर पोर आम्ही घेतले.
4: नाही, तुम्ही घेतल्यानंतर, पण मला आता कसं होतं, तुम्ही दोघ जण पण क्लासमेट ना, मग माझ्या डोक्यामध्ये एक असा विषय, एक टीम लाईन सुरू झाली की तुम्ही दोघ जण मित्र, मग छोटी हे परत आल्यानंतर कॉन्टॅक्ट मध्ये असणार, ठीक आहे, तिकडे जॉबचं काय नाही मिळालं तर रिलायन्स
2: मध्ये? तो एक गमतीशीर किस्सा आहे की Jio मध्ये ज्यावेळेस आम्ही इनिशियली जॉईन झालो, एक थर्ड पार्टी कंपनी होती, त्यावेळेस जॉईन झालो. मग आमच्या सिनियर, हा वेगळ्या टीम मध्ये होता, मी वेगळ्या टीम मध्ये, आमच्या सिनियर कडून नाव ऐकायला मिळालं की अमोल गंगने जॉईन झालेला आहे, अमोल गंगने एक असा मुलगा आहे, अमोल गंगने काम करतोय. मग मी विचार करतो अमोल गंगने, कुठला अमोल गंगने वगैरे. मग मी त्यांना विचारलं कुठला अमोल गंगने आहे, त्यांनी सांगितलं मला तुळजापूरचा आहे. मी म्हणलं त्याला फोटो दाखवा, मला फोटो दाखवा त्यांचा. मग त्यांनी मला फोटो दाखवला, म्हणलं हा मित्र आहे. त्याच्यानंतर मी ह्याला कॉन्टॅक्ट केला.
4: बरं, म्हणजे तुमचं असं एका ठिकाणी ऑफिस नसतं का, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी असतं?
3: सुरुवातीला थर्ड पार्टी मध्ये सर्व वेगवेगळे
4: डिपार्टमेंट. त्याच्यानंतर आता तुम्ही थर्ड पार्टी होऊन
3: आता मेंटेनन्स मध्ये?
4: अच्छा, दोघ जण पण आता एका एकत्र. ठीक आहे, म्हणजे पॉलिटेक्निक तुमचं जसं धाराशिवला झालं, तुमचं संभाजीनगरला झालं, पुन्हा एकत्र इंजिनिअरिंगला आला, पुन्हा त्याच्यानंतर तुमच्या वाटा वेगळा झाल्या आणि आता परत एकत्र. तर तुमचं मग आता हे जसं यांनी पवननी सांगितलं की त्यांच्या नेमका बँकिंगचं, पुन्हा त्याच्यानंतरचं लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये इथं आले आणि पुन्हा मग रिलायन्सला जॉईन झाले, थर्ड पार्टी झाले, पुन्हा आता मेन स्ट्रीममध्ये आले, तुमचा कसा विषय झाला ते सांगा. म्हणजे आयडियाचा करता करता लगेच लकीली तुम्हाला रिलायन्स मिळाला का, त्यासाठी काय स्ट्रगल करा?
3: नाही सर, आयडिया मध्ये मी करत होतो, त्यावेळेसच मला Jio मध्ये जायचं होतं, कारण आपलं जे रिलायन्स Jio त्यावेळेस नवीन होतं.
4: बरं,
3: मला नवीन प्रोजेक्ट मध्ये यायचं होतं. आयडियाच एक वर्ष गेल्यानंतर डिग्री कंप्लीट झाली. डिग्री कंप्लीट झाली की मी थर्ड पार्टी मध्ये जॉईन झालो. लगेच जॉईन
4: झालो. बीएसएस काय करावं लागलं
3: सर? शिवाजी सुरेश आमचे बीएसएस होते आयडिया मध्ये, त्यांनी लगेच माझा रेफरन्स लावला मला इकडे. त्यांनी त्यांच्या थ्रू मला लावलं होतं, कारण रेफरन्स शिवाय तर घेत नव्हते. कोणाच्या हाताखाली काम केलं हे अगोदर बघत होते. आणि ते एकदम सिनियर इंजिनियर होते, त्यांच्यासोबत मी राहिलो होतो. इकडे आल्यानंतर मग परत माझे जेवढे मित्र आहेत किंवा आमच्या गावातले आसपासचे पोरं आहेत आयटीआय झालेले, सगळे मी सर जॉईन केले. जवळपास 10-15 मित्र मी टेलिकॉम मध्ये.
4: त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह
3: सर. आता गावातले आता पण 3-4 माझ्या गावातले टेक्निशियन रिगर म्हणून कामं करतात.
4: बर,
3: जे फील्डमध्ये नसताना पण त्यांना फील्डमध्ये आणून त्यांचं स्टेबल केलेले सर, असे बरेचसे आहेत.
4: बरोबर. मग तुमच्या दोघांचा पण आता थोडक्या अर्थानं सांगा की जॉब प्रोफाईल नेमका काय असतो, म्हणजे तुम्ही काम काय करता आता, पण तुमचा जॉब प्रोफाईल कसा आहे ते सांगा.
2: आता आम्ही आमच्याकडे जिओचे 4 प्रोजेक्ट आहेत. 4 प्रोजेक्ट मध्ये मेन प्रोजेक्ट असा आहे की यूबीआरचा प्रोजेक्ट आहे एंटरप्राइज लिंक. त्याच्यामध्ये जिओ आपल्या बँकांना आणि काही प्रायव्हेट संस्थांना इंटरनेट कनेक्शन देते. त्याच्यासाठी त्यांचे आकारणी पैशाचे वेगळे आहे, पण ते यूबीआर थ्रू कनेक्शन देते. मग ते कनेक्शन दिलेले त्यांचा मेंटेनन्स आमच्याकडे आहे की ज्यावेळेस त्या कनेक्शन मध्ये फॉल्ट येईल किंवा काही प्रॉब्लेम येईल किंवा कस्टमरला चालत नाही इंटरनेट, किंवा कधी कधी आपण ऐकतो बँकेत गेलं की सर्व्हर डाऊन आहे. ज्यावेळेस सर्व्हर डाऊन असतं त्यावेळेस मागच्या बाजूला आमचं काम चालू असतं, त्यावेळेस आम्ही तिथे असतो. मग तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देणे असं आमचं मेन काम आहे. आणि त्याच्यासोबतच आता जिओचा नवीन प्रोजेक्ट आलेला आहे एअर फायबर म्हणून, सगळ्यांना माहिती असेल घरोघरी कनेक्शन त्याचे देत आहेत. तर त्या एअर फायबरचं एक एंड आहे आपलं कस्टमरचं घर आणि दुसरं एंड आहे टावर. तर टावर साईडला जो एअर फायबर काम करतं तर त्याच्यावर पण आम्ही काम करतो, त्याचा मेंटेनन्स आम्ही करतो, ते रेग्युलर चालू ठेवणं हे आमचं काम आहे, आमची जबाबदारी.
4: आणि तुमचं काम कसं आहे आता जे आहे ते तसं, म्हणजे तुमचं पण काम सेम आहे?
3: सेम आहे दोघं.
4: पण तुमचं सुरुवातीपासूनच सेमच काम होतं की काही चेंज झालं?
3: नाही, मी अगोदर मायक्रो मध्ये होतो.
4: बरं.
3: जे वायरलेस आपण याच्यामध्ये कसं आहे, दोन एक वायरलेस आणि विथ वायर आहे कनेक्शन आहे. मग ती मायक्रोवेव्ह मध्ये मी अगोदर 1-2 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर मी यूबीआर मध्ये आलो. म्हणजे आता जे आम्ही एंटरप्राइज बघतो पूर्ण जिल्ह्याचं, त्याच्यामध्ये आम्ही आता दोघं सोबत ते करा. जसं की एअर फायबर आहे, एंटरप्राइज लिंक आहेत.
4: आणि हे टॉवर वगैरे जे उभा केलेले असतात म्हणजे नेटवर्किंग साठी, तर त्याच्याशी तुमचं काही कनेक्शन असतं का?
2: असतं कनेक्शन. असतं
4: कनेक्शन म्हणजे या अर्थाने की तुम्हाला तिथं जाऊन काही काम करावं लागतं का असं काय?
2: हो, करावं लागतं कनेक्शन. आता कसं आहे, एक ते टॉवर म्हणजे एक युनिट झालं. त्या युनिटवर काम करणाऱ्या बऱ्याचशा वेगवेगळ्या टीम असतात. एक टॉवरची कन्स्ट्रक्शन टीम असते, त्याच्यानंतर युटिलिटी टीम असते जी पॉवर सप्लाय देते, त्याच्यानंतर एक फायबर टीम असते जी फायबर कनेक्शन देते, परत मायक्रोवेव्हची वेगळी असते, आणि यूबीआरची टीम म्हणजे आमची टीम झाली. अशा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या टीम त्या साईडवर काम करतात.
4: एकाच टॉवरच्या पाठीमागे सुद्धा एवढ्या टीम काम?
2: हो, एवढ्या टीम काम करतात. आणि जेव्हा त्यांचं कोऑर्डिनेशन होतं त्यावेळेस हे सगळं नेटवर्क व्यवस्थित चालतं. मग आता आमचं डिव्हाइस यूबीआर पण लागलेला असतो आणि एअर फायबरचा डिव्हाइस पण लागलेला असतो. दोन डिव्हाइस तिकडे असतात, तर त्या दोन्हीचं काम आम्ही तिथे जाऊन करतो टॉवरला. आमच्यासोबत आमची टीम असते, ती टीम काम करते, असं आहे आमचं काम.
4: आता तुम्ही दोघं जण इंजिनियर म्हणून विचारतो, माझ्या डोक्यातला पण हा थोडासा क्युरिओसिटीचा प्रश्न आहे की मेनली काय होते की समजा आपल्याकडे जर इलेक्ट्रिसिटी गेली तर लगेच लाईट बंद पडतात, मग वाट बघावं लागते 10-15-20 मिनिट अर्धा तास. आपल्याकडे खूप असं रिअरली होतं की मोबाईलची रेंज गेली नाही का अर्धा पाऊन तास, 1 तास 2 तास गेली, असं खूप रिअरली होतं. पण मूळ तर असं जर पाहायला गेलं तर असं मोबाईल नेटवर्कमध्ये असं कधी खूप प्रॉब्लेम झालेत असं लक्षात येत नाही. म्हणजे की 2-3 दिवस मोबाईल बंद आहेत किंवा इंटरनेटच येत नाहीये किंवा असं काही होत नाही, तर याच्या पाठी म्हटलं लॉजिक काय असतं नेमकं? की ही इफिशियन्सी जी आहे ती कशामुळे असते काय सांगू शकतो?
2: त्याच्या पाठीमागे नेटवर्क मेंटेन केलं जातं मेनली आपल्या इलेक्ट्रिक कनेक्शनवर, लाईटवर.
4: बरोबर.
2: लाईटचं कनेक्शन तिथं सेपरेट घेतलेलं असतं. तर ज्यावेळेस लाईट आपली ब्रेक होईल किंवा फॉल्ट येईल किंवा लाईट बंद होईल, लाईट जाते, तर त्यावेळेस तिथं बॅटरी बॅकअप पण ठेवलेला असतो. लाईट गेल्यानंतर बॅकअपवर ते साईट चालते, म्हणजे तरी आपलं इंटरनेट डाऊन होत नाही. आणि बॅटरी पण त्याला पण लाईफ आहे, बॅटरीची चार्जिंग पण संपणार आहे. तर बॅटरी संपल्याच्या नंतर पण तिथं एक जनरेटर ठेवलेला असतो. हा, डीजे ठेवलेला असतो, तो चालू होतो. ऑटो मोडवर असतो, तो चालू होतो आणि परत ती साईड वर्किंग मध्ये असते. एवढं त्याचा बॅकअप असतो. आणि काही वेळेस असं होतं की मोठा फॉल्ट होतो, डीजे पण काम करत नाही, बॅकअप पण संपतो, मग अशा वेळेस मोबाईल डीजे मागवला जातो, दुसऱ्या गाडीमध्ये डीजे मागवला जातो, तो जोडला जातो आणि मग परत ते साईट काम करते.
4: मी हे याच्यासाठी विचारलं की कुठल्याही एखाद्या कंपनीच्या किंवा त्या नेटवर्कच्या पाठीमागे, यशाच्या पाठीमागे काय काय नेमकं काम करतं, हे पण सर्वसामान्यपणे जे आता इंजिनियर हो घातलेले आहेत की जे आता इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन करतायत किंवा वेगवेगळ्या स्ट्रीममध्ये काम करतायत, पण त्यांना पण हे लक्षात आलं पाहिजे की माइंडसेट काय असलं पाहिजे. म्हणजे आज तुम्ही 10 वर्ष झाले या क्षेत्रात काम करत असताना तुम्हाला लक्षात येतं की काय काय करावं लागतं, आणि त्याच्यामुळे तुमच्याकडे एक ते युनिक असा एक्सपिरियन्स आलेला आहे आणि त्याच्या आधारे सगळं होतं. पण हे नवीन जे इंजिनियर घडतायत त्यांना पण ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे, जेणेकरून त्यांना जॉब सर्च करण्यामध्ये किंवा जॉब मिळवण्यामध्ये इझी पडावं. तर यासोबत तुम्ही आता काय सांगू शकता, मी परत एकदा ओळख करून देतो की आपण जी चर्चा करत आहोत ते अमोल काकासाहेब गंगणे यांच्याशी. ते मोरडा येथील राहणारे आहेत, धाराशिव इथे सध्या कार्यरत आहेत रिलायन्स जिओमध्ये. 2016 पासआउट आहेत, आणि पवनराजे ठोंबळे जे धाराशिवचेच आहेत आणि तेही 2016 पासआउट आहेत. दोघंही सध्या रिलायन्स जिओमध्ये नेटवर्किंगमध्ये काम करत आहेत. तर तुम्ही काय सांगू इच्छिता की जसं आता हे जॉब सिकिंग बऱ्याच गोष्टी येतात, म्हणजे आजच्या इंजिनिअरिंग करणाऱ्या स्टुडंटला लगेचच फायनल इयरमध्ये असतानाच कॅम्पसमधून सिलेक्शन झालं पाहिजे, जॉब प्रोफाईल मोठी असली पाहिजे, पेमेंटचा क्रायटेरिया मोठा असला पाहिजे, तर ह्या सगळ्या गोष्टीचा ते विचार करतात. तुम्हाला काय वाटतं की दोघांना पण, की तुम्ही पॉलिटेक्निकच्या बेसमधून आलात, पुन्हा इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेलं आहे, तुम्ही तर बँकिंगच्या सेक्टरसाठी स्ट्रगल केलं पवन, तुम्ही तर लगेचच जॉईन झालेला होता, तर 10 वर्षाचा आता तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे थोड्याशा वेगवेगळ्या अंतरानं 2016 त्याच्या अगोदरचा पण, तर कसं सांगू शकाल की काय करावं लागेल?
3: नाही, हार्डवर्क सर सगळ्यात महत्वाचं आहे बघा सर.
4: हार्डवर्क म्हणजे कसं? हार्डवर्क
3: म्हणजे आपल्याला
4: कॉलेजमध्ये दिवसभर कॅन्टीनमध्ये बसतात असं काहीतरी विषय. हार्डवर्क म्हणजे नेमकं काय?
3: इंजिनियर झालो म्हणजे काय मेंटेनन्स फक्त बघायचं नाही, तर पूर्ण टावर वरती पण जाऊन बघता आलं पाहिजे एवढी तयारी लागते इंजिनियरची.
4: बरोबर.
3: कारण वरती रिगर काय करायला, टेक्निशियन काय करायला हे थोडंच आपल्याला करणार आहे. स्वतः इंजिनिअरनी वर जाऊन चेक केलं पाहिजे की नेमकं काय होतंय, डिव्हाइस त्यानं प्रॉपर बसवलंय का, त्याचं ग्राउंडिंग केबल आहे का, त्याचे वेदर हे पूर्ण आम्हाला चेक करता आलं पाहिजे आणि स्वतः केलं पाहिजे. एवढं हार्डवर्किंग पाहिजे. आणि असं नाही की डिग्री झाल्या लगेच मला मोठं पॅकेज भेटेल. सुरुवात लहानपासूनच होती सर.
4: अच्छा, असं लगेचच पूर्ण
3: लगेच डायरेक्टच?
4: म्हणजे आज तुम्हाला जे पॅकेज आहे ते पहिल्या वर्षीच मिळणं शक्य नाही?
2: शक्य नाही सर. कारण कसं आहे, आता आजकालची कॉम्पिटिशन पण आता आमच्या वेळेस तरी परिस्थिती

0: बँकिंग सोडून आता इकडे स्ट्रीम मध्ये जॉईन झाल्यापासून मग दुसरे
1: सॉफ्टवेअरचे कोर्सेस असतात किंवा बाकीचं बरंच काय असतं, असं काही तुम्ही नाही केलं?
0: नाही केलं.
1: मग तुम्हाला काय वाटतं की आजच्या सिनेरिओ मध्ये 2026 जर विचार करायला गेलं तर फक्त आपली एक डिग्री हातात आहे म्हटल्यानंतर सगळं होतं का, अजून काय बरंच करावं लागेल?
0: नाही, तेच मी सांगत होतो की फक्त डिग्री असून चालत नाही, कारण आमचा अनुभव आमच्याकडे नाही म्हणून मी सांगतोय की एक्स्ट्रा स्किल्स असणं गरजेचं आहे. जे जितके तुमच्याकडे एक्स्ट्रा स्किल्स असतील तितकं तुम्ही व्हरायटी ऑफ तुमचं हे दाखवू शकता,
1: बरोबर,
0: कामाची व्हरायटी दाखवू शकता, आणि तुमच्या त्याच्यावरच तुमचं पॅकेज किंवा तुम्हाला मिळणाऱ्या संधी उपलब्ध असणार आहेत.
1: मग आपण इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनच्या पर्स्पेक्टिव्हने जर विचार करायला गेला तर तुम्हाला कुठल्या नॉलेजमध्ये अशा गोष्टी आहेत का की ज्या विद्यार्थी करू शकतात ड्युरिंग द इंजिनिअरिंगच्या अकॅडमिक्समध्ये?
0: आता सध्या आय टी क्षेत्रामध्ये वेगवेगळे कोर्सेसला भरपूर डिमांड आहे. सॉफ्टवेअर टेस्टिंग आहे, डेव्हलपमेंटमध्ये वेगवेगळे कोर्स आहेत भरपूर सारे. तर त्याच्यामध्ये आपलं इंजिनिअरिंग सोबतच ते कोर्स करू शकतात की त्या जेणेकरून त्यांचा फायदा होईल बाहेर पडल्यानंतर त्यांना जॉबसाठी.
1: म्हणजे आयटीच्या रिलेटेड किंवा आयटीसी करताय तर तुम्ही त्या रिलेटेड नेटवर्किंग
0: हा त्या रिलेटेड कोर्सेस करायला पाहिजे.
1: मग आता परत एकदा आपण कॉलेजच्या जर्नीकडे जर आलो समजा, तर तुम्ही दोघ जण पण खऱ्या अर्थानं जर पॉलिटेक्निक करून सेकंड इयरला डायरेक्ट ऍडमिशन घेतलं, पण अमोल आणि पवन तुमच्या दोघांच्याही अशा पद्धतीनं मैत्री नाही झाली होती लास्ट इयर पर्यंत, म्हणजे येणं जाणं असल्यामुळे फक्त वर्गामध्ये हा एवढं तुम्हाला माहीत असणार आहे, तर फायनल इयरला तुमची म्हणजे जास्त मैत्री झाली असं म्हणतात, तर त्याविषयी थोडंसं सांगा की म्हणजे ती मैत्री कशी तुमची वाढली किंवा काय झालं, आणि पुन्हा ज्यावेळेस रिलायन्सला तुम्ही एकत्र एकमेकांच्या समोर आलात त्यावेळेस काय झालं ते सांगा. थर्ड इयरचं सांगा अगोदर, कसं म्हणजे तुमचं कसं ओळख कशी झाली ते सांगा.
0: सेकंड इयर थर्ड इयर असताना आम्ही म्हणजे ओळख होती की कॉलेजमध्ये एका क्लासमध्ये आहोत, हा मुलं आहे, मी पवन आहे, अशी ओळख होती, पण जास्त संपर्क नव्हता. हे वेगवेगळे ग्रुप असायचे आपले, मी सिटीमध्ये राहणारा, माझ्यासोबत येणारे जाणारे काही पोरं त्यांचा ग्रुप वेगळा, हे बाहेरून येणारे अपडाऊन करणारे तुळजापूर त्यांचा ग्रुप वेगळा, ते आपापल्या ग्रुपमध्ये राहायचे. त्याच्यानंतर फायनल इयरला आमची जास्त ओळख झाली की प्रोजेक्टला आमचा सेम ग्रुप आला, एका ग्रुपमध्ये आम्ही होतो. हा मग प्रोजेक्टचं डिस्कशन करणं, प्रोजेक्ट बनवणं किंवा ते रिपोर्ट बनवणं, ह्याच्यामध्ये जास्त संपर्क आला, जास्त ओळख झाली आणि थोडीशी मैत्री घट्ट झाली.
2: प्रोजेक्टमुळेच आम्ही जास्त एकत्र आलो.
1: प्रोजेक्टमुळे
2: आमच्या
0: होत मेजॉरिटी आमच्या क्लासमध्ये 15 मुलं होती आणि 60 बॅचमध्ये 15 मुलं आणि 45 मुली होत्या.
1: अरे बापरे,
0: एवढं असं होतं वातावरण. ठीक होतं ETC ला, म्हणजे त्यामुळेच आम्हाला ETC हे आमचं डिपार्टमेंट आहे, बाहेरच कोणी
2: प्रोजेक्ट पार्टनर म्हणून आमच्यासोबत मुली होत्या.
1: काय असायचं मैत्रीच्या त्यावेळेस काय असायची, म्हणजे आताच्या म्हणजे सोशल मीडियाच्या काळातली मैत्री आणि त्या काळातली मैत्री मुलामुलांची असेल, मुलींची असेल, तुमच्यासोबत असेल, काय असायचं असा विचार?
2: नाही, एका घरच्या सारखं आम्ही राहायचो, म्हणजे प्रोजेक्टमध्ये असताना पण मित्र जसे मित्र राहतात, घरचे जसे बहीण भाऊ राहतात, तसं आम्ही सोबत राहिलो, प्रोजेक्ट केलो, परत आपल्या आपल्या मार्गाने.
1: आता आहेत कॉन्टॅक्ट मध्ये?
2: नाही, आता नाही.
1: असं कोणी कॉन्टॅक्ट मध्ये नाही? तुमचे असे अल्युमिनी मीट पण होत नाही का त्या अशा?
2: नाही,
0: सध्या नाही.
1: आता आमच्याकडे 2016 बॅचची ETC काही जणांनी इंटरव्ह्यू दिले असतील, कारण आम्ही बऱ्याच अल्युमिनीचे इंटरव्ह्यूज केलेले आहेत, ते पण रेडिओ त्यांच्या माध्यमातून जोडलेले, तर तुम्ही पण आता त्या मानानं तुमची पण आता ओळख होऊन जाईल किंवा 2016 बॅचचे होते म्हणा, पुन्हा रिकनेक्ट होण्याचा पण विषय असणार आहे. तर मैत्रीच्या दृष्टिकोनातून सुद्धा तुम्ही काय सांगू इच्छिता की आजच्या या सगळ्या सोशल मीडियाच्या बाकीच्या सगळ्या अनुषंगानं सध्याच्या पर्स्पेक्टिव्हनं सध्याच्या या सगळ्या इंजिनिअरिंगच्या क्षेत्रातून काय असायला पाहिजे, नेमकं काय केलं पाहिजे जेणेकरून की तुम्हाला यश पण मिळेल आणि तुमची मैत्री पण कायमस्वरूपी राहू शकते?
2: हार्डवर्क केल्यावर यश तर भेटणारच आहे, पण आयुष्य छोटस आयुष्य आहे, माझी मैत्री
1: आणि ते पण जगा,
2: ते पण पाहिजे सर.
1: तर अमोल सारखं हार्डवर्कवर विषय देतो, म्हणजे हार्डवर्क म्हणजे तो ग्रामीण भागातून आल्यामुळे जरा थोडस तसा विषय आहे का, हार्डवर्क करणं आवश्यक आहे म्हणून?
2: हो सर.
1: तुमच्या फॅमिलीच्या बाबतीत मग सांगा थोडस.
2: तसं माझं बॅकग्राऊंड म्हणलं तर शेती करते आमच्या घरचे, तीन म्हणजे दोन बहिणी आणि मी, असं आमचं तिघांचं बहीण भाऊ आहेत, आई वडील
1: शेती करतात.
2: मोठी बहीण जज आहे, एक बहीण
1: अच्छा
2: बीकॉम झालेला आहे,
1: अच्छा,
2: आणि माझी इंजिनिअरिंग केली,
1: अच्छा,
2: पण खेड्यात राहून पण आमच्या वडिलांनी शिक्षणाची
1: हाल सोडली नाही.
2: खूप प्राधान्य.
1: मग आता तुम्ही तर डायरेक्ट आयडियातून रिलायन्स मध्ये गेल्यामुळे नोकरीचा एक म्हणजे कंटिन्युटी तुम्हाला आली होती, त्यामुळे तुमच्या घरामध्ये एवढं कसं, तुमचं कसं होतं घरातलं?
0: घरामध्ये माझ्या वडील शिक्षक आहेत जिल्हा परिषद, ते आता रिटायर झालेत, आणि माझा एक लहान भाऊ आहे, तो आता MBBS करून MS ऑर्थोपेडिक्सला आहे नांदेड गव्हर्नमेंटला. त्याच्यामुळं एज्युकेशनल बॅकग्राऊंड होतं, हा, त्यामुळे असं म्हणजे

0: इतकी अडचण आली नाही.
1: बर पण मला तो प्रश्न विचारायचा जो मागापासून डोक्यात होता, तो म्हणजे पॉलिटेक्निक संभाजीनगरला केलंय, पुन्हा इकडे येऊन इंजिनिअरिंग कम्प्लीट केलंय, आणि ह्या दोन्ही गोष्टी केल्यानंतर पुन्हा बँकिंगसाठी प्रयत्न करायचे आहेत. मग शिक्षक असणाऱ्या वडिलांनी म्हटले नाहीत का हे काय वेगवेगळे मार्ग आहेत म्हणून?
0: नाही, वडिलांची शिक्षणामध्ये काही अडचण नव्हती, म्हणजे त्यांना इंटरफिअरन्स कधी नव्हता, की त्यांनी पहिल्यापासूनच म्हणले तुला जे करायचं ते कर, तुला जे आवडतंय किंवा तुझ्या मनात आहे ते तू कर, फक्त सक्सेस झालं पाहिजे. आता ते त्याच प्रमाणे मी माझ्या मनाने बँकिंग क्षेत्राकडे वळलो होतो, पण मला सक्सेस काय तिकडे मिळालं नाही काही कारणास्तव.
1: आता समजा 2-4 वर्ष यश नाही मिळाल्यानंतर मग काय, म्हणजे घरच्यांचा कसा सपोर्ट होता किंवा?
0: नाही, त्यांनी म्हणजे तरी पण मला काय असं डिमोटिवेट वगैरे केलं नाही. ठीक आहे, त्यांनी म्हणतच होते किंवा तुला जर कॉन्फिडन्स असेल तर तू प्रयत्न कर, आणखी आमचा सपोर्ट आहे, काय अडचण नाही, वेळ जाऊ दे, तू कर प्रयत्न. पण मीच थोडस थांबलो, मी म्हटलं नको जास्त वेळ जातोय, मग त्यामुळे मी ते थांबवलं आणि मग इकडे.
1: मग आता आता ज्यावेळेस तुम्ही आताच्या ज्या वळणावर आहात, म्हणजे अमोल गंगणे हे मोरड्याचे आहेत, धाराशिव इथे सध्या तर रिलायन्स जिओमध्ये काम करतायत पवन आणि अमोल पण, 2016 पासआउट आहेत. तर आता ह्या टप्प्यावर आल्यानंतर म्हणजे आता इथून पुढे भविष्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, म्हणजे आता 10 वर्षाचं अशी जर्नी तुमची होती आहे, आता पुढचे 5 वर्ष 10 वर्ष मग याच कंपनीत राहणार, या क्षेत्रात काम करत राहणार, की स्वतःचं काही वेगळं अस्तित्व निर्माण करण्याचं, असं काय तुमच्या दोघांचा काय विचार?
0: जॉब प्रायव्हेट जॉब करण्यापेक्षा माझं ओढा आता आहे की स्वतःचा बिझनेस चालू करायचा, त्यासाठी माझे प्रयत्न पण चालू आहेत, म्हणजे एक आहे प्रगतीपथावर आहे, ते होईल काही दिवसात. कंटिन्युअस जॉब करणं शेवटी येतं, जॉब म्हणजे आपण नोकर झालो आणि बिझनेस म्हणजे स्वतःचे मालक. आणि बिझनेस हा असा आहे की जितकं तुम्ही काम करचाल तितकं तुमचा फायदा आहे, किंवा तिथं तुम्हाला मोबदला भेटणार आहे. जॉब मध्ये जेवढं तुम्ही काम कमी करा किंवा जास्त करा, तो फिक्स मोबदला तुमचा आहे, तो कुठं जाणार नाही. मग बिझनेस कडे आता सध्या वळायचा माझे म्हणजे प्रयत्न चालू आहेत माझे, म्हणजे आहे प्रोसेस मध्ये.
1: अच्छा, म्हणजे पण बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला पुढे काहीतरी भविष्य करायचं?
2: मला याच्यामध्येच कंटिन्युटी करायचं आहे.
1: अच्छा, नाही ते तर कॉलेजमध्ये असतानाच आयडियाला जॉईन केल्यापासून,
2: कारण याच्यामध्ये आणखीन वरची पोस्ट कशी भेटेल याच्यावर माझा जास्त फोकस चालू आहे आणि प्रयत्न पण चालू.
1: अच्छा, मग आता याच्यापेक्षा पुढची जी पोस्ट असते ते कशी असते, म्हणजे काय असतं नेमकं, म्हणजे आता सध्या काय आहे जॉब प्रोफाईलची तुमची पोस्ट आणि पुढचे काय असू शकते?
2: ते एक्सपिरियन्सवर डिपेंड असते.
1: नाही पण काय असते, म्हणजे असं प्रमोशन काय, तर तुम्ही जसं आपण म्हणतो की चीफ इंजिनियर, असिस्टंट चीफ इंजिनियर, असं काय?
2: सिनियर इंजिनियर
1: आहे. मग त्याच्या पुढे काय होतं?
2: नाही, आम्ही आता सर ज्युनियर इंजिनियर आहेत.
1: अच्छा, म्हणजे त्याच्यानंतर सिनियर इंजिनियर. मग ते जॉब प्रोफाईल म्हणजे फक्त प्रमोशन मिळतं का, त्यासोबत मग तुमचं हे पण वाढतं,
2: इन्क्रीमेंट
1: पण होतं
2: त्याच्यासाठी प्रयत्न.
1: अच्छा अच्छा, आणि जॉब मग इथं धाराशिव मध्येच राहणार का दुसरीकडे कुठे पाठवणार?
2: धाराशिव मध्येच आहे तसं.
1: आहे तसं, म्हणजे का तुम्हाला असं म्हणजे असं काय कंपनी म्हणते की नाही तुम्ही मुंबईला पण काम केलं पाहिजे, दिल्लीला पण काम केलं पाहिजे,
2: असं काय?
1: असं काही नाही. अच्छा, म्हणजे आपला तो एक चॉईस आहे की आपण कुठे काम करायचं ते. तर अमोल आणि पवन, तुम्ही खरं तर दोघ जणांनी पण एक फ्युचरच्या आणि बाकी सगळ्या दृष्टिकोनातून सांगितलेलं आहे. सध्या तुम्ही आय थिंक सॅटिस्फाईड आहेत की तुम्ही पण एक स्वप्न पाहिलेलं आहे पवन, की तुम्हाला कुठं बिझनेसमध्ये जायचं, तुम्हाला आहे त्या क्षेत्रामध्ये अजून काहीतरी म्हणजे पुढे एक्सपिरियन्स घेऊन पुढच्या पोस्टपर्यंत जायचंय, तर आहे त्या दृष्टिकोनातून तुम्ही सध्या सॅटिस्फाईड दिसताय. तर तुमच्या ह्या यशाचे गोल्डन वर्ड्स काय असणार आहेत, एक 2-3 शब्द जर ह्या सर्व ऐकणाऱ्या श्रोत्यांना जर सांगायचं, मित्रांना सांगायचं म्हटलं तर?
0: गोल्डन वर्ड्स म्हणून मी एवढंच सांगेन की जेथे आपण सध्या आहोत तिथे थांबणे नाही, काहीतरी स्किल रोज नवीन काहीतरी शिकलं पाहिजे, स्किल डेव्हलप केलं पाहिजे आणि पुढे चाललं पाहिजे. बिझनेसमध्ये मन लागते बिझनेस करा, नाहीतर जॉब किंवा नोकरी जे काही असेल, पण एका ठिकाणी थांबणे नाही. थांबला तर आपली प्रगती थांबते, मग तिथून पुढे आपलं मग भविष्य पण तिथंच थांबून जातं, आपली ग्रोथ तिथं काही होत नाही. मग त्या पद्धतीनं मी सांगेल की थांबणे नाही,
1: म्हणजे आणि स्वप्न नवीन बघणे.
0: नवीन स्वप्न,
1: तुम्ही पॉलिटेक्निक केलं, इंजिनिअरिंग केलं, बँकिंगच्या क्षेत्रामध्ये यश नाही मिळालं, पुन्हा येऊन मार्केटिंगमध्ये, पण आता परत बिझनेसमध्ये जायचं पण थांबायचं नाही. तुमचा अमोल,
2: जसं 2G मधून आपण 3G 5G पर्यंत आलो, तसं मला 6G मध्ये काय करिअर करता येईल याच्याकडे माझे जास्त ओढ आहे.
1: म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की 6G होऊ शकतं?
2: येऊ शकतं.
1: अच्छा, आणि त्याच्यामुळे माणसाचं लाईफ कसं म्हणजे बदलेल, काय होणार नेमकं? आता 5G मुळे तर मोबाईलची स्पीड जास्त वाढलेली, इंटरनेटची म्हणा सर्फिंगची, तसं 6G 7G आल्यानंतर माणूसच तेवढ्या स्पीडनं पुढे जाणार, काय विषय होणार नेमकं? पण तुम्ही 6G प्रमाणे त्या स्पीडनं आयुष्याला पुढे जायचं असं तुम्ही म्हणतात. तर अमोल आणि पवन, तुमच्या दोघांचाही मी खरं तर आभार व्यक्त करतो की तुम्ही, तुमचं लग्न झालं दोघांचं?
0: दोघांचं
1: ते पण नाही सांगितलं तुम्ही, फक्त घरची फॅमिली.
0: दोघांचं लग्न झालेलं आहे, मला एक मुलगी आहे 2 वर्षाची.
1: आणि वहिनी काय करतो?
0: बी फार्मसी झालेला आहे.
1: बर.
0: सध्या घरीच आहे, पण तिचं मेडिकल चालू करायचा विचार आहे.
1: आणि तुमचं?
2: माझं 5 वर्षाचं लग्न झाले, 2 मुलं आहेत.
1: बर. आणि गृहिणी?
2: हा, घरची.
1: अच्छा, बर. तर तुमच्या दोघांच्या पण या मैत्रीला आणि शेवटी जे काय तुम्ही पुढे भविष्यात करणार त्यासाठी शुभेच्छा देतो. आणि शेवटी तुम्ही ज्यावेळेस पण कॉलेजच्या समोरून जात असाल, आज कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आलात, याच्या पण अगोदर आलात, तर त्या काळामध्ये म्हणजे तुम्ही असं काही गॅदरिंग मध्ये ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सहभाग घेत होता? काय करतो?
0: गॅदरिंग मध्ये सहभाग असायचा.
2: ट्रॅडिशनल डे मध्ये वेगवेगळे
1: डान्स, गाणे,
0: ग्रुप डान्स वगैरे असायचा.
1: ग्रुप डान्स
0: त्यावेळेस
1: तुमच्या तर क्लासमध्ये मुली भरपूर असल्यामुळे असं काय ग्रुप डान्स मध्ये पण खूप मजा येत असणार आहे.
0: हा, असायचं वातावरण चांगलं होतं, खेळीमेळीचं असायचं. ग्रुप डान्स मध्ये वगैरे भाग घ्यायचो आम्ही आणि छान व्हायचं. इथं मेन बिल्डिंगच्या प्रांगणामध्येच व्हायचं ते प्रोग्राम. आमच्या वेळेस घेत होतो आम्ही भाग, चांगले होते कार्यक्रम.
1: आणि त्यावेळेस चित्रपट पाहणे वगैरे असं काही
2: क्वचित असं
1: मूवीला जायचं?
0: नाही, चित्रपटाचं एवढं नव्हतं आम्हाला आवड.
1: गाणे ऐकणं?
2: हा, गाणे ऐकणं.
0: गाणे ऐकायचो.
1: त्या काळातले जे काय तुमच्या माइंड मध्ये चालणार असं कुठलं गाणं आता सध्या आठवत आहे की या कॉलेजच्या कॅम्पस मध्ये आल्या आल्या जुन्या आठवणी असतील, हिरवळीच्या, वाळवंटाच्या, असं काय जे असेल ते असेल, पण कुठलं असं गाणं आहे की जे डोक्यामध्ये येत?
0: माझ्या डोक्यामध्ये एक आहे, ए जाते हुए लम्हो जरा ठहरो.
1: बर बर, क्या बात आहे. आणि अमोल?
2: देशभक्ती पर कुठलं पण.
1: अरे ज्या बॉर्डर चित्रपटातलं जाय जाते होईल म्हणजे त्याच बॉर्डर चित्रपटातलं एखादं देशभक्तीपर गीत पण आपण तुमच्यासाठी ऐकतो. ऍक्च्युली हे देशभक्तीलाच लागून आल्यासारखं थोडंसं येतं. पण तुमच्या दोघांना परत एकदा मी शुभेच्छा देतो. अमोल काकासाहेब गंगणे जे मूळता राहणारे मोरडा तालुका तुळजापूर येथील आहेत आणि धाराशिवमध्ये सध्या रिलायन्स जिओमध्ये कार्यरत आहेत 2016 पासून. आणि पवन राजे ठोंबळ हे सुद्धा धाराशिव येथीलच रहिवासी आहेत आणि तेही 2016 ETC पासआउट होऊन गेल्या 5 वर्षापासून रिलायन्स जिओ मध्ये कार्यरत आहेत. पण आपण दोघांनीही येऊन रेडिओ तेरणाला व्हिजिट केली आणि आपले जे एक्सपिरियन्स शेअर केले त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो.
0: धन्यवाद सर.
1: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोत्यावर रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर. किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावरला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण http://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970 500 900, 9970 500 900. ऐकत राहा, आनंदी राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा. आपली पसंत आमची आवड मनस्वी संगीत शेती महिला आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा ऐकत रहा आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

0: आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: श्रोते हो, आपला अन्नदाता, आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीर्णाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तीर्णा 90.4 FM.
2: मंडळी नमस्कार. मंडळी, आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतीविषयक विविध बाबी आपण जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो. मंडळी, आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये जर सगळ्यात महत्त्वाचा घटक जर आपण मानला तर तो पाणी व्यवस्थापनाच्या संदर्भात आपल्याला म्हणता येईल. आणि पाणी व्यवस्थापन जर आपल्याला व्यवस्थित करायचं असेल, आपल्याकडे जेवढं उपलब्ध पाणी आहे ते सर्व आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये वापरायचं असेल, त्याच्यापासून अधिक उत्पादन जर आपल्याला घ्यायचं असेल, तर मंडळी आपल्याला जे नवीन प्रचलित पद्धती आलेल्या आहेत त्याच्यामध्ये ठिबक असेल, तुषार असेल, या सिंचन पद्धतींचा वापर करणं खूप गरजेचं आहे. आणि नवीन जी टेक्नॉलॉजी आलेली आहे त्याचा देखील वापर आपल्या शेतकरी बांधवांनी करून घेणं खूप गरजेचं झालेलं आहे. मंडळी, सर्वसाधारणपणे आपल्या भागामध्ये जे ठिबक सिंचन वापरलं जातं ते वापरत असताना शास्त्रीयदृष्ट्या त्याचा योग्य वापर होतो आहे की नाही, आणि जर शास्त्रीयदृष्ट्या त्याचा योग्य वापर होत असेल तर त्याचे अधिकचे फायदे कसे होतात हे आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. मंडळी, ठिबक सिंचन तंत्रज्ञान हे दाबावर चालणारे तंत्रज्ञान असून प्रत्येक ड्रिपरमधून एकसारखे पाणी मिळणे अपेक्षित आहे, परंतु शेतकरी ठिबक सिंचनाचा वापर फक्त पाणी देण्याचे एक साधन म्हणून करतात. ठिबक सिंचन संचाचे पूर्ण फायदे मिळवण्याकरता तांत्रिक पद्धतीने वापरण्याची खूप महत्वाची गरज सध्या वाटते आहे. ठिबक सिंचन संच बसविण्यापूर्वी सर्वात प्रथम आपल्याला शेतातील माती आणि पाण्याचे परीक्षण करून घेणं गरजेचं आहे. शेतीचे सर्वेक्षण व्यवस्थित करावे, त्यानुसार ठिबक सिंचनाचा आराखडा करावा. सर्वेक्षण म्हणजे शेताची फक्त लांबी रुंदीचे मोजमाप नव्हे तर सर्वेक्षण करताना जमिनीचा चढ उतार पाहणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. जमिनीचा प्रकार, सिंचनाचा स्रोत, पाण्याची उपलब्धता, पाण्याची खोली, गुणवत्ता तपासणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पाण्याचा स्रोत, एप्रिल मे मधील उपलब्धता बघून किती क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणता येईल हे सुद्धा आपण ठरवणं खूप गरजेचं आहे. कोणत्या पिकाची लागवड करणार आहात, त्याच्या लागवडीचे अंतर काय असणार आहे, विजेची उपलब्धता कशी असणार आहे, मजुरांची उपलब्धता कशी असणार आहे, पाण्याच्या स्रोतावरील पंपाची सविस्तर माहिती सर्वेक्षण करताना आपण करून घेणं खूप गरजेचं आहे. लांबी रुंदी टेप किंवा GPS साधनाने व्यवस्थित मोजून घेणं गरजेचं आहे. हे अंदाजानं आपण ठरवू नये. सर्वसाधारणपणे सर्वेक्षणाच्या माहितीनुसार शेतामध्ये ठिबक सिंचन संच उभारण्यासाठी आराखडा तयार केला जातो. यामध्ये शेताची लांबी, रुंदीनुसार मेन लाईन, सब लाईन, लाईनची लांबी, ठिबक सिंचनाच्या इनलाईन नळीची लांबी किती हे देखील ठरवलं जातं. जमीन चढउताराचे असेल तर इनलाईन ठिबकची निवड करणं गरजेचं आहे. जो आराखडा दर्शविला जातो त्याच्यामध्ये पाईपलाईनचा आकार, लांबी, इनलाईन नळीचा आकार, लांबी याचं अंतर ठरवलं जातं. अंदाजाने इनलाईन बंडल आणून वाटेल तेवढी नळीची लांबी ठेवू नये, अन्यथा शेवटी पिकांना पाणी कमी मिळेल, सगळीकडे एकसमान पाणी मिळणार नाही. डिझाईन प्रमाणे सेक्शन करून घेणं खूप गरजेचं आहे. ठिबक सिंचन संचाची आखणी आराखड्यानुसार करणं खूप गरजेचं आहे. यामध्ये कोणतीही तडजोड शेतकरी बांधवांनी करू नये. खर्च कमी यावा म्हणून तडजोड करताना महत्वाचे घटक न घेता शेतामध्ये ठिबकची उभारणी केल्यास अपेक्षेप्रमाणे फायदे मिळत नाहीत. ठिबक सिंचन हे दाबावर चालणारे असल्यामुळे प्रेशर गेज असावा. पाण्याच्या स्रोतानुसार, पाण्याच्या गुणवत्तेनुसार फिल्टरची निवड करावी. पाण्यासोबत वाळू किंवा कच येत असल्यास सँड सेपरेटर फिल्टरची निवड करावी. पाण्यासोबत गाळ शेवाळ येत असल्यास सँड फिल्टरची निवड करणं खूप गरजेचं आहे. जर पाण्यात वाळू येत नसेल, जास्त शेवाळ येत असेल तर स्क्रीन अथवा डिस्क फिल्टरची आपण निवड करणं खूप गरजेचं आहे. काही शेतकरी स्क्रीन फिल्टरची जाळी काढून ठेवतात, तसे करू नये. तसे केल्यास पाण्यातील कचरा घाण्यामुळे ड्रिपर बंद पडण्याची शक्यता असते. ठिबक सिंचन संचामधून कोणत्याही पिकास पाणी देत असाल त्या प्रत्येक वेळी ठिबक संचासोबत पाण्यात विरघळणारी खते, फर्टिलायझर्स टँकद्वारे द्यावीत. ठिबक सिंचनाची उभारणी करताना प्रेशर गेज फिल्टर जवळ बसावा. आता प्रोटेबल प्रेशर गेज उपलब्ध झालेले आहेत. मेन आणि सबमेन लाईनसाठी लागणारे PVC पाईप 2 ते 2.5 फूट जमिनीच्या आत खोल ठेवून मातीने व्यवस्थित झाकावे. PVC पाईपवर सूर्यप्रकाश पडल्यास, संपर्क आल्यास त्याचं आयुष्यमान कमी होतं. ठिबक सिंचन संचामधील सर्वच घटक उत्तम गुणवत्तेचे असणं सुद्धा खूप गरजेचं आहे. ठिबक सिंचनात सर्वात महत्वाचा घटक आहे इनलाईन नळी. ठिबक सिंचन तंत्रामध्ये प्रत्येक ड्रिपरमधून एक समान पाणी मिळणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दोन ड्रिपरमधील अंतर सुद्धा एक समान असणं गरजेचं आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचे पाण्याचे स्रोत हे विहीर किंवा बोरवेल आहेत. ज्या शेतकऱ्याकडे पाण्याचा स्रोत विहीर आहे त्याच्याकडे फक्त स्क्रीन फिल्टर बसवलेले आहेत, कारण पाण्यात फक्त तरंगणारे पदार्थ, काडी, कचरा, पालापाचोळा येतो. म्हणून साधा स्क्रीन फिल्टर वापरत असाल तर फिल्टर कधी जाळी ठिबक सिंचन सुरू असताना ते काढून वाहत्या पाण्यात स्वच्छ धुवून परत ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. स्क्रीन फिल्टरची जाळी धुण्यासाठी किंवा स्वच्छ करण्यासाठी 5 ते 10 मिनिटे लागतात. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचा स्रोत बोरवेल असेल तर त्यांनी पाण्यासोबत वाळूचे कण किंवा कच येत असेल तर अशा वेळी सँड सेपरेटर फिल्टर बसवणं खूप गरजेचं आहे. सँड सेपरेटर खाली चेंबर आहे. त्या चेंबरमध्ये वाळू किंवा खच जमा होतो. चेंबरच्या खाली ड्रेन व्हॅल्व दिलेले आहेत. त्यात वाळू, कचरा, कच बाहेर निघून जाते. फिल्टर स्वच्छ होतो. जर पाण्याचा स्रोत नदी किंवा शेततळे किंवा धरणाच्या बॅक वॉटरवरून असेल तर पाण्यासोबत शेवाळ किंवा गाळ येतो. अशा वेळी सँड फिल्टर बसवला पाहिजे. जर सँड फिल्टर बसवला असेल तर फिल्टर नियमित बॅक वॉश करावा. म्हणजेच फिल्टरमधील वाळूच्या वरच्या थरावर जमा झालेला मातीचा गाळ, शेवाळ बॅक वॉशद्वारे बाहेर पडू शकतं. गरज असल्यास सँड फिल्टरमधील वाळूची हालचाल करावी, म्हणजे मातीयुक्त पाणी आणि शेवाळ बाहेर पडून जाऊ शकते आणि सँड फिल्टर देखील स्वच्छ होऊ शकते. इनलाईन आणि सबमेन लाईनच्या शेवटी फ्लश वाल्व असतो. पाईपलाईनमधील घाण बाहेर पडावी म्हणून 15 दिवसातून 1 वेळा फ्लश वॉल्व उघडून पाण्याच्या दाबाने पाईपलाईन स्वच्छ करून घ्यावी. इनलाईन नळ्यांची शेवटची टोके एंड कॅप उघडून स्वच्छ कराव्या. एकावेळी 3 ते 4 नळ्यांची एंड कॅप उघडून नळ्या स्वच्छ कराव्यात. आता ठिबक नळीची स्वच्छता ही सुद्धा बाब खूप महत्वाची आहे. त्याच्या संदर्भात शेतकरी बांधवांना अधिक माहिती आपण करून घेऊयात. बऱ्याचदा ठिबक सिंचन संचासाठी ऍसिड प्रक्रिया करावी लागते हे माहिती नसते. शेतकरी ड्रिपरमधून पाणी येणे बंद होत नाहीत तोपर्यंत काहीच करत नाहीत. ड्रिपरमधून पाणी येणे बंद झाले किंवा पाणी येणे अतिशय कमी झाल्यास ऍसिड प्रक्रिया करतात. एका प्लॅस्टिक टबमध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड घेऊन त्याच इनलाईन नळ्यांची बंडल बुडवून घेणं गरजेचं आहे. ऍसिडमुळे नळ्यांच्या बाहेरील भाग स्वच्छ धुतला जातो आणि नळ्या चकचकीत होतात. अगदी काही प्रमाणात ऍसिड नळीच्या आत जाते. इनलाईन नळ्यांमधील ड्रिपर नळीच्या आत असल्यामुळे ऍसिड ठिबक मधून दिले पाहिजे. त्यासाठी हायड्रोक्लोरिक किंवा फॉस्फोटिक किंवा सल्फ्युरिक ऍसिडचा वापर आपण करणं खूप गरजेचं आहे. पाण्यात क्षार विरघळण्याकरिता ऍसिड किती लागते हे बघावे. वेंचुरीद्वारे ऍसिड ट्रीटमेंट करावी. ऍसिडची मात्रा टाकत असताना शेवटच्या ड्रिपरमधील पाण्यात लिटमस पेपर बुडवला नंतर सामो आला पाहिजे. अंदाजे ऍसिडची मात्रा ठरवू नये. ड्रिपर बंद पडण्याची वाट न बघता पीक लावण्यापूर्वी आणि पीक काढल्यानंतर ऍसिड प्रक्रिया आपल्या ठिबक संचावर करून घेणं खूप गरजेचं आहे. ठिबकमधून नियमित पाण्यात विरघळणारी फॉस्फोरिक ऍसिडयुक्त खते सोडावीत, म्हणजे ड्रिपरमध्ये क्षार साचून बंद पडणार नाहीत, ड्रिपर स्वच्छ राहतील. ऍसिड प्रक्रिया झाल्यानंतर 24 तास ठिबक सिंचन बंद ठेवावं. नंतर दुसऱ्या दिवशी इनलाईन नळ्यांची 1 वेळी 3 ते 4 टोके उघडावी, पाण्याच्या दाबाने स्वच्छ करावी. त्यानंतर पुढील 3 ते 4 नळ्यांची टोके उघडावीत. इनलाईन नळ्यांमध्ये जैविक चिकटपणा तयार झाला असेल तर ड्रिपर बंद पडण्याची शक्यता असते. त्याकरिता ब्लिचिंग पावडर प्रक्रिया करणं गरजेचं आहे. ती प्रक्रियाही आपण ऍसिड प्रक्रियेप्रमाणेच करणं गरजेचं आहे. दोन्ही प्रक्रिया एकाच वेळी करू नयेत. ऍसिड किंवा ब्लिचिंग प्रक्रियेमध्ये 1 आठवड्याचं अंतर असणं खूप गरजेचं आहे. मंडळी, बऱ्याच जणांना पिकाच्या अवस्थेनुसार पाण्याची गरज किती आणि ठिबक सिंचन संच किती वेळ चालवावा हे कळत नाही. बहुतेक शेतकऱ्यांनी विहिरींजवळ ऑटो स्विच बसवलेले आहेत. शेतामध्ये जर वाल्व बसवले असतील तर आम्ही सर्व वाल्व उघडून ठेवतो. वीज आली की पंप सुरू होतो आणि वीज गेल्यानंतर पंप आपोआप बंद होतो. जोपर्यंत वीज असते तोपर्यंत ठिबकने पिकाला पाणी देणे सुरू असते. तर मंडळी, अशा पद्धतीने सध्या तरी आपण ठिबक सिंचन तंत्राचा वापर करत आहोत. जर असा वापर होत असेल तर अत्याधुनिक ठिबक सिंचनाचे अपेक्षित फायदे आपणास मिळू शकत नाहीत. पिकाच्या गरजेनुसार ठिबक सिंचनाने पाणी देणं गरजेचं आहे. जमीन वापसा अवस्थेत राहील एवढाच वेळ ठिबक संच सुरू ठेवावा. ठिबक सिंचन सुरू असताना दाब वाढवावा. फिल्टर जवळ 1.5 ते 2 किलो, सबमेनच्या शेवटी 1 किलो, तर ड्रिपर जवळ किंवा इनलाईन नळीच्या शेवटी 0.8 ते 0.9, शेवटी 0.8 किलो चौरस ठिबक सिंचन जर रात्रभर सुरू ठेवला तर पाट पाण्यापेक्षाही जास्त पाणी पिकाला देत आहात असं त्याचा अर्थ होतो. त्याचबरोबर दिलेली खते झिरपून वाहून जातात. पिकांच्या मुळाजवळ हवेचे संतुलन नसल्याने जमिनीत पिकांच्या मुळाजवळ जोपर्यंत वापसा स्थिती निर्माण होत नाही तोपर्यंत पिकाची मुळे अन्नद्रव्य आणि पाण्याचे शोषण करू शकणार नाहीत, म्हणजेच पिकांची वाढ होणार नाही. म्हणून जमीन वापसा स्थितीत राहील एवढाच वेळ ठिबक सिंचनाने पिकास पाणी देणं गरजेचं आहे. मधून मधून ड्रिपर मधून सारखे पाणी पडते की नाही हे सुद्धा पाहणं खूप गरजेचं आहे. तर मंडळी, याच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जो आपण ठिबक संच वापरतो त्याचा योग्य वापर होतोय का, त्याची सफाई योग्य प्रकारे केली जाते का, या संदर्भातील माहिती आपण करून घेतलेली आहे. या माहितीचा निश्चितपणे आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये आपणास फायदा होऊ शकतो. आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणारच आहोत पुढील भागामध्ये. आपण ऐकत रहा रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तिरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास.
1: कोठेही जा अवती भवती.

मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

0: हाउस लिस्टिंग और हाउसिंग सेंसस यानी आपके आवास की गणना होगी। आइए अपनी भागीदारी से इसे सफल बनाएं। हर इंसान जुड़े, हर घर जुड़े और देश आगे बढ़े। सेंसस 2027, हमारी जनगणना, हमारा विकास।
1: आपली पसंत, आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
2: श्रोतेहो नमस्कार। आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। आणि एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकाच चित्रपटातील सगळी गीतं आपण ऐकत असतो, त्यांचा आनंद आपण घेत असतो। आणि या माध्यमातून 80s असतील, 70s असतील किंवा चालू चित्रपट देखील आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याची माहिती आणि गीतं ऐकत असतो। तर याच माध्यमातून आजचा जो चित्रपट आहे तो देखील इंटरेस्टिंग असा सिनेमा आहे। या सिनेमाच्या माध्यमातून आज देखील या चित्रपटाचं जे संगीत असेल त्यावरती चर्चा केली जाते, अभिनयावरती चर्चा केली जाते। आणि गेल्या काही वर्षात हा चित्रपट एक कल्ट क्लासिक बनला आहे। चित्रपटाचं नाव घेण्याच्या अगोदर 1980-82 जो काळ होता त्या काळामध्ये हिरो जबरदस्त पद्धतीनं चालत होते। त्याच्यामध्ये अमिताभ बच्चन असतील, त्याचबरोबर धर्मेंद्र जे असतील आणि इतर जे सहकलाकार त्यांचे होते, या सर्वांमध्ये एक नाव प्रामुख्यानं घेतलं गेलं ते म्हणजे अभिनेते जितेंद्र यांचं। तर कौटुंबिक पार्श्वभूमी असलेले चित्रपट त्या काळामध्ये जितेंद्र यांनी बरेचसे चित्रपट त्यांनी त्या काळामध्ये प्रदर्शित केले। तर याच मालिकेतील एक इंटरेस्टिंग त्यांचा सिनेमा होता जो कायम प्रेक्षकांच्या लक्षामध्ये राहिला असा सिनेमा होता। 1980 साली प्रदर्शित झालेला चित्रपट तो होता जे ओम प्रकाश यांचा आशा। तर या सिनेमाच्या माध्यमातून आपल्याला 1980 दशकातील जी कथानकं प्रामुख्यानं येत राहायची, ज्याच्यामध्ये एक ड्रामा असायचा, ज्याच्यामध्ये कथा असायची, त्याच्यामध्ये संगीत असायचं आणि वेगवेगळे प्रसंग असायचे ज्या माध्यमातून प्रेक्षकांच्या डोळ्यामध्ये पाणी आणण्याचा प्रयत्न दिग्दर्शकांद्वारे केला जायचा, या सर्वांमध्ये एक मोठं नाव होतं ते म्हणजे जे ओम प्रकाश। तर इतके सिनेमे आहेत जे ओम प्रकाश यांचे, राजेश खन्नाबरोबरचे त्यांचे सगळे जे सिनेमे आहेत ते सगळे सिनेमे, आपकी कसम असेल, बरेचसे सिनेमे आहेत जे सिल्वर जुबली इतक्या दूरपर्यंत गेलेले त्यांचे सिनेमे होते। याच मालिकेतील हा त्यांचा जो सिनेमा होता तो देखील इंटरेस्टिंग असा ठरला होता। तर आनंद घेऊयात आशा या 1980 साली प्रदर्शित झालेल्या सिनेमातील सुपरहिट गीतांचा।

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून 1980 साली प्रदर्शित झालेल्या आशा या सिनेमातील संगीताचा आनंद आपण घेत आहोत. तर त्या काळामध्ये 1980 मध्ये आशा ज्यावेळेस प्रदर्शित झाला तर बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाच्या माध्यमातून तेलुगूमध्ये अनुराधा देवथा 1982 मध्ये आणि तामिळमध्ये सुमंगली हा सिनेमा देखील पुनर्निर्मित करण्यात आला. मी जसं सुरुवातीला सांगितलं की 80 दशकामध्ये सर्वसाधारण कथानक जरी असली त्याच्यामध्ये ट्विस्ट खूप असायची, तर ही जी कथा होती जितेंद्र रीना रॉय आणि रामेश्वरी यांच्या फिरणारी ही कथानक होतं. जितेंद्र दीपक नावाने आपल्या समोर येतात आणि रीना रॉय जसं की टायटल आहे सिनेमाचं आशा या नावानं आपल्या समोर येत राहतात. यामध्ये पुन्हा एकदा 80s मधील ट्विस्ट येतो, दीपकचा अपघात होतो आणि सर्वांना वाटतं की दीपक आता आपल्यामध्ये नाही, म्हणजे दीपकचा मृत्यू झाला आहे असं सर्वांना वाटत राहतं. आणि त्यानंतर त्याची गर्भवती पत्नी जी आहे रामेश्वरी, अर्थात त्यांचं पात्र माला या नावाने आहे, त्या देखील त्यांना घरातून काढलं जातं. त्यावेळेस त्या गर्भवती असतात आणि त्यांना एक मुलगी देखील होते. त्यानंतर जितेंद्र ज्यावेळेस परत येतात त्यावेळेस त्यांना कळतं की मालानं आत्महत्या केली आहे, त्यामुळे ते खूप निराश होतात. आणि यानंतर रीना रॉयच्या रूपानं म्हणजे आशाच्या रूपानं त्यांच्या आयुष्यामध्ये पुन्हा एकदा एक आशेचा किरण येतो आणि नैराश्यावर मात करण्यास आशा त्यांना मदत करते. हे सर्व घडल्यानंतर पुन्हा एकदा माला दीपकच्या आयुष्यामध्ये येते आणि पुन्हा एकदा दीपक आणि आशा हे जे नातं होतं ते पुन्हा मैत्रीमध्ये बदललं जातं आणि आशा खूप मोठा त्याग करते आणि पुन्हा एकदा दीपकला मालाबरोबर राहण्याची संधी मिळते. असं ट्विस्ट असणारं कथानक या सिनेमामध्ये होतं आणि प्रेक्षकांना ते कथानक खूप आवडलं देखील. तेव्हा आज आपण आनंद घेतोय आशा या सिनेमातील सुपरहिट गीतांचा.

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आशा या सिनेमातील गीतं आपण ऐकत आहोत. यानंतर बघणार आहोत कलाकारांच्या संदर्भामध्ये. जसं मी सांगितलं की जे ओम प्रकाश यांनी प्रथमतः जितेंद्र यांना घेऊन जे सिनेमे बनवले त्याच्यामध्ये या सिनेमाचा देखील समावेश होतो. तर या सिनेमामध्ये प्रमुख भूमिकेत आपण पाहिलं जितेंद्र, रीना रॉय, रामेश्वरी, गिरीश कार्नाड, त्याचबरोबर सुलोचना लाटकर आणि सुधीर दळवी यांचा देखील एक इंटरेस्टिंग रोल या सिनेमामध्ये आपण पाहिला होता आणि शक्ती कपूर यांची देखील छोटीशी भूमिका आपण या सिनेमामध्ये पाहिली होती. तर सर्वच कलाकारांनी उत्तम असा अभिनय या सिनेमाच्या माध्यमातून आपल्यासमोर आणला. तर याच्यामध्ये विशेषतः त्या काळामध्ये 80s जितेंद्र आणि रीना रॉय ही जोडी पडद्यावरती जबरदस्त हिट राहिली होती. त्यांची अर्पण असतील किंवा आता ज्या सिनेमाची गाणी आपण ऐकत आहोत आशा असेल, त्याचबरोबर नागिन असेल, असे त्यांचे 51 असे हिट सिनेमे त्या काळामध्ये प्रदर्शित होत होते आणि त्याच माध्यमातून या सिनेमाचा देखील उल्लेख करता येईल. आणि जितेंद्र आणि रीना रॉय यांची जी केमिस्ट्री आहे ती आपल्याला पडद्यावरती अगदी आनंद देऊन जाते. त्याचबरोबर याच सिनेमाच्या माध्यमातून दाक्षिणात्य अभिनेते गिरीश कार्नाड यांचा देखील एक इंटरेस्टिंग असा रोल आपल्या सिनेमामध्ये पाहावयास मिळतो. तर एकंदरीत पाहता जी कलाकार मंडळी होती, रामेश्वरी यांच्या अभिनयाचा देखील उल्लेख आपल्याला करावा लागेल. एक घरंदाज स्त्री ते एक माता ते पुन्हा एकदा एक दुःखी स्त्री, असे जे एक त्या व्यक्तिरेखेमध्ये बदल होत जातात ते सगळे बदल रामेश्वरी यांनी उत्तम प्रकारे टिपलेले आपल्याला पाहावयास मिळतात.

श्रोतेहो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून 1980 साली प्रदर्शित झालेल्या आशा या सिनेमातील संगीताचा आनंद आपण घेत आहोत.

श्रोतेहो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात आशा या सिनेमातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात। तर या चित्रपटाच्या संगीताबद्दल थोडंसं बोलूयात। काय सांगणार, आनंद बक्षी यांची गीतं आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं म्युझिक असेल तर हा अल्बम हिट झाल्याशिवाय राहत नाही। तर या सिनेमासाठी 28व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून आनंद बक्षी यांना नामांकन मिळालं। गीत होतं शीशा हो या दिल हो। त्याचसोबत सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक म्हणून लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना देखील नामांकित करण्यात आलं होतं। तर सिनेमाच्या संगीताविषयी जर आपण बोललं तर त्या काळामध्ये लॉंग प्ले अर्थात लक्ष्मीकांत प्यारेलाल ही जोडी हिंदी सिनेमांमध्ये किती महत्त्वाची होती हे दिसून येतं। त्यासोबत आनंद बक्षी यांची शब्दरचना, त्या काळामध्ये त्यांनी केलेल्या काव्यपंक्ती सरळ सरळ हृदयाशी भिडतात। अशा चित्रपटातील जे एक गीत जे आताच आपण ऐकलं ते म्हणजे जाने हम सडक के लोगों पर महलों वाले क्यों जलते हैं। हे जे शब्द एका गरीब ट्रक ड्रायव्हरची व्यथा मांडणारे हे शब्द, त्याच पद्धतीनं तेवढ्याच उंचीचं संगीत आणि मोहम्मद रफी साहेबांचा आवाज या गीताला लाभला। यासोबत लता मंगेशकर यांच्या फिल्मी करिअरमधील शीशा हो या दिल हो हे गीत कोण बरं विसरणार। अतिशय उंचीवर लता मंगेशकर यांच्या आवाजानं हे गीत गेलं। त्यासोबत जी इतर गीतं होती त्याच्यामध्ये मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर या युगल स्वरांनी हा संगीत अल्बम सजला आणि सुपर डुपर हिट ठरला।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे RJ प्रगती. पुन्हा एकदा आली आहे बिग स्टार घेऊन. आजची आपली बिग स्टारची थीम काय असणार आहे याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली असणार आहे. आणि आजची आपली बिग स्टारची थीम खूप स्पेशल आहे. हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये अनेकविध प्रयोग केले गेले, परंतु 80 दशकात एक प्रयोग तुफान गाजला, तो म्हणजे कॅबरे नंबर्स, म्हणजेच आजच्या काळातील आयटम सॉन्ग. तेव्हा आज अनुभवणार आहोत याच कॅबरे सॉन्गची नशिली जादू आजच्या आपल्या बिग स्टार या कार्यक्रमातून. या प्रक्रियेत आपण या संगीत प्रकारातील सर्व बिग स्टारना देखील जाणून घेणार आहोत. तेव्हा सुरुवात करूया आजच्या आपल्या बिग स्टार शोची.

आरजे प्रगति सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि आजचा आपला बिग स्टार शो कॅबरे सॉन्ग्स वरती. कॅबरेच्या या प्रवासात प्रामुख्याने जे नाव सुरुवातीला येतं ते म्हणजे आर डी बर्मन यांचं. कॅबरेचा जो एक फील त्यांनी आणला तो लाजवाब ठरला. त्यांनी त्या काळी वेगवेगळे वेस्टर्न वाद्य असतील किंवा भारतीय वाद्य असतील याचा अतिशय सुंदर वापर करून त्या चालींची गीतं त्यांनी आणली जी प्रेक्षकांना प्रचंड आवडली आणि संगीताचा एक प्रचंड एक नवा ट्रेंड प्रेक्षकांनीही अनुभवला.

0: मणिका।
1: वो आ गया, देखो देखो वो आ गया।

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजची आपली बिग स्टार शो ची थीम कॅबरे सॉंग्स। कॅबरे सॉंगच्या जगतात आणखी एक नाव ज्यांनी कॅबरे सॉंग्स अजरामर केली ते म्हणजे आशा भोसले। आशा भोसले यांनी ज्या उंचीवर ही गीतं नेली ती उंची आजही गाठता येणं शक्य नाहीये। दम मारो दम, पिया तू, जवानी जाने मन या गाण्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला। आशाताईंची गाण्याची ताकद, त्यांचं प्रेझेंटेशन, आहा वा लई भारी, त्यातच त्यांच्या हरकती, आय हाय लाजवाबच। कॅबरे सॉंग्स मुळे आशाताईंनी एक नवा दम हिंदी सिनेमांमध्ये भरला, ज्यांच्या रिमिक्स आजही रेकॉर्ड्स तोडत असतात।

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही रेडिओ तेरणावरून आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती. माझ्यासोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो ची थीम कॅबरे सॉन्ग. आशाताईंनी गायलेली गीतं पडद्यावर सादरीकरण करणं आणि त्या प्रकाराचं नृत्य हे साधं काम नव्हतं. अगदी तोकडे कपडे घालून त्याचं सादरीकरण आणि त्यात अभिनय ही सगळी तारेवरची कसरत. पण हेलन हे असं नाव ज्यांनी यात जाणवली आणि ही गीतं अजरामर केली. हेलनजींनी तर पिया अब तू आजापासून ये मेरा दिल पर्यंत प्रेक्षकांना घायाळ करून सोडलं. परंतु आजही ही गीतं बघताना कुठेही त्यात आपल्याला वल्गॅरिटी वाटत नाही.

आरजी प्रगती सोबत आपण ऐकताय बिग स्टार शो रेडिओ 13 वरून. कॅबरे गीतांचा आनंद आपण घेतोय. कॅबरे सॉन्ग आणि सादरीकरणावर आपण बोलत आहोत. ज्यांच्यावर ही गीत सादर झाली त्यात आणखी एक नाव म्हणजे अभिनेत्री बिंदूजी. बिंदूंनी आपल्या नृत्यासोबतच आपल्या अदांनी या गीतांना 4 चांद लावले. एकूणच या गाण्यात बिंदूजींचा वावर एक वेगळी जादू निर्माण करून जायचा. लोक केवळ एक आयटम सॉन्ग पाहण्यासाठी थिएटरमध्ये जायचे आणि म्हणूनच त्या काळात या गीतांची मागणी प्रचंड असायची.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. कॅबरे सॉंगची जादू आपण अनुभवतोय बिग स्टार या कार्यक्रमातून, आणि ही जादू निर्माण करणारे सर्वच कलाकार आहेत आजचे आपले बिग स्टार. याच नृत्य प्रकारात आणखी एक नाव प्रामुख्यानं पुढे येतं, ते म्हणजे अरुणा इराणी यांचं. अरुणाजींनी सुद्धा वॅम्प असतील किंवा असेच रोल केले, यामुळे त्याही प्रचंड लोकप्रिय झाल्या.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. आजकाल आपण बघत असतो हिट फॉर्म्युला जर करायचा असेल तर त्यामध्ये एक तरी आयटम सॉन्ग असलंच पाहिजे अशी मागणी असते. त्यासाठी लाखोंचा खर्च केला जातो. परंतु ज्या प्रकारची गाणी आणि चाली 80 दशकात निर्माण झाल्या आणि त्यांनी त्यांचा स्वतंत्र असा प्रेक्षक वर्ग तयार केला ते आता बघायला मिळणं क्वचित वाटतं.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. कॅबरे सॉंगची जादू आपण अनुभवतोय बिग स्टार या कार्यक्रमातून, आणि ही जादू निर्माण करणारे सर्वच कलाकार आहेत आजचे आपले बिग स्टार.

خط

आरजे प्रगती सोबत आपण ऐकता बिग स्टार शो। कॅब्रे सॉंगच्या जादूगिरीमध्ये झीनत अमान आणि परवीन बॉबी यांचाही उल्लेख महत्त्वाचा ठरतो। जी काही गीतं त्यांच्या वाट्याला आली ती त्यांनी वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली। यामध्ये आप जैसा कोई, दम मारो दम, जवानी जाने मन याचा उल्लेख प्रामुख्याने आता करावा लागेल। या कलाकारांच्या सहभागाने ही गीतं आणखीनच धारदार होऊन हृदयात स्थान करून गेली।

संगीत आपल्याला जोडतं, संगीतामध्ये रमण्याची जादू असते आणि त्याचं सादरीकरण जर उत्तम झालं तर ते पोहोचतच. आणि त्याची वेगळी जरी रूपं असली तरी कॅबरेचं हे रूप आजही आकर्षित करतं, आनंद देतं, उत्साही करतं आणि हेच कॅबरे गीतांनी सिद्ध केलंय. तसंच हा ताल आतापर्यंत जे कलाकार घेऊन आले त्यांना रेडिओ तेरणाकडून आमचा सलाम. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. मी आरजे प्रगती इथेच थांबते. आजच्या आपल्या बिग स्टार शोची थीम कॅबरे होती. तर आजचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे सांगण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900. पुन्हा भेटूयात नवीन बिग स्टार सोबत. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

0: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।
1: अभी अलविदा मत कहो।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

0: खबर
1: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.